मध्यम लहरी 239 अंश 8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 23 आषाढ 1948 अर्थात 14 जुलै 2026 सकाळचे 5:56 होत आहेत. सुरू करत आहोत आमची प्रातकालीन प्रसारण.

ही हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 23 आषाढ 1948 अर्थात 14 जुलै 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. सुरू करत आहोत आमची प्रातकालीन प्रसारण सभा मंगलध्वनीनं. सुप्रभात श्रोतेहो.

टी डी जानोरीकर यांच्या स्वरामध्ये शंकराचार्यकृत सौंदर्य लहरी स्तोत्र आपण ऐकलं. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:10

मिनिटं झाली आहेत. भक्तिसंगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत प्रभात वंदन. कार्यक्रमात सुरुवातीला आशा भोसले यांच्या स्वरातील भूपाळी, रचना जयवंत वालावलकर यांची.

स्वरदा साठे यांच्या स्वरात महेश साठे यांची भक्तिरचना आपण ऐकली. कार्यक्रमात यानंतर ऐकूया उषा मंगेशकर यांच्या स्वरात संत तुकाराम महाराजांचा अभंग.

0: गीत रचना आपण ऐकली. श्रोते हो, या गीताबरोबरच प्रभात वंदन हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:40 झाली आहेत. कृषी वार्ता या कार्यक्रमात आज ऐकूया भाजीपाल्याची रोपवाटिका याविषयीची माहिती. वाचक स्वर महेश इनामदार यांचा आहे.
1: मंडळी, सध्या आपण पाहतो आहोत की अनेक कृषी पदवीधर आणि शिकलेल्या तरुणांनी मिळून भाजीपाल्याच्या रोपवाटिकेचा व्यवसाय सुरू केलेला आहे आणि अनेक दृष्टीनं ही रोपवाटिका यशस्वी देखील होत आहे. सध्याच्या काळाची गरज म्हणा किंवा इतर कोणतेही धोके पत्करण्यापेक्षा स्वतःच्या शेतामध्ये स्वतःला लागणारा भाजीपाला आपण रोपवाटिकेच्या स्वरूपात स्वतःकडे जर तयार केला तर त्यामुळं आपल्याला एक प्रकारची शाश्वतता प्राप्त होऊ शकते. आणि हेच जाणून सध्या अनेक लोक स्वतंत्र असा रोपवाटिकेचा व्यवसाय सुरू करत आहेत आणि त्याद्वारे त्यांना चांगलं उत्पन्न देखील मिळत आहे. टोमॅटो, मिरची, कोबी, फ्लॉवर, ब्रॉकोली, लेट्यूस, कांदा यासारख्या भाजीपाला पिकांची अगोदर रोपं तयार करून मग त्यांची पुनर्लागवण करणं हे नेहमीच फायद्याचं ठरतं. रोपवाटिकेत रोपं तयार केल्यामुळं आपल्याला अनेक फायदे होतात. मुख्य म्हणजे रोपवाटिकेत रोपांची चांगली निगा ठेवणं आपल्याला सहज शक्य होतं. थोडक्या जागेत रोपवाटिका तयार करता येते, बियाण्याची बचत होते, पुनर्लागणीच्या क्षेत्राची पूर्व मशागत आणि रानबांधणी करण्यास आपल्याला पुरेसा वेळ देखील मिळतो, लागवड ठरवलेल्या वेळेला आणि लवकर देखील करता येते. जोमदार, निरोगी, कोवळ्या स्थितीत वाढीला पोषक अशा सर्व गोष्टी आपण उपलब्ध करून देऊ शकतो. रोग किडींचा अगदी चांगल्या प्रकारे योग्य प्रकारे आपण बंदोबस्त करू शकतो. एकंदरीत जोमदार, निरोगी आणि रोप निर्मितीचं व्यवस्थापन हे अगदी सोपं होऊन जातं. भाजीपाल्याच्या रोपवाटिकेची जमीन ही उत्तम निचऱ्याची, सुपीक, हरळी कुंदाविरहित असणं हे महत्वाचं आहे. एक गुंठ्याला एक बैलगाडी चांगलं कुजलेलं शेणखत आपण घालावं. त्यानंतर खोल नांगरट करून ढेकळं फोडून 2-3 कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत केल्यानंतर 3 मीटर लांब, 1 मीटर रुंद आणि 30 सेंटीमीटर उंचीच्या गादीवाफे तयार करावेत. प्रत्येक गादीवाफावर 100 ग्रॅम सुपर फॉस्फेट अधिक 50 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड हे मिसळून घ्यावं. सुधारित अगर संकरित वाणांचं खात्रीशीर असं बियाणं आपण निवडणं अपेक्षित आहे. वाफ्यावर 6 सेंटीमीटर अंतरावर 1.5 सेंटीमीटर खोलीपर्यंत रेघा पाडाव्यात. त्या रेघेत बी पातळ पेरावं, हलक्याशा मातीनं झाकून टाकावं आणि झारीनं पाणी द्यावं. बी उगवेपर्यंत 5-8 अगर गवताचा पातळ थर वाफ्यावर द्यावा. उगवेपर्यंत झारीनंच पाणी द्यावं. बी उगवल्यानंतर 5-8 गवत काढून टाकावं. आठवड्याभरात रोपं बियांची पाकळी सोडून पानं धरतात. त्यानंतर विशेष काळजी आपल्याला घ्यावी लागते. रोपं 3-4 पानांवर असताना 2 ओळीतील तण ही हातानं चिमटून काढून टाकावीत. 2 ओळीत 1 सेंटीमीटर खोलीची खुरप्यानं काकरी पाडून त्यात दर वाफ्यास 25-30 ग्रॅम थिमिट टाकून लगेच पाणी द्यावं. थिमिट टाकल्यानंतर वाफ्यावर अशीच काकरी पाडून प्रतिवाफ्याला 20-25 ग्रॅम संपूर्ण अगर सुफला टाकून मातीनं झाकून घ्यावं आणि पाणी द्यावं. मरोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्सिक्लोराईडचं ड्रेचिंग करावं. फुलकिडे, तुडतुडे, विषाणू रोगांचा प्रसार होत असतो, म्हणून तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य त्या औषधांची फवारणी करावी. साधारण 6-8 आठवड्यात रोपं पुनर्लागणीसाठी तयार होतात. रोपात कणखरपणा यावा म्हणून शेवटच्या 10-12 दिवसात पाणी तोडावं आणि पुनर्लागणीसाठी रोपं उपटताना आदल्या दिवशी संध्याकाळी पाणी द्यावं, म्हणजे रोपं उपटताना मुळांना इजा होत नाही. अशा प्रकारे मंडळी, कमी जागेत आणि चांगल्या व्यवस्थापनात दुसऱ्यांच्या रोपवाटिकेतून रोपं विकत आणण्यापेक्षा शक्यतो आपणच आपल्या घरी रोपवाटिका तयार करून अशा पद्धतीनं भाजीपाल्याची लागवड केलीत तर नक्कीच आपल्याला त्यातून फायदा होऊ शकेल.
0: कृषी वार्ता या कार्यक्रमामध्ये आज भाजीपाल्याची रोपवाटिका याविषयीची माहिती आपण ऐकली. वाचक स्वर महेश इनामदार यांचा होता. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 6:45 झाली आहेत. ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: कार आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करत आहे. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण त्वचेवर होणारे विविध आजार यातील गजकर्ण या त्वचा विकाराविषयी त्वचा विकार तज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
1: नमस्कार श्रोत्यांनो. तर श्रोत्यांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की त्वचेवर होणारे विविध आजार. तर विविध आजारामध्ये सगळ्यात महत्वाचा आजार म्हटला तर गजकर्ण. तर आज गजकर्ण हे सगळ्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर याच्यामधले गैरसमज म्हणजे की गजकर्ण हे होतच असतं, ते आलं की ते नीटच होत नाही. हा जो तुमचा गैरसमज आहे हा मनातून काढून टाका. गजकर्ण हे जे डिसीज आहे ही फंगल इन्फेक्शन आहे. सुरुवातीला जसे पहिल्याच्या काळात घामोळ्या होत्या, पण त्या सीझन बदलला, पाऊस आला, वातावरण दमटपणा कमी झाला की त्या निघून जायच्या. तसंच हा गजकर्ण आजार आहे, हे दमट वातावरण किंवा बाहेरची गर्मी किंवा तुमचे वेस्टर्न स्टाईलचे जे ड्रेसेस आहे अशामुळे होतं. त्यामुळे कोणतीही क्रीम आणून लावायची आणि यांनी नीट झालं किंवा मग कोणती तरी त्यांनी लावली म्हणून त्याचं नीट झालं असा विचार करू नका. त्यामुळे आज मी तुम्हाला सगळ्यात आधी समजावणार आहे की गजकर्ण असतं काय. गजकर्ण म्हणजे फंगल इन्फेक्शन, हे बुरशीचं इन्फेक्शन असतं. हे जनरली कुठे होतं? जिथे तुम्हाला हवा लागत नाही, म्हणजे तुमच्या इनर थायमध्ये, म्हणजे मांड्यांच्या मधल्या साईडला, बगलेमध्ये, छातीच्या वर, जिथे अंग तुमचं झाकलेलं असतं. पण हळूहळू हे जसजसं तुमची प्रतिकार शक्ती कमी होते किंवा मग तुमच्या शरीराला घाम जिथे जिथे येतो, आता मग तुमचा प्रश्न पडते मला तर चेहऱ्याला पण येतं, तर चेहऱ्याला काय येतं? कारण येणारा तुमच्या डोक्यातला घाम हा चेहऱ्यावर पडला की मग तिथे बुरशी तयार होते आणि मग ती हळूहळू वाढत जाते. आणि आपलं जे आहे ते बुरशीचं इन्फेक्शनच आहे की ते अंजूत आहे हे आधी चेक करा. प्रत्येक वेळी कोणता तरी क्रीम लावला, दोन दिवस लावला आणि सोडून दिला, अशाने त्याला सबसाइड व्हायच्याऐवजी ॲग्रिवेट होतं. त्यामुळे अशा वेळेस डॉक्टरला कन्सल्ट करा. फंगल इन्फेक्शनसाठी तुम्ही मेडिसिन किती घेता ह्याच्यापेक्षा पण तुम्ही केअर किती घेता हे महत्वाचं असतं. तर घ्यावायची केअर काय असते? दोन टाईम आंघोळ करणे, जेणेकरून तुमची पूर्ण बॉडी थंडी होईल. तर तुम्ही जितकं त्याला गरम पाणी लावता तितकं तुम्हाला बरं वाटतं, पण त्याने काय होतं ते ॲग्रिवेट होतं कारण तुम्हाला घाम सुटायला लागतो. त्यामुळे तुम्ही कंपल्सरी दोन टाईम थंड्या पाण्याने आंघोळ करा. आंघोळ झाल्यावर त्याला चांगलं ड्राय करा, त्याच्यानंतर त्याला तेल लावा, जेणेकरून तुमची स्किन सॉफ्ट राहील. तर स्किन ड्राय करणे, तेल लावणे आणि रेग्युलरली क्रीम लावणे, कारण फंगलमध्ये तुम्ही गोळ्या किती इमानदारीने घेता हे महत्वाचं नाही, तुम्ही त्याला क्रीम किती इमानदारीने लावता हे गरजेचं असतं. त्याच्यामुळे रेग्युलर क्रीम लावणे आणि हवा लागू देणे. फॅनची हवा हे मध्येपर्यंत जात नाही, त्यामुळे जेवढं होईल तेवढं एसी कूलर कंपल्सरी वापरा, जेणेकरून तुमची स्किनला हवा लागेल. आणि सगळ्यात महत्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे तुमचं डाएट प्रॉपर ठेवा. तुमची बॉडी जर व्यवस्थित असेल, तुमची इम्युनिटी व्यवस्थित असेल, तर तुम्हाला लागणारे सीझनल आजार लागणार नाही. म्हणून सकाळचं जेवण प्रॉपर घेणे, रात्रीची झोप 8 तास घेणे, जेणेकरून तुम्हाला जितकं होईल तितकं तुमच्या बॉडीचा रिस्पॉन्स प्लस तुमची ट्रीटमेंट, याच्यामुळे तुम्ही पण हॅपी व्हाल आणि तुमचे डॉक्टर पण तुम्हाला ट्रीट केल्याबद्दल त्यांनाही आनंद वाटेल. तर श्रोते हो, अशी फंगलची काळजी रेग्युलर घ्या आणि फंगल पासून मुक्तता करावा.
0: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत त्वचेवर होणारे विविध आजार त्यातील गजकर्ण या आजाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: वाक्यम धनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. श्रोते, आज कार्यक्रम दुपारी 2:05 आपण पुन्हा ऐकू शकाल. सकाळचे 6:50 झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतीनी सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो,

0: पृष्ठभागामध्ये आपण पावसाळ्यातील पर्यटन याविषयी अधिक माहिती करून घेणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात याविषयीची ही उपयुक्त आणि महत्वपूर्ण अशी माहिती.
1: नमस्कार श्रोतेहो. पर्यटन हे आपल्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. नवनवीन ठिकाणच्या पर्यटनामुळे मानवी मनाला उभारी येते. वेगवेगळ्या लोकांना भेटून त्यांच्या जीवनाची माहिती मिळते. त्यांची भाषा, संस्कृती, खानपान, राहणीमान, वेशभूषा या सगळ्यांचा जवळून अनुभव घ्यायचा म्हटले तर पर्यटना इतके सुलभ साधन नाही. पर्यटनामुळे माणसाला आनंद तर मिळतोच, पण त्याचबरोबर त्याच्या ज्ञानात भर पडते. म्हणूनच लोक देश विदेशात पर्यटनाला जातात. पर्यटनाचा हा आनंद अधिक वृद्धिंगत करायचा असेल तर तो पावसाळ्यातील पर्यटनाने अधिक होतो. कारण की पावसाळ्यात सर्व निसर्ग श्रंगारलेला असतो. नदी नाले धबधबे पावसाच्या पाण्याने प्रवाहित होतात. हिरव्यागार सृष्टीने वेगवेगळ्या फुलांची सजावट केलेली असते. सृष्टीच्या सौंदर्याला पुरेपूर आस्वाद घेण्यासाठी पावसाळ्यातील पर्यटन चांगले आहे. महाराष्ट्रात पर्यटनाला चालना देण्यासाठी 1975 मध्ये महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पावसाळी पर्यटनाची ठिकाणं सांगायची झाली तर ती म्हणजे आपले गड किल्ले, विविध देवदेवतांची मंदिरे, कोकण किनारपट्टी, महाबळेश्वर, माथेरान, वेरूळ, अजिंठा लेणी, इकडे पश्चिम महाराष्ट्रातील कास पठार आणि आपल्या अवतीभोवती असलेल्या विविध पर्यटन स्थळांना जाऊन त्यांचा आनंद घेता येईल. पर्यटनाला जायचं खरं, पण त्याची तयारी पण तशीच करावी लागते. कारण की पावसाळ्यात आपल्याकडे पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. त्यासाठी रेनकोट, छत्री, टोप्या, गमबूट, सुके कपडे, कॅमेरा, वॉटरप्रूफ बॅग, बॅटरी किंवा आपणाला लागणारे अत्यावश्यक साहित्य सोबत घेणे आवश्यक आहे. याशिवाय पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणे टाळावेत. चहा, कॉफी, सुकामेवा, मोसमी फळे खाण्यावर भर द्यावा. तसेच पर्यटनात आपली औषधी, गरम कपडे, चादरी, टॉवेल ही सुद्धा सोबत ठेवावीत. पावसाळ्यात पर्यटनाला बाहेर पडताना आपल्या सोबत असलेल्या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या गोष्टीपासून दूर ठेवले पाहिजे. त्यांना भुरळ घालणाऱ्या बाबीविषयी जाणीव जागृती केली पाहिजे. जसे की डोंगर, दऱ्या आणि कडी कपारावर जाऊन सेल्फी काढणे, नदी नाले धबधबे यांची माहिती नसताना त्यात पोहणे, रस्त्यावरचे उघडे अन्न पदार्थ खाणे, शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आदी बाबतीमध्ये जागृती करूनच पर्यटन केले पाहिजे. पावसाळ्यात अपघाताचे प्रमाण वाढते, तेव्हा आपल्या वाहनांची गती मर्यादित ठेवणे, पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडावे. हवामान बदलामुळे आजकाल ढगफुटी सदृश्य पाऊस पडत आहे, तेव्हा आपण योग्य ती काळजी घेऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा. पावसाळ्यात पर्यटनाला आनंद घेत असताना अचानक हवामान बदलाचे सुद्धा संकट आपल्यावर ओढवू शकते. अशा वेळी आपली कनेक्टिव्हिटी बंद पडू नये म्हणून आपण संपर्कात राहिले पाहिजे. आपल्याशी संपर्क होत नसेल तर शासनाचे टोल फ्री क्रमांक जसे की 100 किंवा 101 किंवा 108 यांच्यावर संपर्क साधावा आणि सर सलामत तो पगडी 50 या उक्तीप्रमाणे आपल्या जीवितांची काळजी घ्यावी. शेवटी एकच म्हणता येईल, पावसाळ्यात पर्यटन करताना एकट्याने न करता ते आपल्या मित्रांबरोबर आणि ग्रुप बरोबर करावे, त्यामुळे आपला आनंद द्विगुणित होऊ शकतो. धन्यवाद.
0: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमांतर्गत पावसाळ्यातील पर्यटन याविषयीची उपयुक्त माहिती ऐकलीत. लेखन निवेदन होतं प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. सादर करते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. श्रोते, हा कार्यक्रम दुपारी 2:10 आपण पुन्हा ऐकू शकाल. सकाळचे 6:55 झालेली आहेत.
3: अगं पोरी, शिक्षण, जमीन, दिसायला नंबर एक आहे. नको काय म्हणतेस?
4: तात्या, त्याचं दात लई बाद आहेत.
3: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट.
4: मग चालतंय की?
5: माधव मिशन, देवल क्लब, तळमजला, कोल्हापूर.

श्रोते, आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर सकाळी 7 वाजता आज दिनांक मध्ये आपण ऐकाल सुविचार आणि काही निवेदन. सकाळी 7:20 आणि रात्री 8 वाजता एक गाणे ताजेतवाने. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यानंतर 7:40 अनुरूप विवाह संस्था आणि 7:45 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हे प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:50 कार्यक्रम गाणी मनातली. सकाळी 8:40 प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल चिंतन हाच चिंतामणी. त्यानंतर 8:55 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. 9:10 आणि संध्याकाळी 6:30 अमृत कलश या कार्यक्रमामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये महिला व्हॉलीबॉलला नवी ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ प्रशिक्षक माणिकचंद देसाई यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. आज या मुलाखतीचा दुसरा भाग आम्ही प्रसारित करू.

फेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. 9:10 आणि संध्याकाळी 6:30 अमृत कलश या कार्यक्रमामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये महिला व्हॉलीबॉलला नवी ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ प्रशिक्षक माणिकचंद देसाई यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. आज या मुलाखतीचा दुसरा भाग आम्ही प्रसारित करू. 9:30 माहिती घटना आणि संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल प्रभातीचे रंग. लेखक आहेत जयसिंग कुंभार. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:00 गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट गीतांचा विशेष कार्यक्रम आम्ही प्रसारित करणार आहोत. 11:40 सुगम गीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल भावधारा. 12:00 अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. त्यामध्ये सुरुवातीला महिलांसाठी कार्यक्रम आपण ऐकाल वनिता मंडळ. आज या कार्यक्रमात कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात लेखन कोमल कुंभार यांचं. त्यानंतर होमिओपॅथी समजून घेऊया डॉक्टर वैशाली भिडे यांची मुलाखत. 1:05 गीतबहार हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 1:40 नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 सुगम गीतांचा कार्यक्रम भावधारा. 1:55 ऐसे अक्षरे रसिके. 2:00 कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुन्हा प्रसारण. 2:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आदित्य खांडवे यांनी गायलेला राग गौड मल्हार आपण ऐकाल. सायंकाळी 5:00 आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकाल. आमच्या या सायंकालीन प्रसारण सभेत सुरुवातीला आपण ऐकाल हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युववाणी. 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात संजय सामट आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गोंधळी गीत. 6:50 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 7:15 वृत्तविशेष हा मुंबई केंद्राचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:30 शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम आपण ऐकाल माझं घर माझं शेत. यामध्ये आज आवड बळीराजाची शेतकरी बांधवांनी पत्राद्वारे कळवलेल्या त्यांच्या आवडीच्या गीतांचा कार्यक्रम. 8:15 हिंदी भक्ती गीतं. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे तीनही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 10:00 आपली आवड हा श्रोत्यांनी पत्राद्वारे कळवलेल्या त्यांच्या आवडीच्या मराठी गीतांचा कार्यक्रम आणि 10:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात वीणा सहस्रबुद्धे यांनी गायलेला राग बिहाग आपण ऐकाल. याशिवाय नेहमीच्या वेळेत बातम्या सहक्षेपित होतील. तर ही होती आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

मध्यम लहरी 249.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण. आज मंगळवार दिनांक 14 जुलै 2026 सकाळचे 7 वाजलेत.

0: धरलेले असतात. सात्विक पौष्टिक शुद्ध उपासाचे जिन्नस आपल्या दांडेकरांच्याकडून आण, म्हणजे उपास सुद्धा मानवतील.
1: काही म्हटलं म्हणजे दांडेकर
0: आहेस तसं. परवा मी केळेवालीला म्हणाले, केळीत की महा कशी, तर म्हणाली दांडेकर क्वालिटी आहे. दांडेकर म्हणजे क्वालिटी आहे, तिला सुद्धा कळलं.
1: उगीच म्हणालो आई, दांडेकर आणि कंपनी म्हणजे उत्तम क्वालिटी, रास्त दर आणि नाविन्य हे आता सर्वमान्य झालंय.
2: दांडेकर मारुती चौक आणि विश्राम बाग सांगली.
3: अमृत कलश, ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश. श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश. या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव. तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
4: श्रोते, आजच्या अमृत कलश या कार्यक्रमामध्ये जरूर ऐका सांगली जिल्ह्यामध्ये महिला व्हॉलीबॉलला नवी ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ प्रशिक्षक माणिकचंद देसाई यांच्या रेवा देवरसेने घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग.

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sanglikakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: अवॉर्ड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

सर्व चित्रपट संगीत प्रेमी श्रोत्यांना आमोद मराठेचा सप्रेम नमस्कार. दर शनिवारी सकाळी 11 वाजता भेटूया गाता रहे मेरा दिल मध्ये संगीतकार ओ पी नय्यर यांच्या संगीतावर आधारित मालिका द मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर मध्ये. तुम्ही जरूर ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र 1251 kHz या AM वाहिनीवर, 100.6 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. दी मॅजिकल बीट्स ऑफ ओ पी नय्यर.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.

श्रोते हो, प्रसार माध्यमात सदैव अग्रेसर असणाऱ्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या कार्यक्रमांचे अपडेट्स आता मिळवा समाज माध्यमावर, अर्थात इंस्टाग्रामवर। इंस्टाग्रामवरील AKASHWANI SANGLI अर्थात आकाशवाणी सांगली

0: हे ऑफिशियल अकाउंट फॉलो करा आणि आमच्या विविध रंगी कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवा. तेव्हा जरूर फॉलो करा आकाशवाणी सांगली या इंस्टाग्राम आयडीला. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.
2: हे पुणे केंद्र आहे. यानंतर थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 आम्ही प्रादेशिक बातम्या प्रसारित करू.
3: आषाढाच्या पहिल्या दिवशी महाकवी कालिदास दिनाच्या निमित्तानं आपण ऐकणार आहोत काव्य त्रिवेणी.
4: आजच्या आपल्या या काव्य मैफिलीतही असाच एक मेघ आपल्याला भेटणार आहे. कधी तो आषाढाच्या उंबरठ्यावर उभा राहील, कधी वारीच्या वाटेवर टाळ मृदंगासोबत चालेल, कधी हिरव्या शिवारावर बरसेल, कधी मनाच्या अतिशय शांत कोपऱ्यात गझल बनून अलगद उतरून बसेल.
3: सहभागी आहेत कविता क्षीरसागर, प्राजक्ता पटवर्धन आणि प्रणिता कुलकर्णी.
5: जरी थंड वाटे तरी ऊब मिळते, हवा थंडवा हे गुलाबी गुलाबी, ऋतूचे बहाणे गुलाबी गुलाबी.
3: तेव्हा अवश्य ऐका बुधवारी 15 जुलैला दुपारी 12 वनिता मंडळ कार्यक्रमात महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवरून काव्य त्रिवेणी.
6: भरल्या अंतकरणी ये काव्याचे सूर, कालिदास आठवतो काळ लोपतो दूर.
7: दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
8: आकाशवाणी
7: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
8: ऐकत रहा आकाशवाणी.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी,
2: दुःखाच्या कडक उन्हात हक्काचा आधार म्हणजे सावली, खचलेल्या प्रत्येक जीवासाठी प्रेमाची जणू माऊली. कोल्हापूर मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत सावली केअर सेंटर या संस्थेचे संचालक किशोर देशपांडे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका
3: गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
4: सकाळचे 7:10 झाली आहेत. प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या.
5: आकाशवाणी पुणे, सविता नुस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एसटी डेपोच्या क्षमतांनुसार स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. शहरांच्या सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर मुंबईत चर्चा. सासवड जेजुरी मार्गावरील अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू. मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटी डेपोच्या पुनर्विकासातून उत्पन्न वाढवून महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीनं

0: कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले. परिवहन विभागाच्या बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक डेपोची क्षमता लक्षात घेऊन स्वतंत्र विकास आराखडा तयार करावा आणि सार्वजनिक खासगी भागीदारीच्या माध्यमातून पुनर्विकासाला गती देण्यासाठी आवश्यक धोरणात्मक प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर करावा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. शहरांच्या सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड या अभिनव अभियानामुळे नागरी पायाभूत सुविधा आणि सेवा वितरणात लक्षणीय सुधारणा होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर काल मुंबईत झालेल्या सविस्तर चर्चेत ते बोलत होते. यापूर्वी नाशिक आणि पुणे महानगरपालिकेत या धर्तीवर पाणी पुरवठा तसंच स्वच्छतेसाठी निधी उभारले आहेत. यासाठी राष्ट्रीय सर्वोच्च समितीची मंजुरी देखील मिळाली आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि नागपूर महानगरपालिकेच्या काही प्रकल्पांना या पद्धतीनं निधी उपलब्ध होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यासाठी 90,000 कोटींचा प्रकल्प निधी प्रस्तावित आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. येत्या 31 जुलैपर्यंत या योजनेत शेतकऱ्यांना सहभागी होता येईल. या अंतर्गत खरीप हंगामातील 14 अधिसूचित पिकांचा विमा उतरवता येईल. योजनेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्यांचा अॅग्रीस्टॅक नोंदणी क्रमांक आणि डिजिटल क्रॉप सर्व्हे करणं बंधनकारक आहे. राज्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी बांधलेल्या परंतु सद्यस्थितीत बंद असलेल्या वसतिगृहांना गेली 4 वर्ष सरकारी अनुदान मिळत असल्याचं नियंत्रक आणि महालेखा परीक्षक अर्थात कॅगच्या अहवालात म्हटलं आहे. यातील 4 वसतिगृह जालना जिल्ह्यात असून लातूर आणि बुलडाणा जिल्ह्यात प्रत्येकी 1 वसतिगृह असल्याचंही अहवालात म्हटलं आहे. गेली 4 वर्ष त्यात एकही विद्यार्थी राहत नाही तरीही राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून या वसतिगृहांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान दिलं गेलं असल्याचं निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आलं आहे. राज्याचं मुख्यमंत्रीपद सर्वाधिक काळ भूषवणारे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर काल एक नवा विक्रम नोंदवला गेला. दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि विलासराव देशमुख यांच्यानंतर त्यांचा 3रा क्रमांक आहे. 2014-2019 या कालावधीत पूर्ण 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलेले वसंतराव नाईक यांच्यानंतरचे ते 2रे मुख्यमंत्री आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. नाशिक जिल्ह्यात पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. ऐकूया याबाबतचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नाशिक जिल्हा हा खरीप पिकांचा मानला जातो. यंदा खरीप हंगामाचं 6,40,550 हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी निश्चित करण्यात आलं आहे. मात्र जून महिना कोरडा गेला, त्यानंतर 11 जुलैपर्यंत केवळ 2 वेळाच दमदार पाऊस झाला, त्यामुळे यंदा पेरणीच्या कामांनी हवा तसा वेग पकडलेला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत 2,80,000 हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे, त्यामुळे खरीपाचा हंगाम यंदा लांबणार असं दिसत आहे. गेल्या बुधवारी झालेल्या पावसानंतर पेरणीत वाढ झाली. पावसामुळे सोयाबीन, मका, बाजरी, तूर, मूग, उडीद आदी पिकांच्या पेरणीला वेग आला होता. मात्र पावसाने पुन्हा मोठा खंड दिला. नांदगाव तालुक्यात सर्वाधिक 91% पेरण्या झाल्या असून इतर तालुक्यांमध्ये संथ गतीने पेरणी सुरू आहे. यंदाच्या खरीपातही मका तसेच सोयाबीनचं क्षेत्र वाढणार आहे. मात्र काही तालुक्यांमध्ये मका आणि सोयाबीनची पेरणी केवळ 10-12% इतकीच झाली आहे. आता पुन्हा पावसासाठी बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. आकाशवाणी करता संजय पाठक, नाशिक.
0: राज्यातील नंदुरबार, धुळे, नाशिक, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगड या जिल्ह्यातील उमेदवारांसाठी येत्या 20 जुलैपासून सैन्य अग्निवीर भरती मेळावा सुरू होणार आहे. हा मेळावा ठाण्यातल्या मुंबऱ्यामधल्या मौलाना अबुल कलाम आझाद स्पोर्ट्स स्टेडियमवर होणार असल्याचं सैन्य भरती कार्यालयाच्या मुंबई विभागातर्फे जाहीर करण्यात आलं आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उद्यम इन्क्युबेशन फाउंडेशनमधील बिलियन कार्बन या स्टार्टअपच्या संस्थापिका अंकिता विजयवर्गीय यांना जागतिक स्तरावरचा प्रतिष्ठेचा बेअर फाउंडेशनचा यंदाचा महिला उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे. बिलियन कार्बन

0: हे हवामान बदल, सेंद्रिय कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास या क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणारं अग्रगण्य भारतीय क्लायमेट टेक स्टार्टअप आहे. जगद्गुरू संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान काल सकाळी सासवड जेजुरी मार्गावर वारीतील भाविकांना एका दिंडीच्या ट्रकनं धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला तर 4 महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या आहेत. राजश्री भोसले, माधवी सरवडे, नंदा पवार अशी मृत महिला वारकऱ्यांची नावं असून त्या मूळच्या सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज गावच्या रहिवासी आहेत. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी जेजुरी ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन जखमी वारकऱ्यांची विचारपूस केली. या अपघातात मृत्यू पावलेल्या वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून जखमी वारकऱ्यांवर शासनाच्या वतीनं मोफत उपचार करण्यात येतील अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. श्रीरामपूरमध्ये एका तरुण हॉटेल व्यावसायिकाची किरकोळ कारणामुळे गुंडांनी हत्या केली. या घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय नेते, व्यापारी आणि नागरिकांनी एकत्र येत श्रीरामपूर बंद पुकारला आहे. या गुंडावर जोपर्यंत मकोका अंतर्गत कारवाई होत नाही तोवर आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील देवकुंड धबधब्यात रविवारी पुण्यातील 2 पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानं नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. पावसाळ्यात देवकुंड धबधब्यासह प्रतिबंधित पर्यटनस्थळी प्रवेश करून देणारे पर्यटक, स्थानिक मार्गदर्शक, व्यावसायिक अशा 25 जणांविरोधात माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील माजी आमदार रामभाऊ मोझे यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. त्यांनी 1985 ते 1995 या काळात तत्कालीन बोपोडी विधानसभा मतदारसंघाचं सलग 3 वेळा प्रतिनिधित्व केलं. पुणे महापालिकेचे नगरसेवक आणि स्थायी समितीचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघानं काल ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला. क्रिकेटची पंढरी मानली जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर या दौऱ्यातील एकमेव कसोटी सामन्यात भारतानं यजमान इंग्लंड संघाचा 270 धावांनी सहज पराभव केला. पहिल्या डावातील 115 धावांच्या भक्कम आघाडीनंतर दुसऱ्या डावात भारतानं 7-3 धावांवर आपला डाव घोषित केला होता. 457 धावांचं लक्ष गाठताना यजमान संघाचा दुसरा डाव काल चौथ्या दिवशी 186 धावात आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 बळी घेतले तर सायली सद्गरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले. भारताची यष्टीरक्षक फलंदाज यास्तिका भाटिया लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला ठरली. स्मृती मंधनानं पहिल्या डावात 83 तर दुसऱ्या डावात 70 धावा करून विजयात महत्वाचा वाटा उचलला. पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 2 बळी घेणारी भारताची वेगवान गोलंदाज क्रांती गौड सामन्याची मानकरी ठरली. दरम्यान पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातला मर्यादित षटकांचा पहिला सामना आज बर्मिंगहॅममध्ये होणार आहे. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. एसटी डेपोच्या क्षमतांनुसार स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. शहरांच्या सर्जनशील विकासासाठी अर्बन चॅलेंज फंड अभियानाच्या आराखड्यावर मुंबईत चर्चा. सासवड जेजुरी मार्गावरील अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा मृत्यू. मृतांच्या नातेवाईकांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:20 झाली आहेत. ऐकूया एक गाणे ताजे तवाने.

जयश्री शिवराम आणि सचिन पिळगावकर यांच्या स्वरातील प्रवीण दमणे यांचं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता अदला बदली. एक गाणे ताजे तवाने आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

झालेली आहे. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सत्यमेव जयते फार्मर कप 2026 या उपक्रमाचा आढावा घेताना आपण त्याची संकल्पना, परिणाम, तंत्रज्ञानाचा वापर आणि गटशेतीचं महत्व जाणून घेतलं. मात्र आज शेतीसमोर उभं असलेलं सर्वात मोठं आव्हान म्हणजे हवामान बदल, अनिश्चित पर्जन्यमान आणि पाण्याची टंचाई. अशा परिस्थितीत जलसंधारण, पाणी अडवा आणि पाणी जिरवा, पीक नियोजन, शाश्वत शेती पद्धती आणि सामूहिक प्रयत्नांची गरज अधिक प्रकर्षाने जाणवते. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही अल निनोमुळे कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी जलसंधारणाच्या सर्व कामांना प्राधान्य द्यावे असे आवाहन केले आहे. दुसरीकडे पाणी फाउंडेशन, जलसंधारण, ग्रामस्तरीय लोकसहभाग आणि गटशेती या तिन्ही गोष्टींना एकत्र आणत शेती समृद्धीचा व्यापक मार्ग उभा करण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्याच अनुषंगाने आजच्या भागात हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी, जलसंधारण आणि गटशेतीचा परस्पर संबंध काय आहे, ग्रामीण तरुणांना शेतीकडे कसं आकर्षित करता येईल आणि पुढील 5 ते 7 वर्षांसाठी महाराष्ट्राच्या शेतीबाबत पाणी फाउंडेशनचं विजन काय आहे, त्या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद.
2: महिलांचा तर सहभाग आहेच, शेतकऱ्यांचाही आहे. तरुण पिढी, आता बरीच तरुण पिढी अशी आहे की जी छान शिक्षण घेऊन शेती व्यवसाय करत आहे, त्याच्यात नवीन नवीन उपक्रम करत आहे, चांगली पिकही काढत आहे, पण तरी अजून जास्तीत जास्त तरुणांना तिकडे आकर्षित करण्यासाठी फार्मर कप किती उपयुक्त ठरेल?
1: तुम्ही म्हटल्याप्रमाणे तरुण आहेत, त्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे आणि ती संख्या न शब्दाने वाढणार नाहीये, ती संख्या पुन्हा फक्त कृतीने वाढणार आहे. की जेव्हा तरुण पाहतील की शेती खरोखर एक आकर्षक व्यवसाय, याच्यातनं नोकरीपेक्षा मला जास्त पैसे निघणार आहेत, हा निकष शेवटी याचं भवितव्य ठरवणार आहे, ते आपल्याला दाखवावं लागेल.
2: पण पुन्हा ते हवामानावर अवलंबून असतं.
1: नाही, बरोबर आहे, पण असं नाही की दरवर्षी तुम्हाला एल निनो आहे ना, त्यामुळे आपण ही प्रक्रिया ही काही एक फार्मर कप 26 हा प्रश्न मिटवणारे सॉल्व्ह करणारे तर असं अजिबात नाही आहे, ही चळवळ आहे. तर या प्रक्रियेमधनं जर तरुणांना, तरुणींना जर असं लक्षात आलं की यामार्फत आपण नोकरीपेक्षा जास्त चांगले पैसे आपल्या गावात राहून कमवू शकतो, तर निश्चित मला वाटतं की शेतकरी याकडे आकर्षित केले जातील. आणि हे आम्ही काही प्रमाणात फार्मर कपमध्ये पाहत आहोत की जिकडे पुण्यामध्ये आय टी नोकरी करणारा एक असा ग्रुप आहे की ज्यांनी ती आय टीची नोकरी सोडली आणि आता गटशेती करतायत आणि केळी एक्सपोर्ट करतात, बरेच काय काय गोष्टी करतायत. तर अशी उदाहरणं जसजशी वाढतील तसतसं ते वाढेल, हे शब्दाने हा प्रश्न सुटणार नाही, आपल्याला उदाहरणं उभी करण्याची गरज आहे. याच्यात सर्वात म्हणजे प्रसिद्ध उदाहरण आपल्या सर्वांना माहिती असेलच, म्हणजे सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदेजी, की जे म्हणजे अल्पभूधारक शेतकरी असूनही त्यांनी 2012 साली सुरू केलेली सह्याद्री फार्म्सची कंपनी आज 2500 कोटीपेक्षा जास्त त्याचा टर्नओव्हर आहे आणि त्याचे जेवढे शेअरहोल्डर्स आहेत प्रत्येक शेअरहोल्डर आज कोट्याधीश आहे. तर अशी उदाहरणं आपल्याला अधिक अधिक तयार करावी लागतील, ती उदाहरणं जसजशी होतील तसतसं निश्चितच मला वाटतं की तरुण पिढी काय म्हणतोय, माझ्यासारखे म्हातारे सुद्धा शेती करतील.
2: सगळे शेतीकडे वळतील. सर, पुढच्या 5-7 वर्षात म्हणजे महाराष्ट्राच्या शेतीबाबत फाउंडेशनचं काय म्हणजे नियोजन आहे?
1: नियोजन हेच आहे की इंग्लिशमध्ये एक कन्सेप्ट आहे, त्याला म्हणतात टिपिंग पॉइंट, म्हणजे एक अशी संख्या की जी संख्या आपण एकदा पार केली की आपोआप मग त्या प्रवाहाला कोणीच थांबू शकत नाही. तर आपल्याला गटशेतीला या पॉइंटला न्यायचंय की ते डिफॉल्ट ऑप्शन आहे, शेती करायची आहे तर गटात. तर आमचं विजन हेच आहे की गटशेतीची चळवळ वाढावी, शेतकऱ्यांच्या मालकीचे बिझनेसेस जे व्हॅल्यू चेन्स तयार करतील, मूल्यवर्धन साखळ्या तयार करतील, मग तुम्ही कोणतंही पीक घेत असाल, तुम्ही संत्रा करत असाल तर संत्रा, तुम्ही केळी करत असाल तर केळी, सोयाबीन, कापूस, जे तुम्ही करता त्याच्यामध्ये मूल्यवर्धनाच्या

0: साखळीचे मालक हे शेतकरी गट झाले पाहिजेत आणि तेव्हाच शेतकऱ्याला तो पिकवणाऱ्या मालाचं पूर्ण मूल्य हे शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवता येईल. तर अशी खूप मोठी एक गटशेतीची चळवळ उभी करणे आणि त्यामार्फत मूल्य साखळ्या या तयार करणे आणि फार्मर ओन्ड बिझनेसेस मार्फत शेतकऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांची समृद्धी ही निर्माण करणे हे विजन आहे.
1: या फार्मर कप मध्ये ना महिला शेतकऱ्यांचा खूप वाढता उत्साह आहे, तर त्याच्या यशामागे नक्की काय महत्वाचे घटक आहेत आणि काही अनुभवही आम्हाला ऐकायला नक्कीच आवडतील.
0: पहिली गोष्ट म्हणजे महिलांकडनं काम जास्तीत जास्त होण्याची नेहमी अपेक्षा असते, पण त्या कामाचं चीज होत नाही, त्याचा सन्मान मिळत नाही. आपण गृहित धरतो हे तर तिचं कामच
1: आहे,
0: असं नाही. तर मला वाटतं फार्मर कप एक निमित्त ठरलेलं आहे की हे जे इतकं मोठं काम आहे की या महिला आपल्याला अन्न देतात, त्या अन्नदात्या महिलांना की फक्त स्वयंपाक नव्हे ते तयार करण्यापासून, म्हणजे धान्य तयार करण्यापासून त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याची योग्य दखल, त्याचा योग्य यथोचित सन्मान आणि त्यासाठी त्यांना पुढे जाण्यासाठी व्यवस्था ही फार्मर कप मध्ये होते. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शाळा काय 8वी 10वी 12वी नंतर सुटली किंवा त्याला काही विशेष महत्व नव्हतं. आता कुठे आम्ही पुन्हा शाळा किंवा कॉलेजमध्ये गेल्याचं आम्हाला फिलिंग येते की आम्हाला मोठमोठ्या केमिकल्सची नावं शिकवली जातात आणि या महिला इतक्या सुंदर क्लास घेऊ शकतात. आता म्हणजे तुम्हाला खूप आनंद होईल, तुम्ही फील्डवरनं एकदा मी तुम्हाला आमंत्रण देतो, तुम्ही या, तुम्हाला खूप आवडेल की त्या महिला इतक्या म्हणजे ताकदीने विषय समजून घेतात, इतरांना समजावतात. तर मला वाटतं की हा प्लॅटफॉर्म अनफॉर्च्युनेटली दुर्मिळ होता, तो मिळाल्यामुळे महिलांचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणात होतोय. दुसरं कारण असं की आपला समाज एकंदर हा खूप आपण म्हणू शकतो की आपण एकमेकांपासून खूप दुरावलेले आहोत समाज म्हणून, म्हणजे कुटुंब म्हणून आपण दुरावलेले आहोत. कुटुंब म्हणजे जे व्यापक कुटुंब होतं तेही तुटलेलं आहे, गाव समाजातलं कुटुंब ही ते तुटलेलं आहे. थोडं एक्झॅजरेशन होईल, पण ते जे जीवनशैली अशी झाली आहे की माणूस जेवढा एकमेकांजवळ होता तेवढा तो आज राहिलेला नाहीये. वॉटर कप स्पर्धा फार्मर कप स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे की माणसाला एकमेकांबद्दल प्रेम तयार करतं, विश्वास तयार करतं. म्हणजे अनेक महिला म्हणतात की आमची शेती तर सुधारलीच पण मला नवीन मैत्रिणी मिळाल्या,
1: तिचा मानसिक विकासही होतो
0: आणि अडीअडचणीला या महिला इतक्या ग्रेट गोष्टी करतात. म्हणजे मी तुम्हाला काही उदाहरणं देतो की एक महिला होती, म्हणजे मला नावं आता लगेच लक्षात येत नाही आणि कदाचित सर्वांसमोर नावं घेणं तेवढं औचित्य नसेलही, तर त्या महिलेचे आई वडील नव्हते. गावात जेव्हा धोंडे जेवणाचं वेळ आलं तेव्हा आता हे धोंडे जेवण कोण करणार, तर गटाने तिच्या नवऱ्याला जावई समजून ते धोंडे जेवण केलं आणि प्रेझेंट सकट इतकं प्रेमाने सगळं तिचं कौतुक झालं की तिला एक नवीन माहेर गटाच्या रूपात मिळालं. कुठे कॅन्सरच्या ट्रीटमेंटसाठी गटाने एकत्र आणले आलेलं आहे, कुठे आम्ही बघितलंय की डिलिव्हरीसाठी गट एकत्र येतो, त्या महिलेची देखभाल करतो. म्हणजे इतक्या ठिकाणी महिलांनी डोळ्यात अश्रू आणून म्हटलंय की माहेरचं जे प्रेम नव्हतं ते प्रेम मला गटाच्या रूपात मिळालेलं आहे. तर खूप मोठा आधार एकमेकींचा ही विशेष गोष्ट. हा काही पाणी फाउंडेशनचा आहे का, शासनाचा आहे का, कॉर्पोरेटचा आहे का, तर अजिबात नाही. स्वतः त्या शेतकरी महिला एकमेकांना आधार देत आहेत आणि नवीन वाट स्वतःसाठी स्वतःच्या जिद्दीने स्वतःच्या ज्ञानाने आणि स्वतःच्या प्रेमाने त्या तयार करतात.
1: आयुष्य जगण्याचं एक आपण म्हणू शकतो की एक रोजचा नवीन दिवस, रोज रोजचाच होता पण एक नवीन दिवस आता त्या जगत असतील.
0: अगदी अगदी. आणि त्याचं श्रेय पूर्णपणे त्यांचं आणि त्यांचंच आहे.
1: म्हणजे जी गोष्ट त्यांना मार्ग दाखवण्याचं काम,
0: कॅटलिस्ट. कॅटलिस्ट कसा असतो की तो स्वतः काहीच करत नाही, बाकी सगळं काम त्यांनीच केलेलं आहे. म्हणजे आम्हाला खूप अभिमान आहे आपल्या शेतकरी पुरुषांचाही आणि पण खास करून महिलांचा.
1: वा खूपच छान सर. या सगळ्यांमध्ये खरं तर आता जसं तुम्ही सांगितलं की वन टू वन क्लासेस होतात, तसं स्मार्ट शेती ऍप किंवा डिजिटल तंत्रज्ञान जी पूर्वी एक पारंपरिक शेती केली जात होती त्याला कुठेतरी ते छेद गेलेला आहे. AI तंत्रज्ञान आलेलं आहे, याचा सगळा कसा फायदा करून घेत आहेत?
0: महाराष्ट्र शासनाने एआय तंत्रज्ञानामध्ये राष्ट्रीय पातळीवरती कदाचित आंतरराष्ट्रीय पातळीवरती पुढाकार घेतलेला आहे. काही महिन्यांपूर्वी

0: AI फॉर ऍग्री हे खूप मोठं एक कॉन्फरन्स महाराष्ट्र सरकारने ऑर्गनाईज केलं. जगभरातनं लोक आली होती. त्यात विशेष गोष्ट अशी, तर महाराष्ट्र सरकारने महाविस्तार नावाचं AI एनेबल्ड ऍप तयार केलेलं आहे, ज्याच्यामध्ये AI मार्फत डेटा कॅप्चरही केला जातो आणि त्या आधारावरती शेतकऱ्यांना ऍडवायझरीज दिल्या जातात. आणि याच्यामध्ये त्यावेळचे जे सचिव सर होते, रस्तोगी सर, परिमल सर जे आता कृषी सचिव आहेत, यांनी खूप पायनियरिंग काम केलं. त्यांच्या सोबतीला नंदन निलेकणीची टीम जी आहे, त्यांनी खूप महत्वाचं काम केलं. आणि आय फील की दिस इज द फ्युचर. आणि हे खूप सुंदर काम आपल्या महाराष्ट्रात होत आहे, अर्थात त्याचा वापर आता आपण हार्डली सुरुवात केली असं म्हणायला हरकत नाही, पण येणाऱ्या दिवसात हे नाव रूपाला येईल आणि खूप मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे अनेक गोष्टींमध्ये. म्हणजे AIचा वापर करून तुम्ही अनेक गोष्टी खूप छान प्रेडिक्ट करू शकता. उदाहरणार्थ एखादी कीड जर पसरतीये तर ती पसरत येण्या अगोदर तुम्ही त्याला थांबवू शकता, कारण तुम्हाला AI मार्फत अशा सूचना मिळू शकतील की ही कीड या या भौगोलिक दिशेने पसरतीये. तसंच वेदरच्या बाबतीतील ऍडवायझरीज अनेक क्षेत्रामध्ये, किंवा कोणतं पीक घ्यावं, कशाचं प्रोडक्शन जास्त होत आहे, कुठे डिमांड कमी आहे, कुठे जास्त आहे, म्हणजे AIचे ऍप्लिकेशन अनंत आहेत. आणि मला वाटतं निश्चित येणाऱ्या एक दोन वर्षात आपण त्याचा प्रत्यय आपण पाहत राहू. तर मला वाटतं ही अभिमानाची गोष्ट की महाराष्ट्राने याच्यात खूप मोठा पुढाकार घेतलेला आहे.
1: सर, शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्मार्ट शेती ऍप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मार्गदर्शकांची भूमिका आणि विविध यंत्रणांमागील समन्वयातून शेती परिवर्तनाला मिळणारी गती, याविषयी आपण अत्यंत सविस्तर आणि मोलाची माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून आधुनिक शेती ही केवळ मेहनतीवर नाही तर ज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि सामूहिक कृतीवर आधारित असते हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. सकाळचे 7:40 होत आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
3: नमस्ते.
2: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातून बघते की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत. मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
3: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत. मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही एक दोन गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
0: Okay.
3: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच

0: प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते.
1: ओके.
0: आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivaha.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
0: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता आहे. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर, त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटी वरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे.
1: okay.
0: या बरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साइट्स वर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे, पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच, या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो, पण तरी त्या पॉइंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होतंय आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याच्या गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचं सल्ला मसलत घेणं, म्हणजे आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असं जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता, शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
2: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91 1-800-267-79-91 वेबसाईट www.anurupvivaha.com. पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: अनुरूप विवाह संस्थेचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ऐकूया आणखीन एक प्रायोजित कार्यक्रम, आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद.
7: श्रोते हो नमस्कार. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. पुण्याचे सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर सत्येन गुजर सर या कार्यक्रमात आपल्याला विविध आजार आणि त्यावरील आयुर्वेदिक उपचार याबद्दल मार्गदर्शन करत असतात. डॉक्टर सत्येन गुजर सर गेली 25 वर्ष एक निष्णात आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून आपल्याला परिचित असून पुणे आणि मुंबईमध्ये यशस्वीपणे आयुर्वेदिक प्रॅक्टिस करतायत. ऑल आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स अंडर वन रूफ या धर्तीखाली त्यांनी ओंकार आयुर्वेदची स्थापना केली असून ओंकार आयुर्वेदचं हे रौप्य महोत्सवी म्हणजेच 25वं वर्ष आहे. क्लिष्ट आणि अवघड आजार बरे करण्यामध्ये डॉक्टर सत्येन गुजर सर यांचा नावलौकिक असून आतापर्यंत त्यांना विविध पुरस्कारांनी सुद्धा गौरवण्यात आलंय. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ओंकार आयुर्वेदच्या शाखा पुणे आणि मुंबई बरोबरच महाराष्ट्राच्या इतर काही शहरांमध्ये देखील सुरू करण्यात आले आहेत. आपण बोलणार आहोत सरांशी, पण त्याआधी श्रोते हो ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी कराड इथं भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ पटेल क्लिनिक मोहोळकर हॉस्पिटल जवळ बुधवार पेठ कराड. संपर्क 83-90-90-20-23 83-90-90-20-23 8390902022

0: 3. डॉक्टर सत्येन गुजर सर नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. लिगामेंटल इंजुरी किंवा मिनिस्कस इंजुरी ज्याबद्दल मागच्या भागात सांगितलं यासाठी मग आयुर्वेदिक उपचार काय आहेत?
1: बऱ्याच वेळेला लिगामेंट इंजुरी असेल त्यावेळेला फिजिओथेरपीज केली जातात. तुम्हाला इतर मल्टीव्हिटॅमिन किंवा कॅल्शियम सप्लिमेंट दिले जातात. बऱ्याच रुग्णांना तात्पुरता त्रास कमी झाल्यासारखा वाटतो, काहींचा कमी होतोय, काहींचा पुन्हा पुन्हा होत राहतो. त्यावेळेला तात्पुरतं बरं वाटतं पण पुन्हा त्रास सुरू होतो अशी गोष्ट होते. पण कसं एक वेळेला हाडं लवकर भरून येतात. तुमचा फ्रॅक्चर झाला असेल तर तो घन भाग आहे, तो भरून येणं सोपं आहे. पण हा दोरी सारखा भाग असतो लिगामेंट म्हणजे, त्याच्यामुळे तो भरून येणे ही गोष्ट सहजासहजी पटकन होते अशी गोष्ट होत नाही. दुखावा राहतोच, चालता चालता पाय लपकतोच अशी गोष्ट सुद्धा बऱ्याच वेळेला होऊ शकते. मग अशा मध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे का? गादीची झीज झालेली आहे, मेनिस्कस टेअर गेलेला आहे, तर आयुर्वेदिक औषधांनी उपयोग होऊ शकेल का? संधिवाताकडे बदल सुरुवात झालेली आहे, आता अर्ली आर्थरायटिस दाखवतोय, ऑस्टिओआर्थरायटिस सुरुवात आहे, ही झीज भरून जाऊ नये, ती भरून यावी असं आयुर्वेदिक औषधांनी होऊ शकतं का? तर नक्की होऊ शकते. कॉमनली रुग्णाचे प्रश्न असतात की अरे होईल का, एवढी झालेली झीज भरून येणार का, वंगन कमी झाले त्या औषधांनी भरून येणार का, हाडांची झीज भरून येते ठीक आहे पण लिगामेंट्स इंजुरी असेल, गादी झिजलेली असेल तर ती पण औषधांनी भरून येऊ शकते का? तर नक्कीच येऊ शकते. त्याला वातशमन करणारे औषध असतात, जसं आपण पाठीच्या मणक्याच्या बाबतीत मागच्या एपिसोड मध्ये एकदा बोललो होतो की पाठीच्या मणक्यांची झीज पण भरून येऊ शकते. रिज्युविनेशन थेरपी असते, तसेच रसायन चिकित्सा गुडघ्यांच्या बाबतीत, लिगामेंट्सच्या बाबतीत. आयुर्वेदानुसार रक्ताचा खरा भाग म्हणून स्नायू तयार होत असतात. लिगामेंट्स हा त्यातलाच एक भाग झाला, तो आपण स्नायू म्हणू शकत नाही पण तो मांस पेशींपासून तयार होत असतो. त्याच्यामुळे त्या पद्धतीने उपचार केले जाणं, नवीन पेशी तयार करण्यासाठी औषधोपचार करणं, आपण काही पद्धतीने असे ऍडव्हान्स कोर्सेस आपले इथे केलेले आहेत किंवा असे कितीतरी पेशंट ज्यांना आहेत की औषधोपचारांनी ते बरे होतात, मग पंचकर्म चिकित्सा असू देत किंवा पोटातली औषधं असू देत. ह्याच्यामध्ये पंचकर्माचा रोल हा खूप महत्वाचा आहे. स्नेहन चिकित्सा असू देत, कारण वाद जितका वाढतो तितका कफ सदृश म्हणजे वंगन शरीरातलं कमी होत जातं. मग ते भरून येण्यासाठी विविध औषधीयुक्त तेल असू देत, औषधीयुक्त तूप असू देत, त्याचं सेवन ही गोष्ट खूप महत्वाची असते. कारण वंगन भरून येण्यासाठी गादी आहे, ती सुद्धा झीज भरून येण्यासाठी सुद्धा तुम्हाला याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने होत असतो. एका बाजूला वाद शरीरातला वाढत कसं जाणार नाही, लिगामेंट्सची कुडच्यांची गादीची झीज जास्त प्रमाणात कशी होणार नाही हा भाग बघणं ही पहिली स्टेप झाली. आणि त्याच्यानंतर ती झीज भरून येण्यासाठी औषध उपचार करणं, मग त्याच्यासाठी शमन प्रत्येक रुग्णाच्या नुसार ही औषधं बदलत राहत असतात. त्याच्यानुसार बृहन चिकित्सा असते, त्याच्यानुसार रसायन चिकित्सा असते. ह्या सगळ्या स्टेप बाय स्टेप केल्या जाणाऱ्या चिकित्सा असतात आणि ते प्रत्येक पेशंटनुसार हे ट्रीटमेंट बदलत राहते. आणि ह्या पद्धतीने ज्या वेळेला आपण ट्रीटमेंट करत जातो त्यावेळेला टेअर खूपच असेल तर झालेली झीज कशी भरून यावी, यासाठी आयुर्वेदिक उपचारांचा उपयोग नक्कीच चांगला होतो.
0: नक्कीच सर, खूप छान माहिती मिळाली. आज इथेच थांबूयात. श्रोते हो, ओंकार आयुर्वेदच्या तज्ज्ञ डॉक्टरांना दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी कराड इथं भेटण्यासाठी आमचा पत्ता केअर ऑफ पटेल क्लिनिक, मोहोळकर हॉस्पिटल जवळ, बुधवार पेठ कराड. संपर्क 83 90 90 20 23, 83 90 90 20 23, 8390902023. ओंकार आयुर्वेद प्रस्तुत आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद या कार्यक्रमात डॉक्टर सत्येन गुजर सर यांच्यासोबत पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक ओंकार आयुर्वेद, निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 7:50 झाली आहेत. ऐकूया गाणी मनातली. कार्यक्रमात सुरुवातीला उत्तरा केळकर यांनी गायलेलं गीत, गीतकार आणि संगीतकार सुधीर मोघे.

0: अहो ही यादी घ्या आणि उपासाचे जिन्न सणा.
1: इतके एकादशी आणि दुप्पट काशी म्हणजे तब्येतीचे बारा.
2: बंडू, या दिवसातल्या हवामानावर सण उपास आधारलेले असतात. सात्विक, पौष्टिक, शुद्ध उपासाचे जिन्नस आपल्या दांडेकरांच्या कडून आण, म्हणजे उपास सुद्धा मानवतील.
1: काही म्हटलं म्हणजे दांडेकर
2: आहेस तसं. परवा मी केळेवालीला म्हणाले, केळीत की महा कशी, तर म्हणाली दांडेकर क्वालिटी आहे. दांडेकर म्हणजे क्वालिटी हे तिला सुद्धा कळलं.
1: उगीच म्हणालो आई, दांडेकर आणि कंपनी म्हणजे उत्तम क्वालिटी, रास्त दर आणि नाविन्य हे आता सर्वमान्य झालंय.
3: दांडेकर, मारुती चौक आणि विश्रामबाग, सांगली.

रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील आरती प्रभू यांचं गीत आपण ऐकलं. गाणी म्हणतली हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी सावी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतीय वस्त्रोद्योगाला चालना देणारा टेक्स 2026 कार्यक्रमाचा आज दिल्लीत प्रारंभ. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या देणग्यांच्या गैरवापराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला नोटीस. होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा संघर्षाची स्थिती. अमेरिकेचे इराणवर सलग 3 हल्ले. पश्चिम बंगालमध्ये बेपत्ता नौका उलटल्याचं स्पष्ट. 9 मच्छीमारांचा मृत्यू. 6 जण अजूनही बेपत्ता. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. आता सविस्तर बातम्या. देशातल्या वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या सर्वात मोठ्या जागतिक भारत टेक्स 2026 या कार्यक्रमाला दिल्लीत आजपासून सुरुवात होत आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे. शेती ते धागा, कारखाना, फॅशन आणि परदेश या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 5F दृष्टिकोनावर हा कार्यक्रम आधारित आहे. वस्त्रोद्योग मूल्य साखळीतील व्यापार, गुंतवणूक, नाविन्य, धोरणात्मक चर्चा आणि धोरणात्मक भागीदारीसाठी हा कार्यक्रम प्रमुख व्यासपीठ

उद्दिष्ट यामागे आहे. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या उभारणीसाठी मिळालेल्या देणग्यांच्या कथित गैरवापराप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकानं सद्यस्थितीचा अहवाल सादर करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं काल दिले. या अपहाराची सीबीआय म्हणजेच गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयानं केंद्र सरकार, उत्तर प्रदेश सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट यांना नोटीस बजावली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं याचिकांवर सुनावणी केली. दरम्यान श्रीराम मंदिर देणगीतील अनियमितता प्रकरणात अयोध्येतील एका न्यायालयानं काल सर्व 8 आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार चर्चेत अडथळा आल्याचं माध्यमातील वृत्त वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी फेटाळून लावलं आहे. हे वृत्त खोटं, निराधार आणि दिशाभूल करणारं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. समाज माध्यमांवरून दिलेल्या संदेशात त्यांनी उभय देशांमध्ये संतुलित व्यावसायिकदृष्ट्या अर्थपूर्ण व्यापार करार होण्यासाठी दोन्ही देश काम करत असल्याचं स्पष्ट केलं आहे. एप्रिल ते जून 2026 या पहिल्या सहामाहीच्या कालावधीत भारताची एकंदर निर्यात 232 अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक असण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यामध्ये 11% थोडी अधिक सकारात्मक वाढ दिसून आली. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यातील एकंदर निर्यात 73 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी असण्याचा अंदाज आहे. राष्ट्रीय परीक्षा परिषदेनं नीट 2026 फेरपरीक्षेसाठी उमेदवारांच्या ओएमआर शीट्स आणि त्यांचे नोंदवलेले प्रतिसाद neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहेत. उमेदवार त्यांच्या अर्जाचा क्रमांक वापरून लॉग इन करू शकतात आणि उत्तरांची तुलनाही करू शकतात. पडताळणीनंतर तफावत आढळल्यास उमेदवार संबंधित प्रश्न आणि आपला दावा असलेला पर्याय निवडून विना परतावा 200 रुपये प्रक्रिया शुल्क भरून आक्षेप नोंदवू शकतात. ही सुविधा उद्यापर्यंत म्हणजे 15 जुलैपर्यंत उपलब्ध आहे. उमेदवाराचा आक्षेप योग्य असल्यास शुल्क परत केलं जाईल असंही एजन्सीनं कळवलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. इराण अमेरिका यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष तीव्र झाला आहे. अमेरिकेनं सलग तिसऱ्या रात्री इराणवर हल्ले केले असून त्यामुळे उभय देशांदरम्यानचा संघर्ष वाढला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पिकॅक्स माउंटन नष्ट करण्याची धमकी दिली आहे. या ठिकाणी इराणकडून युरेनियम संवर्धन केंद्र विकसित केलं जात असल्याचा संशय पाश्चात्य गुप्तचर यंत्रणांना आहे. दरम्यान होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या इराणच्या जहाज वाहतुकीवर पुन्हा एकदा निर्बंध लागू केल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे. त्याचबरोबर सागरी सुरक्षेचा खर्च वसूल करण्यासाठी या मोक्याच्या मार्गावरून वाहतूक करणाऱ्या मालावर 20% शुल्क आकारलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे. हे निर्बंध केवळ इराणची जहाजं आणि इराणशी व्यापार करणाऱ्या जहाजांनाच लागू असतील असं त्यांनी म्हटलं आहे. त्याचवेळी अन्य देशांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी खुली आहे. इतर देशांच्या व्यापारी जहाजांचा प्रवास विना अडथळा सुरू राहण्याची ग्वाहीही ट्रम्प यांनी दिली आहे. तर दुसरीकडे होर्मुझच्या सामुद्रधुनीवर आपलाच अधिकार असल्याचं इराणनं ठामपणे सांगितलं आहे. इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमातील वृत्तानुसार सेंट्रल हेडक्वार्टर्सचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल इब्राहिम झोल्बघारी यांनी इराण कोणत्याही परिस्थितीत अमेरिकेला होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप करू देणार नसल्याचं म्हटलं आहे. तसंच अमेरिकेच्या सैन्याला कोणत्याही देशानं साहित्य आणि रसदीची मदत करणं म्हणजे इराणविरुद्ध युद्ध पुकारणं मानलं जाईल असंही त्यांनी स्पष्ट केल्याचं माध्यमांच्या वृत्तात म्हटलं आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जात असताना संयुक्त अरब अमिरातीच्या 2 टँकर्सवर इराणी क्रूज क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. यामध्ये एका भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून अन्य 6 जण जखमी झाले आहेत. होर्मुझच्या नाकेबंदीनंतर जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या इंधन पुरवठ्याविषयी चिंता निर्माण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत 9.6% वाढ झाली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भारतानं अधिकृतपणे आपली मोहीम सुरू केली. न्यूयॉर्कमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी भारताच्या उमेदवारीची घोषणा केली. सध्या जागतिक संघर्ष आणि अस्थिरतेच्या परिस्थितीत संयुक्त राष्ट्राच्या भूमिकेचं महत्व वाढलं असून जागतिक शांतता, सुरक्षा आणि समन्यायी विकासाला चालना देण्यासाठी भारताचा शांती हा दृष्टिकोन त्यांनी मांडला. नियम, विश्वास आणि सचोटी या माध्यमातून सर्वांगीण प्रगती साध्य करणं हे या दृष्टिकोनाचं ध्येय आहे.

0: पश्चिम बंगालमध्ये या महिन्याच्या सुरुवातीला किनारपट्टीवरून बेपत्ता झालेली मासेमारी नौका बंगालच्या उपसागरात उलटल्याचं स्पष्ट झालं आहे. या घटनेत बोटीवरील 9 मच्छीमारांचा मृत्यू झाला असून 6 जण अजूनही बेपत्ता आहेत. 15 मच्छीमारांसह शंकरपूर बंदरातून रवाना झालेल्या नौकेचा संपर्क 5 जुलैपासून तुटला होता. तटरक्षक दल, नौदल आणि राज्य यंत्रणांनी संयुक्त मोहीम राबवून ही नाव शोधली. मृतदेहांची डीएनए चाचणी करून ते नातेवाईकांना सोपवण्यात येतील अशी माहिती राज्याचे मत्स्य व्यवसाय मंत्री राजेश महतो यांनी दिली आहे. या दुर्घटनेबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना 50,000 रुपये मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील 3 महिला वारकऱ्यांचा काल रस्ते अपघातात मृत्यू झाला. पुण्याजवळ सासवड जेजुरी मार्गावर वारीतील भाविकांना एका ट्रकनं धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. मृतांच्या वारसांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. व्हिएतनाममधील फुकवाक बेटाजवळ पर्यटकांच्या बोटीला झालेल्या अपघातात मृत पावलेल्या 15 भारतीय पर्यटकांचे मृतदेह काल भारतात आणण्यात आले. व्हिएतनाममधील भारतीय दूतावासानं समाज माध्यमांवरील संदेशात ही माहिती दिली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघानं काल ऐतिहासिक कसोटी विजय नोंदवला. क्रिकेटची पंढरी मानली जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर या दौऱ्यातील एकमेव कसोटी सामन्यात भारतानं यजमान इंग्लंड संघाचा 270 धावांनी सहज पराभव केला. पहिल्या डावातील 115 धावांच्या भक्कम आघाडीनंतर दुसऱ्या डावात भारतानं 7 बाद 341 धावांवर आपला डाव घोषित केला होता. 457 धावांचं लक्ष्य गाठताना यजमान संघाचा दुसरा डाव काल चौथ्या दिवशी 186 धावातच आटोपला. भारताकडून स्नेह राणानं 4 गडी बाद केले तर सायली सदघरे, क्रांती गौड आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. भारताची यष्टीरक्षक फलंदाज यस्तिका भाटिया लॉर्ड्सवर कसोटी शतक झळकवणारी पहिली महिला ठरली. स्मृती मानधनानं पहिल्या डावात 83 तर दुसऱ्या डावात 70 धावा करून विजयात महत्वाचा वाटा उचलला. पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 2 बळी घेणारी भारताची वेगवान गोलंदाज क्रांती गौड सामन्याची मानकरी ठरली. दरम्यान पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातला मर्यादित षटकांचा पहिला सामना आज बर्मिंगहॅममध्ये होणार आहे. आसाममध्ये अनेक जिल्ह्यातील पूरस्थिती कायम असल्यानं कामरूप आणि कामरूप जिल्ह्यामध्ये जनजीवन विस्कळीत झालं आहे. भारतीय हवामान विभागानं आज आणि उद्या विविध जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारतीय वस्त्रोद्योगाला चालना देणाऱ्या टेक्स 2026 कार्यक्रमाचा आज दिल्लीत प्रारंभ. श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या देणग्यांच्या गैरवापराप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाची सरकार आणि श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला नोटीस. होर्मुझच्या सामुद्रधुनीत पुन्हा संघर्षाची परिस्थिती. अमेरिकेचे इराणवर सलग 3 हल्ले. पश्चिम बंगालमध्ये बेपत्ता नौका उलटल्याचं स्पष्ट. 9 मच्छीमारांचा मृत्यू. 6 जण अजूनही बेपत्ता. आणि लॉर्ड्स मैदानावरील क्रिकेट कसोटीत भारतीय महिला संघाचा ऐतिहासिक विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 झाली आहेत. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
2: चिंतन हाच चिंतामणी.

0: औषध खरा प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: चूल आणि मूल या विषयाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन अत्यंत संकुचित आहे। चूल आणि मूल हा विषय अत्यंत सामान्य असून सामान्य स्त्रियांनीच ते काम करावं असाही लोकांचा फार मोठा गैरसमज आहे। इतकंच नव्हे तर स्त्रियासुद्धा चूल आणि मूल हा विषय गौण समजतात। याचे अत्यंत दुष्परिणाम समाजावर होऊन राहिलेले आहेत। आज चूल हा विषय स्वयंपाकी किंवा स्वयंपाकीण बाई किंवा हॉटेल यांच्या हवाली झाला आणि मूल हा विषय दाई किंवा कामवाली बाई यांच्याकडे सुपूर्द झाला। स्त्रिया नोकरी करू लागल्यामुळं हा विषय अधिकच गंभीर आहे। जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून मात्र चूल आणि मूल हा विषय अत्यंत महत्वाचा असून तो विषय हाताळणाऱ्या स्त्रियांना मोठं मानाचं स्थान दिलेलं आहे। पायात जर कच्चा असेल तर त्यावरची इमारत मोडकळीस येऊन जमीनदोस्त झाल्याशिवाय राहणार नाही। याच्या उलट पाया मजबूत असेल तर त्यावर उभी असलेली इमारत दीर्घकाळ ताठ उभी राहील। अगदी त्याचप्रमाणे चूल आणि मूल या विषयाकडे पाहिलं पाहिजे। चूल आणि मूल हा विषय म्हणजे प्रत्यक्षात समाजाचा आणि राष्ट्राचा पायाच आहे। सर्वत्र नजर टाकली तर असं दिसून येईल की हा पाया मजबूत राखण्याकडे सर्वांचंच दुर्लक्ष झालेलं दिसतं। याचं प्रमुख कारण एकच आणि ते म्हणजे या विषयाचं अज्ञान हे होय। चूल कशी तरी सांभाळायची आणि मूल कसं तरी वाढवायचं असा समज सर्व लोकांचा झालेला दिसून येतो। त्यामुळं कुटुंबातील माणसांचा आहार आणि आरोग्य आणि मुलांची वाढ आणि संगोपन या दोन्ही बाबतीत कमालीची आबाळ झालेली दिसून येते। आहार आणि बालसंगोपन या विषयांबद्दल स्त्रियांमध्ये कमालीचं अज्ञान असल्यामुळं कुटुंबातील माणसांची शरीर प्रकृती वारंवार बिघडत राहते आणि मुलांचं संगोपन व्यवस्थित न झाल्यामुळं ती एका बाजूनं रोगी बनतात आणि दुसऱ्या बाजूनं त्यांच्यावर कुसंस्कार होऊन फुकट जातात। आहारावर शरीराचं आरोग्य आणि मनाचं स्वास्थ्य अवलंबून असतं तर मुलांचं योग्य संवर्धन झाल्यानं ती मुलं भवितव्यात राष्ट्राचे उत्तम नागरिक होतात। पैसा हाच देव झाल्यामुळं लोक पैसा पैसा करत पिसे होऊन पिसाट वृत्तीनं पैशामागे पळत सुटलेले आहेत। पैशासाठी चाललेल्या या धावपळीमुळं चूल आणि मूल या विषयाकडे आपोआप दुर्लक्ष झालं। विज्ञानाच्या प्रगतीमुळं नाना प्रकारचे शोध लागत आहेत आणि त्यातून विविध प्रकारच्या चैनीच्या आणि विलासाच्या सुखसोयी उपलब्ध होत आहेत। या सुखसोयी प्राप्त करून घेणं हा सर्व लोकांचा प्रतिष्ठेचा विषय झाल्यामुळं आणि या सुखसोयी प्राप्त करून घेण्यासाठी मुबलक पैसा आवश्यक असल्यामुळं वाटेल त्या मार्गानं लोक पैसा मिळवू लागले। अशा प्रकारे सुखसोयींची हाव आणि पैशासाठी धाव या कात्रीत अखिल मानवजात कातरली जाते आहे। अशा या गोंधळात चूल आणि मूल या विषयाकडे दुर्लक्ष झालं नाही तरच नवल, अखिल मानवजात विनाशाच्या दिशेनं घोडदौड करत आहे। याची जी काही कारणं आहेत त्यापैकी मुख्य कारण म्हणजे चूल आणि मूल या विषयाकडे झालेलं दुर्लक्ष हे होय। याला उपाय काय? याला उपाय एकच आहे आणि तो म्हणजे चूल आणि मूल हा विषय आणि तो विषय हाताळणाऱ्या स्त्रिया यांना सामाजिक जीवनामध्ये मानाचं आणि महत्त्वाचं स्थान मिळालं पाहिजे।

0: हे साधण्यासाठी योग्य आहार, बालसंगोपन आणि बालसंवर्धन वगैरे शिकवणारे होम सायन्स सारखी शिक्षण पद्धती सर्वसामान्य स्त्रियांना बंधनकारक कंपल्सरी केली पाहिजे आणि त्या विषयात पदवी संपादन करणाऱ्या स्त्रियांनाच विवाह प्रसंगी प्राधान्य दिलं पाहिजे. थोडक्यात, चूल आणि मूल सांभाळणाऱ्या स्त्रिया कुटुंबात किती महत्वाचं स्थान व्यापून आहेत याची पुरेशी जाणीव समाजाला होणं आवश्यक आहे. कुटुंब सांभाळणारी स्त्री अनेक जबाबदाऱ्या पार पडत असते. ती घर सांभाळते म्हणून गृहमंत्री आहे, अन्नपूर्ण आहे म्हणून ती अन्नमंत्री आहे, घरामध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व वस्तूंचा ती पुरवठा करते आणि साठा करते म्हणून ती पुरवठा मंत्री आहे, मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था पाहते आणि मुलांवर सुसंस्कार करीत राहते म्हणून ती शिक्षण मंत्री आहे, कुटुंबातील माणसांचं आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी पार पाडते म्हणून ती आरोग्यमंत्री आहे आणि वेळप्रसंगी सल्ला देते म्हणून ती सल्लागार मंत्री आहे. हे सर्व लक्षात घेता पुरुषांचं स्त्रीवर वर्चस्व राहता कामा नये हे ओघानं चालं. हे साधण्यासाठी आणि स्त्रियांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी पुरुषांना स्त्रीला मिळत असलेल्या प्राप्तीचा आणि मिळकतीचा अर्धा वाटा सक्तीनं तिला दिला पाहिजे आणि त्यासाठी सरकारनं आवश्यक तो कायदा केला पाहिजे. पुरुषाच्या प्राप्तीचा आणि मिळकतीचा अर्धा वाटा सक्तीनं स्त्रीला देण्याचा कायदा केला, अशी व्यवस्था केली तरच पुरुषाला चूल आणि मूल सांभाळणाऱ्या स्त्रीचं महत्व उत्तम रीतीनं समजेल आणि तिला समाजामध्ये मानाचं स्थान मिळेल. चूल आणि मूल या विषयाच्या संदर्भात अनेक शास्त्रांचा समावेश असतो. आहारशास्त्र, पाकशास्त्र, आरोग्यशास्त्र, बालसंगोपन, बालकांचं मानसशास्त्र, स्त्रियांचं मानसशास्त्र, पुरुषांचं मानसशास्त्र या सर्व शास्त्रांचा उत्तम अभ्यास झाल्याशिवाय स्त्रीला कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या उत्कृष्ट रीतीनं पार पाडता येणार नाहीत. हे सर्व लक्षात घेता चूल आणि मूल हा विषय आणि स्त्रीचं कुटुंबातील स्थान आणि पर्यायानं समाजातील स्थान किती महत्वाचं आहे हे ध्यानात येईल. कुटुंबात आणि समाजात ज्या अनेक समस्या निर्माण होऊन मानवी जीवनामध्ये गोंधळ, वादळ आणि दुःख निर्माण झालं आहे त्याचं मुख्य कारण चूल आणि मूल या विषयाला सामाजिक जीवनामध्ये प्राप्त झालेलं गौण स्थान हे होय. आपल्या हे लक्षात येईल की जगात सर्वत्र स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सुसंस्कृतपणाला शोभणारा नाही. स्त्री अबला आहे, ती पायाची दासी आहे, तुच्छ आहे आणि केवळ भोगवस्तू आहे असा विकृत दृष्टिकोन बहुतांशी सर्वत्र असलेला दिसून येतो. जीवनविद्येचा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आणि आगळा असा आहे. आमचं काही अमृत तुषार पहा. जीवनविद्या सांगते की स्त्री जर सुज्ञ आणि शहाणी असेल तर ती घरातच सुखाचा स्वर्ग निर्माण करेल, पण जर ती मूर्ख आणि अडाणी असेल तर ती हा हा म्हणता घराचा नरक करेल. सोन्याचे दागिने हे स्त्रीचे अलंकार होत तर पत्नी आणि मुले हे पुरुषाचे अलंकार होत. जीवनविद्या सांगते की ज्या घरात स्त्रियांचा छळ होतो त्या घरात दैन्य आणि दुःख कायम वास करतात. गृहलक्ष्मीकडे लक्ष्मी या भावनेनं पाहणं हा ऐश्वर लक्ष्मीला घरात स्थिर करण्याचा सोपा मार्ग होय. वास्तविक घरातील पत्नी संसारात अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या उचलत असते. स्त्रीची कर्तव्य तत्परता लक्षात घेता तिला घरात आणि समाजात मानाचं स्थान असलं पाहिजे असा जीवनविद्येचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामण.

0: कलश, ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश। श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: श्रोते, आजच्या अमृत कलश या कार्यक्रमामध्ये जरूर ऐका। सांगली जिल्ह्यामध्ये महिला व्हॉलीबॉलला नवीन ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ प्रशिक्षक माणिकचंद देसाई यांच्या रेवा देवरसेनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। सकाळचे 8:55 होत आहेत। आता ऐकूया लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम।

0: एअरलिफ्ट या चित्रपटासाठी अमाल मलिक, अरिजित सिंग आणि तुलसी कुमार यांच्या स्वरात कुमार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत अमाल मलिक यांचं होतं.
1: कस्टमर केअर कुठे? मॅडम
2: बोला.
1: हे केवायसी अपडेट साठी मला वारंवार मेसेज का येत आहे?
2: कारण बँकिंग सेवांसाठी निश्चित वेळेत केवायसी अपडेट करायला हवं.
1: पण हे होईल का सर?
2: जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याचं डिक्लेरेशन द्या.
1: अच्छा, आणि जर कोणताही बदल असेल तर?
2: तर अशा वेळी ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा देऊन केवायसी अपडेट करू शकता.
1: बस
2: बस
1: समजलं.
2: आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्रामपंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

0: अतिफ असलम यांच्या आवाजात जीत गांगुली यांची गीतरचना आपण ऐकली. रुस्तम या चित्रपटासाठी संगीत आरको यांचं होतं. या गीताबरोबरच लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9:10 झाली. श्रोते आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम अमृत कलश.
1: श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण ऐकूया सांगली जिल्ह्यात महिला हॉलीबॉलला नवीन ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ प्रशिक्षक माणिकचंद देसाई यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत. या मुलाखतीचा आज आपण दुसरा भाग ऐकूया.
2: सर, तुमच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय सामना कोणता होता? कारण आता इतके शेकडो सामने तुम्ही म्हणजे स्वतः होतात तिथे एक प्रशिक्षक म्हणून, पण तर एखादा असा एखाद्या सामन्याविषयी काही सांगता येईल?
3: अविस्मरणीय सामना म्हणजे मॅडम, कोल्हापूरला आम्ही विभागीय स्पर्धा खेळत होतो. विभागीय स्पर्धा खेळताना फायनलचा सेट त्या कागलच्या संघामध्ये एक इंटरनॅशनल खेळाडू होते. माझ्याकडे त्यावेळेला इंटरनॅशनल नव्हती.
2: अच्छा.
3: खेळत असताना पहिले दोन सेट आमचे चार सेट झाले आणि पाचवा सेट सुरू झाला. पाचवा सेट सुरू झाल्यानंतर त्या टीमचं 13 पॉईंट होते आणि आमच्या पॉईंटचे 6 पॉईंट होते.
2: अच्छा, म्हणजे जवळपास अर्धेच.
3: हा, नर्वस झालो, थोडस खुर्चीवरून उठून बाजूला गेलो. त्यात आमची एक सिनियर मुलगी होती, ती मला येऊन हाताला धरली. सर, तुम्ही रागवल्याशिवाय, चिडल्याशिवाय, शिव्या घातल्याशिवाय मुली तयार खेळत नाहीत चांगले.
2: म्हणजे त्यांच्यासाठी एक डोसचं काम करतात.
3: तर अशा पद्धतीने त्या खेळायला पुन्हा इतक्या चांगल्या सुरुवात केल्या. सुरुवात म्हणजे इतकं सुंदर खेळलाय की त्या टीमला आम्ही 13 थांबवलं आणि त्याच्यानंतर 14 पॉईंट आमच्या टीमनं घेऊन आमच्या टीमनं 15 सेट केला.
2: अच्छा.
3: आणि आम्ही ते टायटल जिंकलं. त्यावेळेला जे रेफ

0: होते ते खाली उतरले आणि मला म्हणले फक्त हे गणपतराव आरवडे हायस्कूलचीच टीम करू शकते, अन्यथा कोणी करू शकत नाही. हा जो फार छान, आणि एका मुलीचं तर कुरुंदवाड मधला एक उल्लेख करावा लागेल की असंच पुण्याची बलाढ्य टीम होती रेणुका स्वरूप, आणि त्यासोबत आमचं फायनल सुरू होतं.
1: बर,
0: फायनल सुरू असताना आमची मेन प्लेयर सुजाता तांबट मेन पोझिशनला आल्यानंतर आमची लिफ्टर धनश्री साठे ती मायनस बॉल सोडायला आली. मायनस बॉल 4 पॉईंट गेल्यानंतर पलीकडे ती हेमा उसळी इंडियाची कॅप्टन होती, ती मुलींच्या डोक्यातच बॉल मारायचा प्रयत्न करत होती.
1: अच्छा,
0: एवढं तिच्याकडं हाईट होती, फार प्लेयर चांगलाच आहे तो. टाइम आउट घेऊन मुलीला एक बाहेर बोलवलं सगळ्या, आणि त्या धनश्रीला एक खाड दिशी मुस्काडी लावली.
1: अरे बापरे.
0: हा, त्यावेळेला तिचे पालक गॅलरीमध्ये पाहून मॅच पाहत होते. पब्लिक 5 ते 7 हजार पब्लिक होतं. पब्लिक माझ्या अंगावरती आलं, तुम्हाला काही कळतं की नाही या एवढ्या मोठ्या मुलींना कसं मारताय काय करताय. मी म्हटलं मुलगी माझी आहे, माझं मी ठरवतो. आणि मॅडम त्याच्यानंतर तिने इतकं सुंदर लिफ्टिंग केलं, फुलं सोडल्यासारखं सोडलं बॉल, आणि आम्ही त्या संघाला हरवलं.
1: म्हणजे सर, कधी कधी प्रशिक्षकाचं आपल्या टीचरचं रागवणं किंवा चिडणं हे पण त्यांना एक मार्गदर्शन
0: आवश्यक असतं,
1: आणि ते यशस्वी मार्गाकडे नेतात त्यांना.
0: फक्त त्याला अधिकार असावा लागतो आपला की आपण तेवढ्यासाठी त्यांच्यासाठी आपण एवढे कष्ट केलेले असले पाहिजेत, तर मग तो अधिकार प्राप्त होतो.
1: अगदी बरोबर,
0: मुस्काडी मारणे पण अधिकार प्राप्त होणं सोपं नाही,
1: त्याच्यासाठी तेवढ्या कष्टातनं जावं लागतं
0: पहिले.
1: अगदी बरोबर. सर, व्हॉलीबॉलमध्ये सर ब्लॉक आणि डिफेन्स यापैकी कोणत्या कौशल्यावर सर्वाधिक भर द्यावा असं आपल्याला वाटतं, किंवा याच्यापैकी सगळ्यात महत्वाचं काय, याबद्दल काय सांगाल?
0: तसं मॅडम पाहिलं तर हे 5 जे आहेत महत्वाचे गुण, ते अत्यंत त्या टीममध्ये आवश्यक आहेतच. म्हणून आता बदल होत निघालेत की जो लिबरो आलाय केवळ डिफेन्ससाठी आहे तो. लिफ्टर पासर जो आहे तो चांगलाच लागतो, आणि सगळ्यात महत्वाचं ब्लॉकिंग ज्या टीमचं तगडं असतं ती टीम चांगली होती. आज सर्व्हिसवरती आम्ही जपानचं बघितलं परवा खेळाडू, हाईट काहीच नाही पण त्याचा जम्प म्हणजे तो नेटच्या वर कमरेपेक्षा जास्त जातो.
1: अच्छा,
0: त्याने सर्व्हिस मारली की ते सर्व्हिसमध्ये आता स्पिन आणले त्यांनी. म्हणजे आपण क्रिकेटमध्येच फक्त स्पिनिंग म्हणत होतो, परंतु व्हॉलीबॉलच्या स्पीडमध्ये सुद्धा स्पिन आणलेलं आहे, आणि वैशिष्ट वाटतो. त्यामुळं तसं सगळे चारही जे 5 गुण जे आहेत, म्हणजे सर्व्हिस, अटॅक आहे, डिफेन्स आहे, नंतर लिबरोचं डिफेन्स आहे, ब्लॉकिंग आहे, स्मॅशर आहे, हे सगळेच गुण आवश्यक आहेत. पण स्पेशालिटी त्याच्यामध्ये असतेच असते, आणि त्याच्यामध्ये ब्लॉकर जो आहे तो जास्त महत्वाचा वाटतो.
1: अच्छा सर, पण इथे जेव्हा या गेमची सुरुवातच सर्व्हिसने होते, तर तुम्ही सर्व्हिस कसा करतो याला महत्व द्याल का, किंवा ते महत्वाचं आहे का?
0: जास्त महत्व. जर आता सर्व्हिस चुकलं की पॉईंट जातो ना एक, त्यामुळे त्यांचा पॉईंट एक वाढेल ना, लीड होईल.
1: बरोबर.
0: हा तो, आणि सर्व्हिसमुळे कसे पॉईंट मिळतात हे जास्त महत्वाचे आहेत. मग त्यामध्ये फ्लोट सर्व्हिस आहे, साधी टेनिस सर्व्हिस आहे, जम्प सर्व्हिस आहे, जम्पमध्ये स्पीड आहे, त्याच्यामध्ये पुन्हा स्पिन आहे. अशा पद्धतीने सर्व्हिस मारल्या तर 2 पॉईंट जरी मिळाले हे जास्तच फायद्याचं ना.
1: बरोबर. सर, फिटनेसवर खेळाचा परिणाम होतो हे आपल्याला माहितीच आहे, तर आजचे जे खेळाडू आहे त्यांना फिटनेस बद्दल आपण काय मंत्रा द्याल?
0: फिटनेस हा अत्यंत आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: आणि फिटनेस आणण्यासाठी आपल्याला व्यवस्थितपणानं डाएट असलं पाहिजे, आपलं खाद्य चांगलं असलं पाहिजे. त्याचप्रमाणे दूध काय मांसाहार, मॅडम मी कधी मांसाहार केलेले फूड शाकाहारी आहे, तरी पण आज गरज आहे त्या खेळाडूंना, कारण मांसाहार असणं त्यामध्ये योग्य ते प्रथिनं हे असलं पाहिजे की जेणेकरून बाबा त्या खेळाडूंना ताकद आली, त्यांच्या पायामध्ये ताकद आली पाहिजे.
1: बरोबर.
0: ही जास्त महत्वाची आहे, कारण जम्प पाहिजे आणि एवढा स्टॅमिना तयार करण्यासाठी त्यांची शारीरिक स्थिती फारच सुंदर असावी लागते.
1: बरोबर. सर, एक प्रशिक्षक म्हणून तुम्हाला आजपर्यंत मिळालेला सर्वात मोठा सन्मान कोणता, याबद्दल काय सांगाल? कारण तसं तर बरेचदा तुम्हाला सन्मानित करण्यात आलं असेल, त्यात काही वाद नाही, पण एखादा असा प्रसंग आपल्या लक्षात राहतो तर त्याबद्दल काही सांगता येईल?
0: मॅडम मला तसा वसंतदादा पुरस्कार 1990 ला मिळालेला आहे. दादूजी कोंडदेव किंवा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी बरेच

0: अर्ज केले फारसं काय त्यात यश आलेलं नाही, त्याला वेगवेगळी कारणं असतील किंवा माझं रेकॉर्ड कमी असेल असं मला वाटतं, परंतु असं काय तेवढा मिळालं नाही. परंतु मी कोणत्याही परिस्थितीत नर्वस झालो नाही, कारण पुरस्कार मिळण्यासाठीही मी कामच केलेलं नाही.
1: बरोबर,
0: मुळात मुलाला घडवणं आणि माझ्या शाळेचं नाव चांगलं होणं, त्या मुलांचं आयुष्य चांगल्या पद्धतीनं तयार होईल या पद्धतीनं करणं तयार, हेच माझं उद्दिष्ट होतं. याच्यापेक्षा मला काय नव्हतं. आज माझी मुलगीसुद्धा सुजाता देसाई, ती दोन नॅशनल खेळली आणि ती पण डॉक्टर आहे आता.
1: क्या बात.
0: हां, म्हणजे आज खेळाडू म्हणून हो झालं तरी शैक्षणिक सुद्धा करिअर कमी होत नाही.
1: बरोबर.
0: हां, आज चार मुली माझ्या फॉरेनला आहेत. म्हणजे तसं पाहिलं गेलं तर भरपूर करिअर चांगलं केलं मुलींनी.
1: म्हणजे एक सर्वोत्तम खेळाडू घडवून आपल्या भारताचं जेव्हा प्रतिनिधित्व करेल आणि भारतासाठी काहीतरी चांगलं करेल, मला वाटतं हा सर्वोत्तम पुरस्कार
0: जास्त मोठा पुरस्कार.
1: अगदी बरोबर. सर, आता इतके खेळाडू तुमचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पण खेळलेले आहे, तर एखादा खेळाडू ज्याला तुम्ही अगदी पहिल्या दिवसापासून त्याला प्रशिक्षण दिलेलं आहे आणि ती विद्यार्थिनी आंतरराष्ट्रीय लेवलवर गेली, तर तेव्हा तुम्हाला कसं वाटलं होतं आणि तुमच्या कारकिर्दीतला एखादा असा त्याच्याशी संबंधित एखादा असा भावनिक प्रसंग सांगता येईल का?
0: चांगला प्रश्न विचारला मॅडम. मी कोणताही खेळाडू बाहेरनं तयार आणलेला नव्हता.
1: बरोबर.
0: सहावीला खेळाडू पकडायचा आणि तो 11वी 12वीपर्यंत चालवायचा, त्याच्यावरती पूर्णपणे लक्ष माझं केंद्रित असायचं.
1: म्हणजे अगदी बेसिक लेवल पासून.
0: बेसिक लेवल पासून. आणि बेसिक लेवल पासूनच मग त्याच्या साधारणपणे शरीरात कुठले गुण आहेत, त्याचा बाबा बोट चांगले आहेत, शक्ती अंगात, तर तिला पासर करायची. ज्याचा जम्प चांगला आहे, स्टँडिंग जम्प, जम्प चांगला असेल तर त्यांना स्मॅशिंग करायचं. अशा पद्धती मी त्या ठिकाणी शोधत गेलो. आणि एक महत्वाचा भाग म्हणजे मॅडम सांगतो की जेव्हा माझी अर्चना शिरोटे इंटरनॅशनलला गेली इंडियाशी, त्यावेळेला फोन नव्हते.
1: अच्छा.
0: फोन फक्त शाळेतल्या लँडलाईनवरती फोन येत होता आणि तिनं मला कळवलं की सर मी असं असं या प्लेननं जाणार आहे. मी एक वेडा शिक्षक की त्यावेळेला त्या ग्राउंडवरती आमच्या आरवाडे स्कूलच्या ग्राउंडवरती जाऊन विमान बघत बसलो, वरच विमान पाहत बसलो. आणि मनात असं आलं की यात बाबा माझी खेळाडू आहे.
1: म्हणजे त्यावेळेचा तो मला वाटतं तुमचं आनंद आणि समाधान ते अवर्णनीय.
0: हे माझ्या पुरस्कारापेक्षा कितीतरी मोठं आहे.
1: क्या बात.
0: कितीतरी मोठं. आणि अशा पद्धतीने जेव्हा अगदी ऑलिम्पिकमध्ये आमच्या शाळा आपल्या देशाला जेव्हा पहिलं गोल्ड मेडल मिळालं, मी शाळाभर साखर वाटली होती.
1: वा.
0: भले कोणत्याही गेम मध्ये असू दे, पण आज आपल्या देशाचं नाव किती मोठं होतं हे जास्त महत्वाचं वाटतं.
1: बरोबर आहे. सर, आता व्हॉलीबॉल बद्दलच आपण बोलतो आहे आणि जसं तुम्ही ऑलिम्पिकचा उल्लेख केला आहात, तर भारताने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी काय काय करायला हवं, म्हणजे मी सगळ्याच खेळासाठी विचारते आहे, तर याबद्दल आपलं काय मत आहे?
0: मॅडम, सर्वच दृष्टीनं आपण खेळाडू ऑलिम्पिकमध्ये काही क्वालिफाय किंवा त्यांना मेडल चांगलं मिळवण्यासाठी त्या मुलांना अगदी म्हणतो तसं 6वीपासून 7वीपासून शासनानं दत्तक घेतलं पाहिजे.
1: आणि त्या दृष्टीने प्रशिक्षण,
0: त्या दृष्टीने प्रशिक्षण घेतलं पाहिजे. आणि त्याची बाबा कल कोणत्या गेमकडे आहे त्याचा जर समजा त्या पद्धतीनं जर आपण सराव घेत गेलो आणि त्या त्या लेवलचे कोच मिळायला पाहिजेत. फार महत्वाचा भाग आहे कोच, कारण तोच नेमका दुर्लक्षित राहतोय. कोचच महत्वाचा असतो. कोचने जर चांगल्या पद्धतीनं गाईडलाईन केली आणि त्या मुलांना हेरता आलं त्यांना, तर निश्चितपणानं आपल्या देशाला ऑलिम्पिकला फार मोठं काय, आज 140 कोटी लोकसंख्या आपली.
1: बरोबर.
0: काय एवढे खेळाडू तयार होत नाहीत आपल्याकडं,
1: हा एक प्रश्न आहे.
0: हा, म्हणजे माझ्यासारख्या सर्वसामान्य कोचला म्हणा किंवा खेळाडूला हा एक मोठा प्रश्न आहे, का होत नाहीत? म्हणजे मी कमी पडतो का, देश कमी पडतो का, ती खेळाडू कमी पडतात का, पालक कमी पडतात का, साहित्य नाही आपल्याकडं.
1: म्हणजे मला वाटतं या गोष्टीचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे.
0: 100% विचार व्हायला पाहिजे, विचार व्हायलाच पाहिजे. एक हॉकी सोडलं तर देशातलं पूर्वी, आता सुद्धा नाही हॉकी.
1: बरोबर.
0: हा, इतर गेम मध्ये काय आहे आपल्याकडे? आणि आता क्रिकेट, पण क्रिकेट जगामध्ये 10-12 देश फक्त खेळतात.
1: सर, एखादा विद्यार्थी एका खेळामध्ये जर प्रावीण्य त्याला मिळत आहे तर त्याच्यामागे प्रशिक्षकाचा मोठा हात आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही, पण पालकांचं म्हणजे घरच्यांचं कुटुंबाचं किती महत्व आहे असं आपल्याला वाटतं?
0: निश्चितपणे फार महत्व आहे.
1: म्हणजे त्यांचं प्रोत्साहन देणं
0: किंवा फार प्रोत्साहन दिलं पाहिजे.

0: समजा त्यांनी सोडलंच नाही वेळेत शाळेत, तर कसं खेळाडू तयार कर? शिक्षक काही घराकडे जाऊन येऊ शकत नाही, त्यांच्या घरी जाऊ शकत नाही.
1: बरोबर आहे.
0: म्हणजे पालकांचं पूर्ण लक्ष पाहिजे. मगाशी उदाहरण मी सांगितलंच की त्या मुलीचं करिअर आहे, तुम्ही क्लासला तिला आम्ही पैसे दिलेले आहेत, तुम्ही शिकवायचं एवढं काम करा, असे म्हणणारे पालक तयार व्हायला पाहिजेत. त्यावर ते खेळाडू घडतील.
1: बरोबर.
0: हा, आज ती मुलगी सुद्धा स्वतःची, तिची मुलगी आता इंटरनॅशनल बॅडमिंटन खेळते. हा, म्हणजे आमच्यात ही अशा ठिकाणी वंश परंपरा. आता आमची केरीपाळी जी आहे तर महानगरपालिकेत सर्व्हिसला आहे.
1: अच्छा.
0: हा, तिची मुलगी आता स्विमिंग मध्ये, तिचं स्वप्नच आहे ऑलिम्पिक मला खेळायचं. आज ती 6वीला आहे, पण आज रेकॉर्ड करत निघाले सगळे मुली. म्हणजे अशा पद्धतीने पालकच हे महत्वाचं आहे.
1: बरोबर.
0: पालकांनी जर विरोध केला तर काय उपयोग नाही होत, कारण मुलांचं लक्षच लागत नाही.
1: सर, आज तुम्ही एक प्रशिक्षक म्हणून इतक्या वर्षापासून काम करता, इतके खेळाडू आपण घडवले आहेत, पण पुढील पिढीतील प्रशिक्षक प्रशिक्षकांना आपण कोणता सल्ला द्याल की त्यांनी कसं काम केलं, कसं नेतृत्व केलं तर चांगले खेळाडू आपल्या भारतासाठी घडू शकतील?
0: आता मॅडम, परवाच बासनीय गावात आंतरराष्ट्रीय कोच जे अजित पाटील सर आहेत, महाराष्ट्रातल्या कोचेसचा शिबिर होतो.
1: अच्छा. त्यांचं प्रशिक्षण?
0: त्यांचं प्रशिक्षण.
1: बर.
0: तर त्या प्रशिक्षणामध्ये साधारणपणे महाराष्ट्रातून 32 शिक्षक आले होते. आणि त्या ठिकाणी ते दोन इंटरनॅशनल, निलेश मते आणि पाटील सर, हे कोचिंग करत होते. यामध्ये सुद्धा माझं भाषण झाल्यानंतर सगळंच पब्लिक उभं राहिलं, कारण एवढं मी काही न आयुष्यात न खेळता असे एवढे मोठे खेळाडू तयार केले ही सोपी गोष्ट नव्हतीच त्यांच्या दृष्टीने. तर या शिक्षकांनी जास्तीत जास्त खेळावरती, आणि वास्तविक पाहता माझं स्पष्ट मत आहे, शिक्षक कमी पडतात.
1: अच्छा.
0: शिक्षकांनी जर तेवढा वेळ दिला, प्रपंच घर हा भाग वेगळा आहे, पगार तुम्हाला गव्हर्नमेंट बऱ्यापैकी देतं, थोडस ते आहेच, त्याच्या व्यतिरिक्त जर परफेक्टपणानं प्रामाणिकपणानं जर प्रयत्न केलं तर निश्चितपणानं चांगले खेळाडू घडतील, घडावेत अशी माझी अपेक्षा आहे.
1: अच्छा. सर, तुमच्या आयुष्यातील एक व्हॉलीबॉल प्रशिक्षक म्हणून जे तुम्ही मुलांना शिकवलेलं आहे, तर आजच्या पिढीने किंवा आजच्या तरुणाने त्यातनं काय शिकलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? आपला जो जीवन संघर्ष किंवा आपण आजपर्यंत जे मुलांना शिकवलं आहे त्याच्याकडे जर मागे वळून पाहिलं तर आजच्या तरुणांनी काय त्याच्यातनं शिकलं पाहिजे?
0: आज तरुणांनी, आज ग्रामीण भागामध्ये फार विचित्र अवस्था आहे, शहरामध्ये पण आहे थोडीफार, की मुलं बरीचशीच फालतू गोष्टीकडे फिरत असतात.
1: बरोबर.
0: आणि विशेषतः त्या मोबाईलमुळं तर सगळीकडे बेकार झालेलं आहे, कारण मोबाईल बघितल्यामुळं त्याला काहीच कळत नाही आणि नको त्या गोष्टी पाहत असतात, त्यामुळं त्यांचा किती वेळ जातो हेही त्यांच्या लक्षात येत नाही. ते चांगल्या क्लिप बघत नाहीत, चांगली बाबा की जेणेकरून बाबा जगात स्पोर्ट्स काय चाललंय, शिक्षण एज्युकेशन काय चाललंय, संशोधन काय चाललंय, या गोष्टी त्या मुलांनी पाहायला पाहिजे, ती पाहत नाहीत आणि पूर्णपणे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन खेळावरती नसतं. आज खेळावरती कॉन्सन्ट्रेशन आणि त्यांच्या नशिबानं जर चांगला प्रशिक्षक मिळाला, पालकांचा प्रतिसाद चांगला मिळाला, तर निश्चित चांगले खेळाडू घडतील.
2: श्रोते हो, आत्ताच आपण सांगली जिल्ह्यात महिला हॉलीबॉलला नवीन ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ प्रशिक्षक माणिकचंद देसाई यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकलात आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते श्रीनिवास जरंडीकर. अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते, हाच कार्यक्रम संध्याकाळी 6:30 आपण पुन्हा ऐकू शकाल.

0: मंडळी अवड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे सांगली आकाशवाणी @gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी

0: चा पत्ता आहे
1: अवध बळीराजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
0: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा।
1: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
0: आकाशवाणी सांगली पहिल्यापासून।

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाईश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
3: आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. श्रोते हो, आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम प्रभातीचे रंग. प्रभातीचे रंग, लेखन जयसिंग कुंभार, निवेदन अपर्णा कल्लोळ, सादर करते श्रीनिवास सरंदीकर.

सभातीचे रंग या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोते हो आपण सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार. श्रोते हो, महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्य सांगताना आषाढी वारीचा उल्लेख सर्वात प्रथम सांगितला जातो. अशा या आषाढी वारीला प्रारंभ झाला आहे. संत तुकाराम महाराजांच्या 341व्या पालखी सोहळ्याचं 7 जुलैला श्री क्षेत्र देहू येथून पंढरीकडे प्रस्थान झालं, तर संत ज्ञानेश्वर माहुलींच्या पालखीचं 8 जुलैला श्री क्षेत्र आळंदी येथून भक्तिमय वातावरणामध्ये प्रस्थान झालं. देहू आणि आळंदीहून सुरू झालेला हा पवित्र प्रवास पुणे पार करून आता पंढरीच्या दिशेनं सुरू झालाय. महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातून आलेल्या वारकऱ्यांच्या सहभागानं विठुरायाचा जयघोष करत रिंगण सोहळे करत येत्या 24 जुलैला ही वारी पंढरपुरात दाखल होईल. संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी या पाऊल वाटेवर माऊलींच्या गजरात तल्लीन झाले आहेत. श्रोते हो, महाराष्ट्राची ओळखच मुळी संतांची भूमी अशी आहे. या भूमीच्या सांस्कृतिक संचिताचा सर्वात दैदिप्यमान मुकुटमणी म्हणजे पंढरीची वारी. दरवर्षी आषाढी एकादशीच्या निमित्तानं लक्षावधी वारकरी विठुरामाचा गजर करत पंढरपूरकडे कूच करतात. वारी ही केवळ एक धार्मिक यात्रा नाही, तर ती महाराष्ट्राच्या समाज जीवनाचा, संस्कृतीचा आणि नैतिक मूल्यांचा जिवंत सोहळा आहे. शेकडो वर्षांची परंपरा लाभलेली ही वारी महाराष्ट्राला जोडणारा मुख्य सांस्कृतिक दुवा आहे. हे समता आणि बंधुभावाचे विद्यापीठ आहे. वारीचं सर्वात मोठं सांस्कृतिक महत्व म्हणजे तिनं समाजात रुजवलेली समतेची भावना. ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत गोरोबा अशा विविध जाती पंथांमधून आलेल्या संतांनी विठ्ठल भक्तीच्या छत्राखाली संपूर्ण महाराष्ट्राला एकत्र आणलं. तत्कालीन गावगाड्यातील घट्ट अशा जाती व्यवस्थेला पहिल्यांदा तडे दिलेच असतील तर ते वारकरी संप्रदायाने. वारीमध्ये कोणी राजा नसतो आणि कोणी रंक नसतो. विठ्ठल जळीस्थळी भरला ही भावना मनात ठेवून प्रत्येक जण एकमेकांच्या पाया पडतो. जात, धर्म, वर्ग आणि लिंगभेद विसरून लाखो लोक जेव्हा एकत्र चालतात तेव्हा वारी ही जगातील सर्वात मोठं समतेचं आणि बंधुभावाचं खुलं विद्यापीठ बनते. आजच्या आधुनिक काळातही ही सामाजिक वीण अधिक घट्ट करण्याचं काम वारी करत आहे. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीला समृद्ध करण्यात वारीचं योगदान

0: तुलनीय आहे. वारीच्या वाटेवर गायली जाणारी भजनं, अभंग, भारुड आणि गवळणी यांनी मराठी भाषेला आणि साहित्याला लोकमानसात जिवंत ठेवलं. ज्ञानोबा तुकारामांच्या पालखी सोहळ्यात खेळले जाणारे रिंगण, फुगड्या आणि झिम्मा हे खेळ केवळ मनोरंजनाचं साधन नसून ते मानवी मनाला अपार ऊर्जा देणारे ठरतात. हा प्रवास केवळ शारीरिक नसून तो एक साहित्याचा आणि संगीताचा अखंड प्रवाह आहे. टाळ मृदुंगाचा ध्वनी आणि विठू नामाचा गजर अवघ्या महाराष्ट्राचं वातावरण भारावून टाकतो, ज्यामुळे प्रांतीय लोककलांना आणि संस्कृतीला पिढ्यानपिढ्या नवसंजीवनी मिळत आली आहे. वारीचं सर्वधर्म समभावाचं स्वरूप टिकवून ठेवणं ही आजची खरी गरज आहे. अलीकडच्या काळात अनेक उपक्रम वारीच्या निमित्तानं सुरू झालेत, त्यातलाच एक संविधान दिंडीचा उपक्रम आहे. लोकशाही मूल्य रुजवणारा हा उपक्रम वारीला नवं वळण देऊ पाहतोय. वारीचं व्यवस्थापन हे आधुनिक जगासाठी एक मोठं कुतूहल आणि अभ्यासाचा विषय आहे. कोणत्याही औपचारिक निमंत्रणाशिवाय, कोणत्याही केंद्रीय नियंत्रण कक्षाशिवाय लाखो लोक शेकडो किलोमीटरचा प्रवास अत्यंत शिस्तपूर्ण करत असतात. प्रत्येक दिंडीचं स्वतःचं एक नियोजन असतं, जिथं भोजन, निवास आणि आरोग्याची काळजी सामूहिकरित्या घेतली जाते. वाटेत येणारी गावं वारकऱ्यांचं स्वागत करत असतात, त्यांना अन्न पाणी देतात. हा देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे या उदात्त संस्कृतीचा प्रत्यय आहे. आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या अंतकरणाचा आरसा आहे. ती मानवाला मानवाशी जोडते, कष्टाला भक्तीची जोड देते आणि जीवनातील सुखदुःखांकडे समत्व भावानं पाहण्याची दृष्टी देते. वारीनं महाराष्ट्राला जी सहिष्णुता आणि संवेदनशीलता तसंच सांस्कृतिक समृद्धी दिली आहे, तीच या राज्याची खरी ओळख आहे. म्हणूनच वारी ही केवळ पंढरीची वाट नसून ती महाराष्ट्राच्या सुजाण आणि सुसंस्कृत समाज मनाची जीवनवाहिनी आहे. त्यामुळं एकतरी ओबी अनुभवावी असं ज्ञानोबा म्हणतात. ते जमलं नाही तरी एखादी तरी आयुष्यात वारी अनुभवावी, एक महान परंपरेशी स्वतःला काही काळ जोडून घ्यावं, एखादा दिवस वारीत व्यतीत करावा आणि विठ्ठुराया अनुभवावा. लोकार्पण ट्रस्ट या वारीत वारकऱ्यांची सेवा करणाऱ्या ग्रुपचे प्रमुख उद्योजक शहाजीराव जगदाळे पंढरीच्या वारीविषयी सांगताना म्हणतात.
1: मी शहाजी जगदाळे उद्योजक आहे. वारकरी कुटुंबातून आल्यामुळे वारी तरुणपणी अनुभवली आहे. माऊलींची वारी म्हणजे भक्ती भावाचा आनंद सोहळा. गंगे सारखा तो चालतो, ते इतर सर्व संतांच्या पालख्या पुढे मिळतात. ही गंगा जशी समुद्राला एकरूप होते तशी ही पांडुरंगाच्या पंढरीशी एकरूप होतात. सोहळ्यामध्ये समाजाचे सर्व जण भक्तिभावात डुबून गेलेले असतात. तिथे अजिबात भेदभाव नाही, उच्च नीच नाही, असा हा सोहळा जगाच्या पाठीवर कुठेही नाही. हे एकमेव वारीचं ठिकाण भक्तिभावाच्या अनुभवाचं आहे. गेल्या काही वर्षापासून इतर देशातून सुद्धा येऊन हा भक्तिभाव अनुभवून घेतात असे आम्हाला अनुभवाला आलेलं आहे. मला वारीमध्ये 50 अधिक वर्षे न चुकता येणारे भक्त भेटले, त्यांच्या चेहऱ्यावरील भक्ती भाव अनुभवणे हे मला माझे भाग्य समजतो. त्याच्याशिवाय 80 वर्षाची सुद्धा माणसे भक्त अखंडपणे 50-60 वर्ष माऊलींच्या सोहळ्यात चालत पंढरीला जात असतात. माऊलींनी सांगितलंच आहे, एकतरी ओवी अनुभवावी. तसे वारीच्या गंगेमध्ये एकदा तरी आपण डुबकी घ्यावी हे जीवनाचं सार्थक आहे. माऊली यांनी महाराष्ट्राला भक्ती संस्कार दिले. माऊलींच्या ह्या संस्काराला आमच्या महाराष्ट्रामध्ये तर महत्व आहेच, पण ते शेजारील सर्व राज्यामध्ये याबद्दल आस्था आहे आणि त्यामध्ये त्या राज्यामधून सर्वजण येत असतात. मला या निमित्ताने माऊली वारीच्या निमित्ताने भक्तिभाव सांगता आला. पांडुरंग हरी विठ्ठला विठ्ठल.

शेवटी हो साप या शब्दामध्येच भीती आहे. हे आपण लहानपणापासूनच अनुभवतो आणि त्याचा परिणाम आपल्या जाणीव नेहमीत होत असतो. या प्राण्याविषयी भीती, अज्ञान आणि अंधश्रद्धा अशी काही गुंफली गेलेली आहे. माणसानं त्याला नेहमीच शत्रू मानलंय. काळाच्या ओघामध्ये माणसानं आपल्या सभोवतालाबद्दल सतत जाणून घेत त्याविषयी आपले नवे समज, ज्ञान प्राप्त करत बदलही केले आहेत. आज एवढी समज तळागाळापर्यंत नक्कीच पोहोचली आहे की साप हा निसर्गाच्या अन्नसाखळीतील एक महत्वाचा दुवा आहे. त्या भावनेतून त्याच्याविषयी जनजागृती करण्यासाठी आणि त्यांच्या संवर्धनासाठी येत्या गुरुवारी म्हणजे 16 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय सर्पदिन म्हणून साजरा होतोय. या निमित्ताने सापांचं महत्व, त्यांची जैवविविधता आणि आपण घ्यायची काळजी याविषयी पर्यावरणवादी कार्यकर्ते उपक्रम राबवतात. आंतरराष्ट्रीय सर्पदिनाची सुरुवात नेमकी कधी आणि कुणी केली याबाबत कोणतीही अधिकृत जागतिक नोंद उपलब्ध नाही. परंतु 20व्या शतकाच्या उत्तरार्धात जागतिक वन्यजीव संस्था आणि सर्पमित्रांच्या पुढाकारानं या दिवसाची सुरुवात झाली. सापांबद्दल असलेले गैरसमज दूर करणं, त्यांच्याबद्दलची भीती कमी करणं आणि पर्यावरण संरक्षणात त्यांच्या भूमिकेची ओळख करून देणं हा त्याच्या मागचा हेतू होता. सापांविषयीच्या गैरसमजुती दूर करण्याचा हा प्रयत्न असतो. खरं तर साप हे केवळ हिंस्त्र प्राणी नसून ते निसर्गाचा समतोल राखणारे महत्वपूर्ण घटक आहेत. ते शेतकऱ्यांचे मित्र आहेत. उंदीर आणि घुशी हे शेतातल्या पिकांचं आतोनात नुकसान करत असतात. एक सापाची जोडी वर्षभरात 100 उंदराचा फडशा पाडते. जर साप नसतील तर उंदरांची संख्या एवढी वाढेल की माणसाला अन्नाचा तुटवडा भासू शकेल. म्हणूनच साप हा शेतकऱ्यांचा अप्रत्यक्ष पाठीराखा आहे. साप हा स्वतः भक्षक आहे आणि त्याचवेळी तो ससे, गरुड, मोर आणि मुंगूस यांसारख्या इतर प्राण्यांचे अन्नही आहे. त्यामुळे अन्नसाखळीतील त्याची महत्वाची भूमिका आहे. आज आपण ज्या आधुनिक वैद्यकशास्त्राविषयी अभिमानानं सांगत असतो त्याच सापाच्या विषाचा खूप मोठा औषधी वापर होत असतो. त्यामुळे साप

0: केवळ जीव घेणारे नसून जीव वाचवणारेही आहेत. सर्पदंशावरील अँटीव्हेनम औषध सापाच्या विषापासूनच बनलेलं असतं. तसंच कर्करोग, हृदयविकार आणि वेदनाशामक औषधांमध्येही सापाच्या विषाचा वापर केला जातो. जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून पश्चिम घाटाची ओळख आहे. त्यात सापांची विविधता मोठी आहे. भारतामधला पश्चिम घाट हा जगातील प्रमुख जैवविविधतेच्या संवेदनशील क्षेत्रांपैकी एक आहे, जिथं सापांची प्रचंड विविधता आपल्याला पाहायला मिळते. पश्चिम घाटात सापांच्या अशा अनेक प्रजाती आढळतात ज्या जगामध्ये इतर कुठेही सापडत नाहीत. यात प्रामुख्यानं शील्ड टेल, मलबार पीट व्हायपर आणि बांबू पीट व्हायपर यांचा समावेश आहे. जगातील सर्वात लांब विषारी साप असणारा किंग कोब्रा अर्थात राजना पश्चिम घाटाच्या घनदाट जंगलांमध्ये आढळतो. याशिवाय नाग, मण्यार, घोणस, चापडा अर्थात व्हायपर हे प्रमुख विषारी साप, तर धामण, तस्कर, कुकरी, गवत्या आणि अजगर यांसारखे शेकडो बिनविषारी साप या भागामध्ये निसर्गाची शोभा वाढवतात. माणूस आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतोय. शहरीकरणामुळे सापांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत असल्यानं ते मानवी वस्तीत येऊ लागले आहेत. अशा वेळी आपण सापाविषयी जागृत राहिलं पाहिजे. घराच्या आजूबाजूला कचरा, लाकडांचे ढीक किंवा विटांचे ढीक साचू देऊ नका. अशा ठिकाणी उंदीर येतात आणि त्यांच्या मागे सापही येतात. परिसरातील गवत नियमितपणे कापा. सध्या पावसाचे दिवस आहेत. रात्रीच्या वेळी बाहेर पडताना नेहमी बॅटरी सोबत ठेवा. पायात पूर्ण बूट घाला. चालताना काठीनं जमिनीवर हलकेच आपटत चाला, जेणेकरून आवाजाच्या कंपनानं साप स्वतःहून रस्ता बदलेल. घरात किंवा परिसरात साप आढळल्यास गोंधळ न घालता त्यावर दुरूनच लक्ष ठेवा. सापाला मारण्याचा प्रयत्न करू नका, कारण बहुतांश सर्पदंश हे सापाला पकडताना किंवा मारतानाच होतात. स्थानिक नोंदणीकृत सर्पमित्राला पाचारण करा. साप हा निसर्गाचा एक सुंदर आणि अत्यंत आवश्यक आविष्कार आहे. तो मानवाचा शत्रू नसून निसर्ग चक्राचा रक्षक आहे. आंतरराष्ट्रीय सर्प दिनानिमित्त सापांबद्दलच्या अंधश्रद्धा दूर सारूया आणि त्यांच्या संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकूया. श्रोतेहो, आता ऐकूया सर्पमित्र आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते अमोल जाधव यांनी सर्पांविषयी सांगितलेली माहिती.
1: नमस्कार मित्रो, मी अमोल जाधव, वन्यजीव अभ्यासक, नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी सांगली. मित्र हो, आत्ता पावसाळ्याचे दिवस आहेत आणि आत्ता अलीकडं साप दिसण्याचं किंवा साप आढळून यायचं प्रमाण वाढलेलं सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. तर हे साप अचानक का दिसायला चालू झाले? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पावसाळ्यामध्ये सापांच्या घरामध्ये पाणी जातं आणि त्यामुळे ते बाहेर पडतात. किंवा या दिवसांमध्ये ढगाळ वातावरण असल्यामुळे वातावरणातील उष्णतेचं प्रमाण कमी झाल्यामुळे साप हे थंड रक्ताचे प्राणी असल्यामुळे त्यांचं शारीरिक तापमान आजूबाजूच्या वातावरणावर अवलंबून असतं आणि हे वातावरणातील तापमान कमी झाल्यामुळे सापांना ऊन शेकण्यासाठी किंवा उष्णता मिळवण्यासाठी गरम जागी यावं लागतं. तर मग अशा वेळेला बिळांमध्ये किंवा फटींमध्ये पावसाचं पाणी गेल्याने किंवा थंडी पडल्याने साप नवीन निवाराच्या शोधात किंवा बऱ्याच सापांच्या जाती या दिवसांमध्ये प्रजनन करतात. तर आपला जोडीदार शोधण्यासाठी साप हे बाहेर पडताना दिसतात. किंवा प्रजनन झाल्यानंतर अंड्यातून बरीच पिल्लं बाहेर आलेली असतात आणि ही पिल्लं नवीन घर शोधायला चालू करतात. तर अशामुळे या दिवसांमध्ये साप दिसायला चालू होतात. तर सापांचं आपल्याला महत्व काय? आपण शाळेत शिकलो की साप हे शेतकऱ्याचे मित्र आहेत. पण कसं? तर आपल्या सगळ्यांना माहिती की भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि या शेतीप्रधान देशामध्ये जगातील सगळ्यात जास्त लोकसंख्या सुद्धा आढळून येते. परंतु दुर्दैवाने आपल्या देशामध्ये शेतकरी जेवढे अन्नधान्याची निर्मिती करतात त्यातले जवळजवळ 30% अन्नधान्याची नासाडी या उंदीर आणि घुशींकडून केली जाते. तर यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी निसर्गानं या सापांची निर्मिती केलेली आहे. आपण मांजर पाळतो या उंदरांना खाण्यासाठी, पण फार कमी वेळेला मांजर उंदीर मारतात. इतर वेळ ते दिवसभर खाऊन पिऊन निवांत राहतात किंवा पक्षी आणि सरडे मारण्याकडे त्यांचा कल जास्त असतो. कारण उंदीर बिळात गेल्यानंतर मांजराला सापडत नाहीत. परंतु साप हे उंदराचा पाठलाग करत त्याच्या बिळाच्या आतमध्ये जाऊन त्याला खाऊ शकतात. सोबतच निसर्गाच्या अन्न साखळीमध्ये साप हे भक्ष्य आणि भक्षक असे दोन्ही रोल प्ले करतात. तर भक्ष

0: म्हणजे गरुड, घारी, ससाणे, वेगवेगळे इतर शिकारी पक्षी, बगळे यांच्यापासून ते मुंगूस, घोरपड, काही शिकारी प्राणी जसे कोल्हे किंवा खोकड, रानमांजर ह्यांचा सापांवरती उपजीविका चालते आणि साप त्याच्या खाली बेडूक, उंदीर, घुशी, कीटक यांचा नायनाट करून आपल्या शेतीचं रक्षण करतो. तर अशा ठिकाणी हे साप मानवी वस्तीत आल्यानंतर काय करायचं? तर सगळ्यात पहिल्यांदा सावध राहायचं, अजिबात कोणत्याही प्रकारचं आगाऊपणा किंवा बिनकामाची धिटाई दाखवायला जायचं नाही. सर्वप्रथम त्या सापापासून दूर जायचं आणि लांबून त्याच्यावरती लक्ष ठेवायचं आणि पहिला फोन तुमच्या जवळच्या एखाद्या प्रामाणिक चांगल्या हुशार सर्पमित्राला करायचा की जो त्या ठिकाणी येऊन त्या सर्पाला सुरक्षितरित्या कमीत कमी इजा होणार नाही अशा पद्धतीनं पकडून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये व्यवस्थित सुखरूपरित्या सोडून देईल. आपल्याला जर अशा वेळेला साप अचानक दिसला तर मग त्याला काठीने डिवचणे किंवा दगड मारणे, हुसकार लावणे असे प्रकार करायला जाऊ नयेत. असे केल्याने साप चिडून तुमच्यावरती किंवा जवळपास दुसरा कोणी आला तर त्याला दंश करू शकतो. पण घाबरण्याचं मित्रांनो काही गरज नाही बरं का, कारण आपल्या सांगलीमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये विषारी सापांचं प्रमाण फारच नगण्य. आपल्या सांगलीमध्ये जे काही 40-45 जातीचे साप आढळून येतात त्यापैकी फक्त 5 प्रजातीय विषारी आहेत, नाग, मन्यार, घोणस आणि फुरस, आणि मन्यारची अजून एक उपप्रजाती आहे. तर सगळे साप लक्षात ठेवू नका, फक्त या 4 जातीच लक्षात ठेवला तरी पुरे झालं. तर अशा सापांच्या दोषापासून आपला बचाव कसा करायचा? तर आपल्या घराचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवायचा, घराच्या आजूबाजूला अडगळीचे सामान घरामध्ये आणि घराच्या बाहेर देखील जमा होऊ द्यायचं नाही, त्याची वेळीच विल्हेवाट लावायची. घराच्या जवळपास पाण्याचे डबकी साठवून द्यायची नाहीत, कारण त्यामध्ये बेडू किडे होतात आणि ते खायला साप त्या ठिकाणी येतात. या अडगळीमध्ये पाली होतात, उंदीर होतात आणि त्यांना खाण्यासाठी साप त्या ठिकाणी येतात. घराच्या आजूबाजूला जे झाडाच्या फांद्या आहेत तर त्या वेळोवेळी छाटून घ्यायच्या. झाड इथे तोडू नका बरं का मित्रांनो. आणि रात्रीच्या वेळेला घराबाहेर पडताना हातात नेहमी टॉर्च असावा, पायामध्ये चांगल्या दर्जाचे बूट असावेत, जेणेकरून चुकून आपला सापाला स्पर्श झाला तर स्वसंरक्षणार्थ तो आपल्याला दंश करणार नाही. आणि चुकून चुकून चुकून जरी कोणाला सर्पदंश झाला तर कुठलाही बुवा बाबा, जादू टोना, मंत्र, जंतर मंतर, झाडपाल्याचे औषधं याच्यामध्ये अजिबात वेळ न दवडता त्या व्यक्तीला शांत करून त्याची अजिबात हालचाल होणार नाही अशा पद्धतीने त्याला उचलून जवळच्या तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या सरकारी दवाखान्यात कमीत कमी वेळात हलवायचं. अशा ठिकाणी चावलेल्या ठिकाणी चावा घेणे किंवा चोखून विष काढायचा प्रयत्न करणे किंवा ब्लेडने किंवा कटरने चिरे मारणे आणि त्यातून रक्त व्हायला लावणे असे प्रकार अजिबात करू नका. माहिती नसेल तर आवळपट्टी सुद्धा बांधायचा प्रयत्न करू नका. एवढ्या गोष्टी जरी केल्या तरी सर्पदोषापासून होणारे संभाव्य नुकसान आपण टाळू शकतो. धन्यवाद.
1: प्रभातीचे रंग हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
2: सचिन मम्मी सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: अगर पूरी शिक्षण जमीन दिसायला नंबर एक आहे तो नको काय म्हणतेस
4: तात्या, त्याचं दात लई बाद आहेत.
3: अगं माधव मिशन आहे की त्याचं दात बी नंबर एक करूया आणि ते बी फास्ट.
4: मग चालते की
5: माधव मिशन देवल क्लब तळमजला कोल्हापूर.
1: श्रोते हो, 20 जुलै 1969 हा दिवस मानवी संस्कृती आणि इतिहासाच्या प्रगतीतील एक मैलाचा टप्पा आहे. या दिवशी माणसाचं पाऊल चंद्रावर पडलं. त्याला आता येत्या सोमवारी 57 वर्ष पूर्ण होतील. त्यावेळी नील आर्मस्ट्रॉंग सोबत बस ऑल्ड्रिन आणि मायकल कोलिन्स असे अन्य 2 अंतराळवीर होते. यातील नील हा चंद्रावर पाऊल ठेवणारा जगातील पहिला

माणूस ठरला. ती मानवजातीसाठी एक मोठी वैज्ञानिक झेप होती. अमेरिकेचे अंतराळवीर नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर पहिलं पाऊल टाकलं. तो दिवस तेव्हा पृथ्वीवरील करोडो डोळे कौतुकाने अनुभवत होते. त्यानंतर अनेक देशांच्या अनेक चांद्र मोहिमा झाल्या आणि होतही आहेत, मात्र त्या दिवसाचं महत्व आजही तितकंच मोठं आहे. आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर ठेवलेलं ते पहिलं पाऊल केवळ एका देशाचं यश नव्हतं, तर ती मानवाच्या अथांग महत्वाकांक्षेची आणि जिद्दीची गगन भरारी होती. आजही चंद्राचं गूढ आकर्षण येतकिंचितही कमी झालेलं नाहीये. उलट त्या पाऊल खुणांचा मागोवा घेत भारतासारख्या अनेक देशांनी अवकाशात झेप घेत चंद्रावरती पहिलं पाऊल ठेवलं. प्रत्येक भारतीयासाठी चंद्राचं महत्व पौराणिक कथांपासून सुरू होतं. बालपणी चांदोमामा म्हणून तो चंद्र सोबतीला येतो आणि वयाच्या प्रत्येक टप्प्यावर तो वेगवेगळ्या रूपांमध्ये भेटत राहतो. त्याचवेळी भारतानं या चांदोबावर जाण्यासाठी अनेक मोहिमा हाती घेतल्या. चंद्राशी असलेला संबंध पूर्वापार काळापासून केवळ साहित्यात आणि अंगाईपुरता मर्यादित न राहता भारतीय अवकाश संशोधन संस्थेनं या वैज्ञानिक प्रगतीवर मोहर उमटवणारा ठरला. त्यामुळं चंदामामा दूरचा न राहता अगदी घरचा वाटू लागला. भारतानं रशियाच्या मदतीनं राबवलेल्या पहिल्या अंतराळ मोहिमेत भारताच्या वतीनं राकेश शर्मा सहभागी झाले होते. 3 एप्रिल 1884 रोजी विंग कमांडर राकेश शर्मा यांनी रशियाच्या सोयूज T11 या अंतराळ मोहिमेद्वारे अंतराळात झेप घेतली. त्यांनी स्पेस स्टेशनवरती 7 दिवस 21 तास आणि 40 मिनिटं घालवले. सोयूज T11 या काळात त्यांनी प्रामुख्यानं बायोमेडिसिन आणि रिमोट सेन्सिंग क्षेत्रामध्ये अनेक महत्वाचे वैज्ञानिक प्रयोग केले. अंतराळात गुरुत्वाकर्षण नसताना शरीरावर काय परिणाम होतो हे पाहण्यासाठी त्यांनी तिथं योग देखील केला होता. अंतराळात प्रवास करणारे ते जगातील 138वे तर भारताचे पहिले नागरिक ठरले. तेव्हा त्यांच्याशी तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी साधलेला संवाद आजही समाज माध्यमावरील रील्समधून आपण पाहतो. तेव्हा भारताच्या या प्रगतीचा पाया कधीपासून आपण घातला याची जाणीव होते. इंदिराजींनी राकेश शर्मा यांच्याशी बोलताना तिथून भारत कसा दिसतो असं विचारलं तेव्हा राकेश शर्मा सांगतात, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. श्रोते हो, त्यानंतर इस्रोनं स्वबळावर अनेक अवकाश मोहिमा हाती घेतल्या. 2008 भारताचं चंद्रयान 1 पहिल्याच झेपेत चंद्रावर पोहोचलं. चंद्रावर पाण्याचे रेणू शोधून काढण्याचं ऐतिहासिक काम भारताच्या या पहिल्या मोहिमेने केलं. यामुळे जगाचा चंद्राकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. 2019 चंद्रयान 2 ही मोहीम तांत्रिक अडचणींमुळे अपयशी ठरली. लँडरचे सॉफ्ट लँडिंग होऊ शकलं नाही, तरीही त्याचा ऑर्बिटर आजही चंद्राभोवती फिरत असून महत्वाची माहिती पाठवतोय. हा अपयशाकडून शिकण्याचा एक मोठा धडा होता. 2023 चंद्रयान 3 मोहीम झाली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. शिवशक्ती पॉइंटवर तिरंगा फडकावून इस्रोनं इतिहास रचला आणि जगाला दाखवून दिलं की भारतीय तंत्रज्ञान जागतिक दर्जाचं आहे. सध्या इस्रो चंद्रयान 3 यशानंतर आता चंद्रयान 4 मोहीम सुरू आहे. ही मोहीम अत्यंत आव्हानात्मक असेल, कारण यामध्ये केवळ चंद्रावर उतरायचं नाही तर तिथली माती खडकांचे नमुने गोळा करून ते सुरक्षितपणे पुन्हा पृथ्वीवर आणायचे आहेत. यासोबतच गगनयान मोहिमेद्वारे भारतानं आपल्या अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याची जय्यत तयारी केली आहे. मानवाला अवकाशात सुरक्षितपणे पाठवणं आणि परत आणणं हाच भविष्यातील चांद्र मोहिमांचा पाया ठरणार आहे. इस्रो पुढील उद्दिष्ट 2040 चंद्रावर भारतीय अंतराळवीर उतरवणं आहे. यानिमित्तानं चंद्र पर्यटन सुरू होईल अशी ही आशा सर्वांना वाटते. नील आर्मस्ट्रॉंग यांनी पाहिलेलं स्वप्न आणि इस्रोनं गाठलेलं शिखर यानंतर सर्वसामान्य माणसाला कधी चंद्रावर जाता येईल का की चंद्र पर्यटन केवळ अब्जाधीशांचीच मक्तेदारी राहील याबद्दल कुतूहल तयार झालेलं आहे. आज स्पेस एक्स, ब्लू ओरिजिन आणि व्हर्जिन गॅलेक्टिक यांसारख्या खासगी कंपन्यांमुळे अंतराळात पर्यटन सुरू झालं आहे. पण सध्या चंद्राची सफर करणं इतकं महाग आहे की त्यासाठी अब्जावधी रुपये मोजावे लागतात. विज्ञानाचा इतिहास सांगतो की सुरुवातीला विमान प्रवासही केवळ श्रीमंतांसाठीच होता, पण तंत्रज्ञानाचा विकास झाला आणि तो सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला. अगदी त्याचप्रमाणे आगामी 50 ते 60 अंतराळ प्रवासाचं तंत्रज्ञान अधिक स्वस्त आणि सुरक्षित होईल. रियुजेबल रॉकेट्स म्हणजे पुन्हा वापरता येणारी रॉकेट्स तयार होतील. तेव्हा चंद्रावर उभारल्या जाणाऱ्या मानवी तळांमुळे भविष्यात चंद्रावर

हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स उभे राहणं केवळ कल्पना विलास उरणार नाही. त्यावेळी कदाचित दिवाळीच्या सुट्टीत यंदा आम्ही चंद्रावर चाललोय असं सांगणारं मध्यमवर्गीय कुटुंब आपल्याला पाहायला मिळेल तर आश्चर्य वाटायला नको. 1969 त्या जुलै महिन्यातील रात्री नील आर्मस्ट्रॉंग यांनी चंद्राच्या छातीवर जे पाऊल उमटवलं ती एका नव्या युगाची पहाट होती. आज भारत त्या युगाचा एक प्रमुख शिलेदार बनलाय. चंद्राची शीतल चांदणी घरात पडताना अनुभवण्यापासून ते थेट चंद्राच्या भूमीवर जाऊन तिथली धूळ कपाळाला लावण्यापर्यंतचा मानवाचा प्रवास थक्क करणार आहे. माणसाचा विश्व जाणून घेण्याचा प्रवासही अथांग आहे. विज्ञानाची गती पाहता येणारा काळ हा मानवाला पृथ्वीच्या चौकटी बाहेर नेणारा असेल यात शंका नाही.

प्रियकर मंडळी, याबरोबरच आजचा प्रभातीचे रंग हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. कार्यक्रमातून मला प्रेरणा कल्लोळेला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंदीकर यांना निरोप द्या. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार. प्रभातीचे रंग, लेखन जयसिंग कुंभार, निवेदन अपर्णा कल्लोळ, सादर करते श्रीनिवास जरंदीकर.

प्रभातीचे रंग माहिती घटना आणि संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण मध्यम लहरी 239.8 अर्थात 1251 KHz FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. सकाळचे 10 वाजलेत, आता ऐकूया मराठी चित्रपट संगीत.

स्वामी निगम आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील जगदीश केबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. जितेंद्र कुलकर्णी यांचं संगीत होतं नवरा माझा नवसाचा या चित्रपटासाठी.

अजयातून यांनी संगीतबद्ध केलेली आणि शंकर महादेवन यांनी गायलेली गुरु ठाकूर यांची गीतरचना आपण ऐकली. चित्रपट होता अगबाई अरेच्चा.

रेडो या चित्रपटासाठी अजय गोगावले यांच्या स्वरातील गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत विजय गावंडे यांचं होतं. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ऐकूया एनसीआरटीचा प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: इंग्लिश को आज्ञा दीजिए। नमस्कार।
1: उमंग उमंग उमंग उमंग
0: उमंग हा एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। 11 वाजतात, आता ऐकूया गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट गीतांचा विशेष कार्यक्रम।

वातारही मिरादीने या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोते हो आपण सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार. श्रोते हो आजच्या कार्यक्रमात आपण गायक संगीतकार मदन मोहन यांच्या संगीत प्रवासाविषयी जाणून घेणार आहोत. औचित्य आहे त्यांच्या स्मृती दिनाचं. संगीतकार मदन मोहन यांचं नाव ज्याच्याच्या त्या तोंडी नव्हतं, पण मदन मोहन यांचं संगीत ओळखणारा आणि त्यांची गाणी आवडणारा ठराविक वर्गच होता. त्यांची कारकीर्द अतिशय लहानच होती, पण अविस्मरणीय नक्कीच होती. अवघं 50 वर्षाचं उणपूर्व आयुष्य लाभलेल्या या संगीतकारानं त्याच्या संगीतानं अनेक पिढ्यांना संगीताची भुरळ घातलीच. मूळचे पंजाबी असलेल्या मदन मोहन यांचा जन्म इराकमध्ये 25 जून 1924 झाला. जन्म इराकमधला असला तरी मदन मोहन यांचं शालेय शिक्षण आणि एकूण जडणघडण पंजाब आणि मुंबई इथं झाली. अगदी लहान म्हणजे 2 वर्षांचे असल्यापासून त्यांना गाणी ऐकण्याची आवड होती. वाचताना येणारा मदन रेकॉर्डच्या गठ्ठ्यातून पाहिजे ती रेकॉर्ड अचूक कशी काढू शकतो याचं त्यांच्या आई वडिलांइतकंच त्यांना ओळखणाऱ्या सगळ्यांनाच कुतूहल होतं. संपूर्ण आयुष्यात मदन मोहन यांनी गाण्याचं शास्त्रोक्त म्हणता येईल असं शिक्षण फारसं कधी घेतलं नाही. त्यांची आई आणि आजोबा यांचं गाण्यावरती विशेष प्रेम होतं. संगीताची आवड त्यांना त्यांच्या आईकडून मिळाली असं म्हणतात. मनापासून इच्छा असेल तर ऐकून ऐकून सुद्धा गाणं शिकता येतं. त्यासाठी गुरुग्रही जायलाच हवं असं नाही. अत्यंत विद्वान आणि सखोल ज्ञान असलेल्या शास्त्रीय संगीताच्या अभ्यासक पूजकांबरोबर काम करण्याची मला जी वारंवार संधी मिळाली तिच्यातून माझी गाण्याची समज आणि उमज वाढत गेली असं मदन मोहन म्हणत असत.

मदन मोहन यांचं पहिलं प्रेम संगीत जरी असलं तरी वडिलांच्या आग्रहावरून मदन मोहन आर्मीमध्ये गेले. तिथं काही काळ काम केल्यावर त्यांचं संगीत प्रेम पुन्हा उफाळून आलं. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेरीस त्यांनी आर्मी सोडली आणि लखनौ रेडिओवर काम करू लागले. तिथं त्यांनी काही उत्तम संगीत रचना तर केल्याच, पण त्यांच्या संगीत प्रेमाला उत्तम संस्कारही तिथं मिळाले. उस्ताद फैयाज खान, उस्ताद अली अकबर खान, बेगम अख्तर, तलत महमूद अशा त्यावेळच्या सर्व उस्ताद मंडळींचा सहवास आणि मार्गदर्शन या दोन्ही गोष्टी मदन मोहन यांना भरभरून मिळाल्या. हीच शिदोरी घेऊन त्यांनी लखनौ सोडलं आणि मुंबई गाठलं. तोपर्यंत त्यांचे वडील चित्रपट बनवणाऱ्या कंपन्यांमध्ये भागीदारी व्यवसायामध्ये स्थिर झाले होते. अत्यंत देखणं व्यक्तिमत्व लाभलेल्या मदन मोहन यांना हिंदी चित्रपटांमध्ये हिरोची भूमिका करण्याची इच्छा होती. तसे ते शोभलेही असतेच, पण तसं होणार नव्हतं. पडदा नावाचा एक हिंदी चित्रपट त्यांच्याकडे चालूनही आला होता. मदन मोहन यांची हिरोची भूमिका असलेला हा चित्रपट काही कारणानं पूर्ण झालाच नाही. त्यानंतरही शहीद, आसू, मुनीमजी असे काही चित्रपट मदन मोहन यांना मिळाले, पण अभिनेता म्हणून फारसं यश आणि समाधान मिळेल अशा त्या भूमिका नव्हत्या. शेवटी पुन्हा एकदा मदन मोहन यांनी संगीत या आपल्या मूळ आवडीवर लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं. मदन मोहन यांना उत्तम गळा लाभलेलाच होता. त्यांच्या आवाजाचा एक वेगळा बाज होता. चित्रपटामध्ये हिरोच्या भूमिका करता करताच त्यांनी काही गाणी पण गायली. पुढे स्वतः संगीतबद्ध केलेली अनेक गाणी त्यांनी गायली. संगीतकार एस डी बर्मन आणि श्यामसुंदर यांच्याकडे काही काळ असिस्टंट म्हणून काम केल्यावर त्यांना स्वतंत्रपणे संगीतकार म्हणून संधी मिळाली. तिचं तर त्यांनी सोनं केलंच, पण आपल्या संगीत कारकिर्दीच्या सुवर्ण काळाची मुहूर्तमेढही तेव्हाच त्यांनी रोवली.

1950 मध्ये आंखें या चित्रपटामधून मदन मोहन यांनी स्वतंत्र संगीतकार म्हणून हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये पाऊल ठेवलं. त्यांना सुरुवातीला व्यावसायिक पातळीवर खूप मोठं ब्लॉकबस्टर चित्रपट मिळाले नाहीत, पण त्यांनी संगीत जगतामध्ये स्वतःचं एक वेगळं आणि आदराचं स्थान निर्माण केलं. शंकर जयकिशन, एस डी बर्मन यांसारख्या दिग्गजांच्या काळामध्येही मदन मोहन यांनी विरही आणि हळव्या गाण्यांचा एक स्वतःचा असा रसिक वर्ग निर्माण केला.

मदन मोहन यांच्याविषयी बोलावं आणि लता मंगेशकर यांचा उल्लेख नसावा असं होऊच शकत नाही. जगासाठी ते एक दिग्गज संगीतकार आणि गायिका अशी जोडी होती, पण एकमेकांसाठी ते कुटुंब होते. प्रत्येक रक्षाबंधनला लता दीदी त्यांना राखी बांधत असत, त्यांना त्या मदन भैया म्हणून बोलवत असत. लता दीदी नेहमी म्हणायच्या की मदन मोहन यांच्या धून म्हणजे जणू तारेवरची कसरत असायची. दिसायला अगदी सोपी, पण गाताना त्यामध्ये शास्त्रीय संगीताचे अत्यंत कठीण चढउतार असायचे. लता दीदींच्या आवाजातील हळवेपणा मदन मोहन यांनी जितका सुंदर वापरला तितका क्वचितच कुणाला जमला असेल.

श्रोतेहो आपकी नजरोने समझा हे गाणं ऐकल्यावर कोणाचाही प्रेमावरचा विश्वास वाढेल. मदनजी हे परिपूर्णतेचे धनी होते. ते राजा मेहंदी अली खान किंवा कैफी आझमी यांसारख्या गीतकारांसोबत तासनतास बसायचे, जेणेकरून संगीतामुळे गाण्याचे शब्द कुठे मागे पडणार नाहीत. शब्दांना ते गाण्याचा आत्मा मानायचे.

1958 साल मदन मोहन यांच्यासाठी एक नवीन पदवी एक किताब घेऊन आलं, ज्या चित्रपटामुळे मदन मोहन गझल किंग किंवा गझलचा बादशाह म्हणून ओळखले जाऊ लागले. तो अदालत हा चित्रपट आला. एकाच चित्रपटात अनेक सुंदर गझल रचना त्यापूर्वी कधीच आल्या नव्हत्या. एक वेगळंच वलय आणि प्रसिद्धी या चित्रपटानं मदन मोहन यांना दिली. नरगिस, प्रदीप कुमार यांच्यासारखे कसलेले अभिनेते, लता मंगेशकर यांचा आवाज आणि मदन मोहन यांचं संगीत, सगळीच गाणी अविस्मरणीय न होतील तरच नवल. प्रत्येक गाणं त्या प्रसंगाशी अक्षरशः एकजीव झालेलं होतं. खरं तर मदन मोहन यांना

ओळखणाऱ्या न ओळखणाऱ्या सगळ्यांच्याच अगदी ओठांवर ही गाणी गुणगुणू लागली. अदालतनंतर मात्र मदन मोहन यांना मिळालेल्या प्रत्येक चित्रपटात एकतरी गझल असावीच असा निर्माता दिग्दर्शकांचा आग्रह असे. मदन मोहन यांनी पण निर्माता दिग्दर्शकांबरोबरच आपल्या चाहत्यांच्याही अपेक्षा नेहमीच पूर्ण केल्या. अदालतनंतर काही वर्षांनी बदलत्या काळाशी आणि बदलणाऱ्या आवडीनिवडींशी जुळवून घेण्यासाठी मदन मोहन यांनी आपल्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये काही बदल केले. पण ती काम मिळवण्यासाठी केलेली तडजोड नव्हती, तर एक नवीनच छटा घेऊन त्यांचं संगीत अजूनच मोहक रूपामध्ये रसिकांसमोर आलं. त्याही स्टाईलचा प्रभाव नंतर कित्येक वर्ष चित्रपट सृष्टीवरती रेंगाळत राहिला.

भारतीय हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या संगीतानं अजरामर झालेल्या या मनस्वी कलाकारानं 14 जुलै रोजी या लौकिकार्थानं या जगाचा निरोप घेतला. श्रोते हो, आज संगीतकार मदन मोहन यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्त त्यांना आमचं शतशहा नमन.

श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा संगीतकार मदन मोहन यांच्या स्मृती दिनानिमित्त प्रसारित झालेला विशेष गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. कार्यक्रमातून मी अपर्णा आपली रजा घेते. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.

नातारही मेरा दिल हा हिंदी चित्रपट गीतांचा विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला. 11:40 झाली आहेत. आता ऐकूया आज का शब्द आज की सुक्ती.

कार्यक्रमानंतर ऐकूया अनघा ढोमसे यांच्या स्वरातील मंगेश पाडगावकर यांचं गीत, संगीत विनय राजवाडे यांचं आहे.

कार्यक्रमातल्यानंतर ऐकूया अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांच्या स्वरात चंद्रशेखर सानेकर यांचं गीत. संगीत आहे अवधूत गुप्ते यांचं.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकला.

0: आवड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली पहिल्यापासून।

आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यानंतर 12 वाजल्यापासून अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. त्यामध्ये सुरुवातीला महिलांसाठी कार्यक्रम आपण ऐकाल वनिता मंडळ.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: अरे बाप रे, काय झालंय काय लोकांना कळत नाही.
1: अरे काय झालं हा, तुला काही पेपर वाचता वाचता कसला धक्का बिक्का बसला की काय? कुणी धक्का दिला तुला?
0: पेपरने नाही दिला धक्का, माणसानेच दिलाय.
1: म्हणजे काय?
0: आता हीच बातमी बघ, हे बघ, हे दुसऱ्या पानावरती आहे. एका किरकोळ कारणावरून मारामारी. आता हे वारंवार घडतंय ग, कुठे रस्त्यावर, कुठे रेल्वेत, कुठे पार्किंग वरून. मला तर वाटतं की माणसं आता एवढ्या तेवढ्या कारणावरून भडकायला लागलेली आहेत.
1: अगदी खरे. पूर्वी लोक म्हणायचे की राग आला की माणसाने 10 आकडे उलटे मोजावेत. पण आता लोक 10 आकडे मोजण्याच्या आधीच 10 लोकांना खाऊ का गिळू अशा नजरेने बघतात.
0: हा ना, लोकांना राग आला की आवडताच येत नाही बघ.
1: आता कालचीच गोष्ट, बाजारात गेले होते, तिथे दोघ जण हमरी तुमरीवर आले होते.
0: बापरे, कशावरून?
1: कोथिंबिरीवरून.
0: काय कोथिंबिरीवर?
1: हो य,
0: काही काय बोलतेस तू?
1: अरे कोथिंबिरीची जुडी आधी कुणाला द्यायची याच्यावरून भांडण सुरू झालं. ते थेट मारामारीवर आलं. बिचाऱ्या भाजीवाल्याची तिथल्या तिथेच कोशिंबीर झाली अक्षरशः.
0: होणारच ग. मला काय वाटतं माहितीये का सुखदा, लोकांची सहनशक्ती फार कमी झालेली आहे. त्यात त्यांच्याकडे वेळ सुद्धा कमी झालेला आहे.
1: प्रत्येक गोष्ट इन्स्टंट, आज आत्ता ताबडतोब अशी हवी असते सगळ्यांना. सकाळी उठल्याबरोबर मोबाईल लगेच उघडला पाहिजे, उभं राहिलो की लिफ्ट तात्काळ आली पाहिजे, सिग्नल लगेच सुटला पाहिजे. आणि जरा जरी मनाविरुद्ध झालं की लोकांच्या रागाचा पारा एकदम चढतो. असं का झालंय हेच कळेना असं झालंय बघ.
0: आता पूर्वी बघ कसं, पोस्ट कार्ड होती, पोस्ट कार्ड मिळायला 1-1 आठवडा लागायचा आणि लोक अगदी आतुरतेने वाट बघत असायचे. कारण त्या बोटभर पत्रात माया ओसंडून वाहत असायची. नाती टिकून राहायची ग. त्यात घरातल्या मांजरापासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाप्रती प्रेम असायचं. आता काय, सगळं फास्ट झाल्यामुळे आपण पाठवलेल्या मेसेजला 2 मिनिट जरी उशीर झाला तरी पुढचा प्रश्न तयार असतो, का रे रागवलास का.
1: आणि शिवाय नाही ठीक आली आणि उत्तर नाही दिलं तरी लोक अस्वस्थ होतात. मला कधी कधी असं वाटतं की आपण संवादात्मक राहिलो नाहीत, आपण प्रतिसादात्मक होतोय की काय.
0: खरंय ग. मला ना सुखदा माझ्या लहानपणीची एक घटना आठवली. म्हणजे आम्ही क्रिकेट खेळत होतो आणि शेजारच्या काकांच्या खिडकीला चेंडू आदळला, काच फुटली. मी थरथरत त्यांच्या दारात गेलो. काका बाहेर आले. मी म्हटलं, काका सॉरी माझ्याकडून चूक झाली. तर काका आपले 2 मिनिटं शांत राहिले. मग म्हणाले, अरे ठीक आहे, आता पुढे लक्षात ठेव म्हणजे झालं, कुठेही आरडाओरडा नाही, चिडचिड

0: विषय संपून टाकला काका.
1: आजच्या काळात असं काही घडलं असतं तर
0: आधी व्हिडिओ झाला असता आणि मग सोसायटीच्या ग्रुप वरती मेसेज वगैरे आणि मग ते सल्ले नको इतके आणि चेंडू तिथेच अजून पडले ना.
1: खरे हा, राग ही भावना चुकीची नाहीये पण ती भावना व्यक्त करण्याची पद्धत चुकीची असू शकते. रागाच्या भरात घेतलेला निर्णय हा चुकीचा ठरू शकतो.
0: करेक्ट.
1: माझी आजीकीने एक गोष्ट सांगायची. एकदा एका साधून शिष्याला विचारलं, तुझ्या हातात निखारा धरला तर सर्वात आधी कोण भाजेल? शिष्य म्हणाला मी. साधू म्हणाले, राग तसाच असतो, दुसऱ्यावर फेकायच्या आधी तो तुम्हालाच भासतो. आजकाल लोक आधी उत्तर देतात आणि नंतर विचार करतात.
0: हो, आणि नंतर असे म्हणतात, अरे माझा तो हेतू नव्हता बरं का.
1: हेतू कधीच नसतो पण रागाच्या भरात वापरलेले शब्द परत घेता येत नाहीत ना. तुला ती अमेरिकन वक्त्याची गोष्ट आठवत असेल?
0: कुठली गोष्ट?
1: एका महिलेने त्यांना त्यांचं भाषण आवडलं नसल्याबद्दल अत्यंत कठोर भाषेमध्ये पत्र लिहिलं होतं. त्यांना त्याचा राग आला. आता या महिलेला तितकंच खरबरीत उत्तर द्यावं म्हणून ते पत्र लिहायला बसले पण काहीतरी दुसरं काम आलं त्यामुळे या पत्राचं उत्तर आठवड्यानं दिलं गेलं. त्यांनी दिलेल्या उत्तरात राग व्यक्त न करता भाषणातल्या चुका दाखवल्याबद्दल त्यांनी आभार मानले होते.
0: आठवली आठवली ही गोष्ट. राईट, परवाच जागतिक लोकसंख्या दिन झाला ना. लोकांच्या कमी होणाऱ्या संयमाशी याचा काही संबंध असेल का ग? म्हणजे बघ ना, लोकसंख्या वाढली, गर्दी वाढली, गाड्या वाढल्या, मोबाईल वाढले
1: आणि सोबतच माणसा माणसातलं अंतरही वाढलं.
0: आणि म्हणून ना मला रेडिओ अजूनही आवडतो बरं का. तो ओरडत नाही, तो बोलतो, योग्य फ्रिक्वेन्सी पकडली की तुमच्याशी संवादही साधतो.
1: वा खरंच. अरे बेल वाजली, आता कोण आला असेल? दार उघडतोस का रोहित?
0: तू सुगड ना सुखदा, मला कंटाळा.
1: मुलखाचा आळशी आहे. आले आले. ये
2: हॅलो. अरे एवढे गंभीर चेहरे का? सकाळी सकाळी चहा कमी झाला वाटत.
0: चहा आहे पण विषय जरा कडक आहे.
2: म्हणजे?
1: अगं आज की नाही रागावर चर्चा चालली.
2: अरे वा, मग मी अगदी योग्य वेळी आले. तर कालच ऑफिसमध्ये एक भन्नाट प्रकार घडला.
0: काय काय झालं तरी काय सांग ना.
2: आमच्या ऑफिसच्या पार्किंग मध्ये दोन जणांचा वाद सुरू झाला. कारण काय माहित आहे?
1: गाडीला धक्का वगैरे लागला असेल.
2: नाही नाही अजिबात नाही, माझ्या जागेवर तू गाडी का लावलीस म्हणून भांडण सुरू झालं आणि थेट मारामारीवर आलं आणि आवाज असा जणू दोन देशांचं युद्ध सुरू आहे.
0: बापरे. मग
2: सिक्युरिटी आली, ऑफिस मधले लोक जमा झाले. शेवटी कळलं गाडी चुकीच्या जागी उभी करणाऱ्याला माफी मागायची होती पण राग इतका पुढे गेला की माफी मागायलाच उशीर झाला.
1: हेच ना अहंकार आणि राग, ही जोडी की नाही फार धोकादायक आहे.
0: मला एक गोष्ट कायम वाटते की रागाचं कारण मोठं नसतं, आपण त्याला मोठं करतो.
2: अगदी. मध्यंतरी पावसामुळे ट्रॅफिक जाम झाला होता. एक जण हॉर्न वाजवत होता. मी विचार केला समोरचा रस्ता हॉर्नने मोकळा होणार असेल तर मी दिवसभर हॉर्नच वाजवत बसेल.
1: जसं काही हॉर्नला घाबरून सिग्नल हिरवा होणार आहे की नाही.
0: हो, आणि पाऊस पडला की आपण सगळेच कसे घाईत असतो. सगळे म्हणजे त्यात समोरची व्यक्तीही येते हे मात्र विसरतो आपण.
2: खरंय, अगदी खरंय. आपण दुसऱ्याच्या जागी उभं राहून विचारच करत नाही.
1: माझ्या बाबांचं एक वाक्य अजून लक्षात आहे.
0: काय ग?
1: ते म्हणतात, राग आला की समज वाढवावी आवाज नाही.
0: वा वा वा वा, हे तर फ्रेम करून लावावं असं वाक्य आहे आपल्या घरामध्ये.
2: आणि आमचे आजोबा म्हणायचे, तुझ्यासाठी माणूस महत्वाचा आहे की तुझा राग ते ठरव. माणूस हवा असेल तर दोन पावलं मागे जायची तयारी हवी. अर्थात अन्याय होत असेल तर तो सहन करायचा नाहीच.
1: खरंच आजकाल जिंकण्याची घाई इतकी आहे ना की या घाई समोर माणूस की प्रेम करुणा सहानुभूती ह्या भावना हरवत चालल्या.
0: तर काय, आणि मोबाईलचं कव्हर पडू नये म्हणून आपण जगतो. नात्यांना मात्र उरखडी पडली तरी चालतात.
2: आज तुमच्या डायलॉगची गाडी भारी सुटलेली दिसते.
0: विषयच तसा आहे ना. पण एक कबुली देतो ना. काय की मला सुद्धा कधी कधी राग आवरत नाही.
1: कधी कधी

0: म्हणजे आपल्या घरामध्ये रोज दुर्वास किंवा जबलग्नीचे अवतार असतातच आसपास.
1: हो हो खरंय, पण हल्ली मी एक नियम केलाय. राग आला की आधी आपण शांत व्हायचं, बोलायची घाई करायची नाही.
0: कारण अति घाई संकटात नाही. काही प्रश्न केले सोडून द्यायचे असतात.
1: हो आता बघ ना, पूर्वी सुद्धा भांडणं व्हायची, पण संध्याकाळी चल चहा घे जेवायला चल म्हणून प्रेमाने साथ घालणारी सुद्धा आपलीच माणसं असायची. आता काय, ब्लॉक, अनफ्रेंड, ग्रुप मधून काढून टाका सगळं एका क्षणात.
0: एकदा की नाही आमच्या शेजारच्या काकू आणि आई यांच्यात जरा थोडस काहीतरी बोलत आली.
1: बापरे,
0: दोन दिवस बोलणं बंद. तिसऱ्या दिवशी आईला ताप आला.
1: बापरे.
0: आणि त्यात समोरच्या काकू जेवणाचा ताट घेऊन दारात हजर झाल्या. मी म्हटलं तुमचं तर भांडण झालं होतं ना, तर त्या काकू म्हणाल्या भांडण दाराबाहेर ठेवलंय, माणूस की आत घेऊन आली.
1: खरंच काय सुंदर विचार आहे ग, भांडण दाराबाहेर ठेवलंय माणूस की आत घेऊन आली आहे.
0: अगदी बरोबर, ते गाणं नाही का, हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे,
2: माणसाने माणसाशी माणसा सम वागणे.
3: वा किती सुंदर आहे. पण एक सांगू, मला तर सोशल मीडियाची भीतीच वाटते.
1: का ग?
3: कारण तिथे चेहरा दिसत नाही, फक्त शब्द दिसतात, आणि शब्दांना चेहरा नसला की ते जास्त धारदार होतात.
1: खरंच माणूस समोर असला ना की आपण जरा जपून बोलतो, स्क्रीन समोर असलो की मग काय शब्दांचा ब्रेक सुद्धा फेल होऊन जातो.
0: म्हणून मी एक नियम केलाय, रागारागात मेसेज टाईप करायचा नाही, केला तरी पाठवायचा नाही, फोन थोडा बाजूला ठेवून द्यायचा. आणि माझा अनुभव असा आहे की थोड्या वेळाने अर्ध्याहून अधिक मेसेज मी डिलीट करून टाकते.
1: म्हणजे मोबाईल नाही तर शहाणपणाने डिलीट फॉर एव्हरीवन.
3: आणि पाऊस सुरू झाला की चिडचिड अजून वाढते, ट्रॅफिक, उशीर, चिखल, रांगा, गाड्या लेट.
1: पण त्यात सुद्धा गंमत असते का, काल ना एक गृहस्थ रिक्षावाल्यावर ओरडत होते, तेवढ्यात त्यांचा मुलगा म्हणाला, अहो बाबा तुम्हीच तर मला काल सांगितलं होतं ना की मोठ्यानं बोललं की माणूस मोठा होत नाही म्हणून. हे ऐकल्यावर एका क्षणात ते शांत झाले.
0: कधी कधी की नाही लहान मुलं सुद्धा आपल्याला फार शिकवून जातात.
1: माझ्या एका मित्राच्या मुलाने एकदा विचारलं, काका रागाचा रंग कोणता, मी म्हटलं लाल, तर तो म्हणाला मग प्रेमाचा रंग कोणता, त्यावर मी काही बोललोच नाही, त्यावर तो म्हणाला काका सोप आहे इंद्रधनुष्य.
3: अरे वा काय गोड विचार आहे.
0: खरंच आहे, म्हणूनच मुलं भांडतात आणि 5 मिनिटांनी पुन्हा एकत्र खेळतात. मोठी माणसं मात्र 5 मिनिटांच्या भांडणाला आयुष्यभर सांभाळून ठेवतात.
1: मला असं वाटतं ना की आपण क्षमा करायलाच विसरलेलो आहोत.
3: आणि क्षमा मागायलाही आय एम सॉरी म्हणणं इतकं कठीण का वाटत असेल,
0: कारण अहंकार मोठा झाला आणि माणूस लहान.
1: आपण आज जरा तात्विक बोलतोय ग, काहीतरी गोड खायला पाहिजे, म्हणजे मग जरा
0: काय संबंध आहे का, म्हणजे गोड बोलण्यासाठी गोड खाल्लंच पाहिजे असं काही नसतं.
1: तर पूर्वी बघ, गावामध्ये एखाद्या बसची वाट अर्धा अर्धा तास आपण पाहायचो, कोणी सुद्धा चिडायचं नाही, आणि आता लिफ्टला 30 सेकंद उशीर झाला तरी बटनावर 10 वेळा बोट पडतात.
3: ते लिफ्ट सुद्धा विचार करत असेल एकदाच दाबलं बटन तरी मी येणारच आहे.
1: काय आहे की गर्दी वाढली की चिडचिड वाढते, पण गर्दीत सुद्धा माणूस की टिकवणं आपल्याच हातात आहे.
0: काल लोकल मध्ये एक छान प्रसंग पाहिला, एक आजी उभ्या होत्या, सगळे मोबाईल मध्ये गुंग होते, आणि तेवढ्यात एक 9वी-10वीतला मुलगा उठला आणि म्हणाला आजी इथे बसा.
3: वा त्या मुलाने खऱ्या अर्थाने माणुसकीची शिकवण दिली. लोकसंख्या वाढली म्हणून माणुसकी कमी व्हायलाच हवी असं काही नियम नाही.
1: आपण लोकसंख्येची चर्चा फक्त आकड्यांमध्ये करतो, पण प्रत्येक आकड्यामागे एक माणूस असतो, त्याच्या भावना असतात, त्याचाही दिवस कदाचित कठीण गेलेला असतो.
0: आई नेहमी सांगते नाही का, समोरच्याची चप्पल घालून 2 पावलं चालून बघ आणि मग रागाव त्याच्यावर.
3: वा वा मस्त.
1: आपल्याला आजकाल स्पेस हवी असते, पण दुसऱ्याला थोडीशी सुद्धा जागा द्यायला आपण तयार नसतो, म्हणजे रस्त्यावर, रांगेत, संवादात आणि नात्यात सुद्धा.
0: आणि म्हणूनच बरेचदा लोकांना पार्किंग मध्ये जागा मिळते पण मनात मिळत नाही.
1: क्या बात है. आणि म्हणून आज आपण एक छोटासा संकल्प करूया.
0: कसला रे?
1: या आठवड्यात कोणत्याही अनोळखी माणसाशी बोलताना उगाच आवाज चढवायचा नाही.

0: श्रोते नमस्कार. आजारी पडल्यानंतर आधी आपण घरगुती उपाय करून पाहतो. त्यांनी जर का फार गुण आला नाही तर मग डॉक्टरांकडे जातो. डॉक्टरांकडे जाताना सुद्धा आता आपल्याला अनेकविध पर्याय उपलब्ध असतात. आजाराच्या तीव्रतेनुसार आपण ॲलोपॅथी निवडायचं, आयुर्वेदिक की होमिओपॅथी असंही ठरवतो. फॅमिली डॉक्टर आजकाल कमी होत आहेत, परंतु त्यांचीही अतिशय आवश्यकता आहे. किंबहुना फॅमिली डॉक्टर प्रमाणे आपल्या रुग्णाची काळजी घेणाऱ्या कुठच्याही पॅथीच्या डॉक्टरांचा आपल्याला मोठा आधार मिळू शकतो. आज आपण आमंत्रित केले होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टर वैशाली अशोक भिडे यांना. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार.
0: डॉक्टर वैशाली भिडे या गेली 17 वर्षांहून अधिक काळ कार्यरत आहेत. अनुभवी होमिओपॅथिक डॉक्टर आहेत आणि आरोग्य सेवा ही आर्थिकदृष्ट्या वंचितांना देण्यासाठी सुद्धा त्या प्रयत्नशील असतात. अनेक धर्मादाय शिबिरं आयोजित करतात. होमिओपॅथीविषयी त्यांची 2 पुस्तकंही प्रकाशित झालेली आहेत. अनलॉकिंग द बोगल सिनॉप्टिक की भाग पहिला आणि भाग दुसरा असे त्यांचे प्रकाशित झालेले आहेत. यापैकी अनलॉकिंग द बोगल सिनॉप्टिक की भाग पहिला या पुस्तकाला गोल्डन बुक पुरस्कार मिळालेला आहे. आज आपण काही गैरसमज दूर करण्याचा आणि होमिओपॅथी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. वैशाली एक तरुण डॉक्टर आपल्या सोबत आज या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. खूप आनंद आहे वैशाली.
1: थँक्यू.
0: होमिओपॅथी या शब्दापासून आपण सुरुवात करूया. होमिओ आणि पॅथी असे 2 भाग असतील ना?
1: होय होय. यातला पहिला होमिओ जो आहे त्याचा अर्थ आहे सिमिलर आणि पॅथी म्हणजे पॅथॉस म्हणजे आजार किंवा सफरिंग. तर याचा थोडक्यात अर्थ असा आहे की आपल्याला जेव्हा एक पेशंट सेट ऑफ सिम्पटम्स देतो तर आपण जे औषध शोधणार आहोत ते असं औषध आहे की त्या सिम्पटमच्या सिमिलर सिम्पटम्स तयार करणारं औषध आहे एका नॉर्मल माणसामध्ये.
0: बरं.
1: त्यामुळे होमिओपॅथी असं येतं. जसं उदाहरणार्थ आपण जेव्हा सपोज डायरियासाठी कुठे गेलो किंवा कॉन्स्टिपेशन अगदी कॉमन त्रास आहे तर युजली आपल्याला असं औषध दिलं जातं ज्यांनी इंटेस्टाईनची मोटिलिटी वाढते आणि डायरिया होतो किंवा लूज स्टूल्स होतात. होमिओपॅथीमध्ये आमचं वेगळं आहे. आम्ही ज्या औषधामुळे टेंडन्सी टू कॉन्स्टिपेशन आहे तेच देतो त्या पेशंटला, म्हणजे त्याची टेंडन्सी जाते कॉन्स्टिपेशनची आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की आम्ही मुळापासून बरं करतो पेशंट.
0: आपल्याकडे होमिओपॅथीचा प्रचार प्रसार हा साधारण कधी अधिकत्वाने सुरू झाला?
1: 1810 जर्मन मिशनरीजनी इकडे होमिओपॅथिक औषधं डिस्ट्रीब्युट करायला सुरू केली. त्याच्यानंतर कलकत्त्यामध्ये होमिओपॅथीचा प्रसार खूप झाला. तिकडे होमिओपॅथीचं कॉलेज सुद्धा उभारलं गेलं आणि तिथपासून खरं अर्थाने इंडियामध्ये होमिओपॅथीचा प्रचार प्रसार सुरू झाला.
0: आपल्याकडे आजकाल होमिओपॅथी दवाखान्यांची संख्या वाढलेली दिसतीये, तर मला वाटतं त्याचा गुण आणि याचा अनुभव लोकांना अधिक आला असेल.
1: होय, अगदी. होमिओपॅथीचा प्रचार प्रसार चांगला झाला आहे आणि आपले जे पेशंट वर्ग आहेत त्यांनी होमिओपॅथीला आधीपासूनच पसंती दिली आहे, पण आता संख्या खूप वाढत चालली आहे. याचं मेन कारण असं आहे की साईड इफेक्ट कुठलाही नाही. दुसरं म्हणजे परवडणारे औषध आहेत. अगदी कुठलाही आजार असेल मोठ्यातला मोठा तरी आजार किंवा ट्रीटमेंट पर मंथ त्यांना इझी पडते, परवडते आणि प्रत्येक म्हणजे मोस्ट आजारांवर आपल्याकडे औषधं आहेत.
0: बर. या उपचारांचा पाया काय म्हणजे तुम्ही म्हणाला तसं लक्षण मुख्यतः?
1: आम्ही पाया म्हणजे आम्ही पूर्ण हिस्ट्री जी घेतो ना ते हे बघतो की त्यांची टेंडन्सी कुठल्या आजारासाठी आहे, इम्युनिटी कसं काम करते, कुठे हे वीक पडतात आणि त्याप्रमाणे कॉज टू इफेक्ट आम्ही औषध देतो. एक उदाहरण द्यायचं झालं तर एक पेशंट सपोज आयबीएस सायलंट इरिटेबल बवल सिंड्रोम, तर याच्यामध्ये इंटेस्टाईनची म्हणजे बवलचे सिम्पटम तर असतातच. काही ना जास्ती डायरिया असतो, काही ना जास्ती कॉन्स्टिपेशन असतं, काही ना पोटदुखी जास्ती असते, ब्लोटिंग म्हणजे गॅस जास्ती असतो, कॉन्स्टिपेशन असतं, वेगवेगळ्या कॉम्बिनेशन
0: किंवा
1: दोन्ही. पण यांचं जे माइंड आहे ह्याच्यामध्ये अँझायटी बरीच असते. आता ती अँझायटी वेगवेगळ्या कारणांसाठी असते तर आम्ही ती अँझायटी कुठली आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे कॉज आणि इफेक्ट. सो कॉज इज अँझायटी बेसिकली जे माइंडमध्ये काम करतं आणि इफेक्ट म्हणजे जे त्यांचं सिम्पटम प्रॉमिनंट आहे. सपोज त्यांच्यामध्ये कॉन्स्टिपेशन प्रॉमिनंट आहे तर आम्ही असं औषध शोधतो जिकडे अँझायटी पण आहे आणि कॉन्स्टिपेशन पण आहे. म्हणजे आम्ही दोन्ही गोष्टी कव्हर केल्या. ज्याच्यामुळे हा त्रास सुरू झालाय ते इमोशन आणि जे शरीरावर इफेक्ट दिसलाय ते मेन सिम्पटम आणि असं औषध देतो. म्हणून आम्ही म्हणतो की मुळापासून कमी होतं. म्हणजे जेव्हा अँझायटीज कमी होते तर त्या चिंतेमुळे किंवा चिंतेच्या टेंडन्सीमुळे जे इंटेस्टाईन मूव्ह होणार आहेत तेही कमी होतात.
0: अच्छा. पण म्हणजे रुग्णाचा इतिहास त्याची माहिती समजून घेणं हे फार महत्वाचं असतं आणि त्याच्यासाठी पुरेसा वेळ देणं आवश्यक असेल.
1: पहिल्या वेळेला आम्हाला वेळ लागतो कारण 2 पेशंट आले, 3 पेशंटला आयबीएसची, प्रत्येकाला वेगळं औषध मिळतं कारण प्रत्येकाचा जो थिंकिंग पॅटर्न आहे तो वेगळा आहे आणि त्यांचे सिम्पटम्स आहेत त्याचे मॅनिफेस्टेशन सुद्धा वेगळे असतात. म्हटलं तसं काही ना जुलाब जास्ती होऊ शकतात, काही ना कॉन्स्टिपेशन जास्ती, काही ना पेन जास्ती असतं,

0: ऍसिडिटीचे सिमटम जास्ती असतात. प्रत्येकाला जरी तुम्ही आयबीएस लेबल केलं किंवा डायग्नोस केलं तरी त्यातले जे सेट ऑफ सिमटम असतात हे लोकांसाठी इनिशियली खूप वेगळे असतात. त्यांची बॉडी तशी रिॲक्ट वेगळी करत असते प्रत्येक आजाराला. तुम्ही जर आर्थरायटिस घेतलं, अगदी संधिवाताचे 5 पेशंट घेतले आणि यांचे सिमटम जरी तुम्ही फक्त संधिवाताचे, म्हणजे मेन आपण हिस्ट्री ती बाजूला, फक्त संधिवाताचे जरी सिमटम घेतले तरी तुम्हाला दिसेल की प्रत्येकाचं जॉईंट अफेक्शन वेगळं असते. पहिला जॉईंट कुठला इन्वॉल्व्ह झाला, त्यांना जेव्हा अग्रिवेशन होतात तेव्हा कुठल्या टाईमला सर्वात जास्त जॉईंट पेन असतं, म्हणजे काहींना सकाळी उठलं असतं खूप, काहींना रात्री झोपताना असतं, अगदी आजाराच्या सुरुवातीलाच. तर ही त्यांची इम्युनिटी एक स्पेसिफिक रिस्पॉन्स देते त्या डायग्नोसिसला. हे त्यांचे स्वतःचे सिमटम, डायग्नोस सगळ्यांचं सेम आहे, रुमेटॉइड आर्थरायटिस, पण त्यांची बॉडी हे सिमटम स्वतःचे प्रोड्यूस करते व्हेरी व्हेरी स्पेसिफिक. आम्ही याला इंडिव्हिज्युअलाइज म्हणतो की सेम डायग्नोसिसला वेगळे सिमटम. काहींना आधी फक्त राईट साईडचे जॉईंट इन्वॉल्व्ह होते मग लेफ्ट,
1: बर,
0: काहींना आधी खालचे जॉईंट मग सगळे वरचे, म्हणजे आधी गुडघे इन्वॉल्व्ह होतात मग पायाचे जॉईंट्स आणि मग शोल्डर. अशा वेळेला आमची औषधं वेगवेगळी आहेत. काही औषधांमध्ये किंवा राईटला पहिलं इन्वॉल्वमेंट होते मग लेफ्टला होते असं. काहींना असं आहे की दिवसभर पेशंट बरा असतो फक्त रात्री 3 ते 5 अग्रेशन असतो, म्हणजे तेव्हा एवढं जॉईंट पेन होतं की ते उठतात जॉईंट पेन. अशी स्पेसिफिक औषधं आहेत आमच्याकडे जी आम्ही देतो फॉर द सेम टाइम. म्हणून आम्हाला हिस्ट्री खूप डिटेलमध्ये लागते. आता याच्या केसमध्ये येत आपण फक्त आजारांचं म्हटलं, जेव्हा आपण स्ट्रेस म्हणतो तर काहींना प्रोलॉंग म्हणजे खूप वेळ कुठल्या गोष्टीचं दुःख असेल, सडन धक्का बसला असेल, खूप चिंता असेल, तर हे जे इमोशन आहे हे व्हेरी करतं. काहींना दीर्घकाळ चिंता असल्यामुळे आर्थरायटिस नंतर सुरू होतो. आपण म्हटलं तर हे अनुवंशिक आहेत, म्हणजे जीन्स तर प्रेझेंट आहेतच पण त्या ऍक्टिव्ह झाल्या नव्हत्या. तर असं कोणता स्ट्रेस झाला ज्याच्यानंतर तो आजार दिसू लागला शरीरात, जो ऑलरेडी ऑलवेज होता पण कधी दिसत नव्हता, त्याचे कुठलेही सिमटम दिसत नव्हते. त्यामुळे आम्ही दोन्ही कव्हर करतो. ह्याच्याने होतं असं की जो आपण मनातली पोकळी किंवा मनातलं जे दुःख आहे किंवा खूप राग आहे, जे अनहिल्ड इमोशन आपण म्हणतो, ते तर बरं होतंच आणि त्याच्यामध्ये पुढे जो कास्केड सुरू झालाय किंवा जॉईंट अफेक्शन म्हणा किंवा मग झोप लागत नाही किंवा अपचनाचा त्रास, हे सगळे सुद्धा बरे होतात. आता मी रुमेटॉइडचंच उदाहरण दिलं तर हे बरं कसं होतं, तर सपोज पेशंट औषधावर ऑलरेडी आहे, युजली आमच्याकडे अजून कोणी पहिल्यांदा येत नाही, अजूनही आपण बघितलं तर पेशंट फर्स्ट टाइम होमिओपॅथीला प्रेफरन्स देत नाही, ते दुसऱ्या औषधांवर असतात. पण जेव्हा त्यांना वाटतं साईड इफेक्ट खूप होत आहे किंवा औषधं वाढत आहेत आणि आता आपल्याला एक पर्याय शोधायला हवा, तेव्हा ते होमिओपॅथीकडे येतात. तर इनिशियली औषध दिल्यानंतर आम्ही जी अगदी माइंड टू बॉडी हिस्ट्री घेतो, त्याच्यानंतर प्रिस्क्राईब कसं होतं, हे औषधांवर असून सुद्धा यांना सिमटम असतात. तर औषध होमिओपॅथी औषध दिल्यानंतर पहिले हे सिमटम जातात की बाबा औषधं घेऊन सुद्धा एवढा त्रास होतोय, हे सिमटम पहिले जातात. त्याच्यानंतर मग पेन किलर पेशंट स्वतःच टेपर करतात युजली, किंवा पेन नाही मग आपण एक पेन किलर कमी करून बघू. आम्ही कधी सांगत नाही तुम्हाला हे कमी करा किंवा ऑलरेडी प्रिस्क्रिप्शन दिलेली असतात त्यांना, किंवा मग त्या डॉक्टरला विचारून करा असं सांगतो आम्ही ज्यांनी प्रिस्क्राईब केलंय. तर युजली होतं कसं, हळूहळू पेन किलर कमी होतात.
1: अच्छा,
0: असं करत करत ज्यांनी प्रिस्क्राईब केले तेही बघतात किंवा पेशंट फॉलोअप मध्ये चांगलं वाटतोय मग तेही औषधं कमी करतात. सो आमचं पहिलं हे असतं की जे सिमटम आहेत ऑन मेडिसिन ते गेले पाहिजेत. दुसरं म्हणजे यांना फ्लेअरअप्स येतात,
1: पण याचा अर्थ पूरक औषध व्यवस्था म्हणून होमिओपॅथी अधिक उपयोगी पडते का?
0: नक्कीच, कारण म्हटलं तसं आम्ही कॉज अँड इफेक्ट माइंड आणि बॉडी दोन्ही घेतो, किंवा कुठल्यामुळे आजार झाला आणि बॉडीवर तुमची स्पेशालिटी काय की या आजारामध्ये, ती दोन्ही घेतली जाते. सो आपण काय म्हणतो टेलर मेड मेडिसिन सारखं होऊन जातं ते. आणि इम्युनिटी हा आमचा मेन ट्रीटमेंटचा भाग आहे.
1: बरोबर, पण तुम्ही म्हणालात तसं दुसरी औषधं त्यांची चालू असली तर ती बंद करा असं तुम्ही सांगत नाही.
0: असं सडनली जर बंद केली तर इतका फ्लेअरअप येतो ते करूच नाही का पेशंटचे त्रास होतो.
1: जर का अचानकपणे अशी औषधं बंद केली दुसऱ्या पॅथीची जरी असली तरी, तर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो आणि आजाराची तीव्रता वाढू शकते.
0: असं आहे, ते आमच्याकडे जे सिमटम घेऊन आले ते 20% दिसत आहेत, कारण बाकीची औषधं आहेत जर त्यांनी बंद केलं तर त्यांना इतका त्रास होईल जे आम्ही कधीच प्रिफर करत नाही. त्यामुळे कसं अगदी अलगच जायचं, पेशंटला त्रास नाही झाला पाहिजे.
1: पण हे आता तुम्ही सांगितलं हे मोठ्या आजारांच्या बाबतीत होत असेल किंवा सतत क्रोनिक ज्याला आपण एखादा आजार असेल तर त्याच्या बाबतीत असेल. पण सर्दी खोकल्यासाठी सुद्धा ज्या वेळेला पेशंट तुमच्याकडे येतात त्यावेळेला दोन रुग्णांना औषधं सारखी दिली जातात का, कसं असतं?
0: सर्दी खोकल्याची पहिले तर हिस्ट्री शॉर्ट असते, दुसरं म्हणजे दोघांना सेम औषध दिली जात नाहीत कारण मोडॅलिटीज दोघांच्या वेगळ्या असतात. आता एक साधा सर्दी खोकला म्हटलं आपण तरी एक असतं पेशंटला सायनोसायटिस, म्हणजे आता डायग्नोसिस वेगळा, दुसऱ्याला सपोज थ्रोट टॉन्सिलायटिस, दोन वेगळे डायग्नोसिस दोन वेगळी औषधं. त्याच्यामध्ये आपण जेव्हा व्हायरल म्हणतो ना तेव्हा सर्दी खोकला ताप हे कॉमन असतं, पण तुम्ही जर पेशंटची नीट बोललं तर ते सांगतात की पहिला उजवा थ्रोट दुखायला लागलं नंतर डाव्या साईडला दुखायला लागलं, किंवा पहिला हेडेक सुरू झालं नंतर फीवर, कि मग त्याच्याबरोबर कंबर सुद्धा दुखते हातपाय सुद्धा दुखतात. म्हणजे जनरल सिमटम्स पहिले येतात आणि मग लोकल येतात, काहीला लोकल पहिले येतात मग जनरल सिमटम्स येतात. त्याशिवाय सांगतात पेशंट की पाण्याचे ताण खूप कमी झाले.

0: वीस ने पहिले 2 दिवस किंवा काही सांगतात की मला थंड पाणीच प्यावंसं वाटतंय किंवा काही ना झोप जाते फीवरमध्ये, असं प्रत्येकाचं विथ दॅट डायग्नोसिस म्हणजे सर्दी खोकला ताप हे सोडून जे सिम्पटम येतात ते आमच्यासाठी फार महत्वाचे आहे, कारण त्यांचे स्पेशलाइज इम्युनिटीचे सिम्पटम्स आहेत, आम्ही त्यावर प्रिस्क्राईब करतो. काही ना गरम पाण्याने खूप चांगला रिलीफ होतो, हे आम्हाला इम्पॉर्टंट आहे प्रिस्क्राईब करायला, आणि त्यावरून औषध देतो. होतं कसं, ही त्यांची इम्युनिटी बोलतीये त्याच आजारामध्ये, तर आम्ही त्या इम्युनिटीलाच अजून पोषण देतो आणि आजार ती इम्युनिटी बरं करतो,
1: प्रतिकारक शक्ती वाढवण्याची हे महत्वाचं असतं.
0: कारण हे जे सिम्पटम आहे त्यांचे स्वतःचे सिम्पटम आहेत, स्वतःचे म्हणजे इम्युनिटी कशी फाईट करून जे सिम्पटम येत आहेत ते आहेत.
1: त्यामुळे म्हणजे दोन रुग्ण एकाच अगदी साधा आपण म्हणून काय सर्दी ताप असतं किंवा सर्दी खोकलाच आहे तरी त्याचं औषध हे वेगवेगळं असू शकतं.
0: कारण बघ आता इनिशियल सर्दी सुरू झाली तर आपला जो आपण नाकातून डिस्चार्ज तो पांढरा असतो, थोड्या दिवसांनंतर आले तर तोच पिवळा होतो आणि नंतर तोच हिरवा होतो. आता कुठल्या स्टेजला येतात म्हणून औषध बदलतो.
1: बरोबर, तुम्ही मगाचपासून डायग्नोसिसचा उल्लेख करताय, तर निदान करण्यासाठी ॲलोपॅथीमध्ये काही टेस्ट सांगितल्या जातात, तपासण्या करायला सांगितल्या जातात, तर होमिओपॅथीमध्ये हे निदान कशा पद्धतीने केलं जातं?
0: म्हणजे निदान जेव्हा आपण म्हणतो ना ह्याला बेसिक तुम्ही डॉक्टरची डिग्री पाहिजे, मग ह्याला होमिओपॅथी ॲलोपॅथी आयुर्वेदमध्ये काही फरक नाही. हे डायग्नोसिस आम्ही प्रत्येकाला स्टार्टिंगला घेतोच, म्हणजे हे तर बेसिक मेडिकलचं प्रोटोकॉल आहे आपलं की डायग्नोसिस आपल्याला माहिती पाहिजे, त्याच्यानंतर कुठली औषध देणं हे फार्मायकोलॉजी पण म्हणतो, ते ॲलोपॅथीचं आयुर्वेदाचं आणि होमिओपॅथीचं वेगळं. तेव्हा डायग्नोसिस इज क्लिअर की बाबा तुम्हाला काय त्रास आहे, तुमचं अॅनाटॉमिकल लोकेशन काय आहे, तुम्हाला स्टेज कुठली आजाराची, आणि हे डायग्नोसिस असं आणि टेस्ट लिहून देतो टू कन्फर्म द डायग्नोसिस.
1: आणि तुम्ही सुद्धा तपासणी करायला सांगता पॅथॉलॉजिकल,
0: पण आम्हाला ही वेळ कमी येते कारण आमच्याकडे मोठे मोठे फाईल घेऊन येतात
1: ऑलरेडी करून आलेले.
0: 80% वेळेला असंच होतं.
1: होमिओपॅथीची औषधं घेणं हे तुलनेने सोपं असतं कारण त्या शुगर कोटेड गोळ्या असतात आणि तुम्ही म्हणाला तसं त्या परवडणं सुद्धा तुलनेने शक्य आहे अधिक, तर अशा पद्धतीच्या गोळ्या लहान मुलांना देणं सुद्धा सहज साध्य होऊ शकतं. तर ह्या गोळ्या जास्त कमी त्याचा डोस घेणं याचेही काही विपरीत परिणाम होऊ शकतात का? म्हणजे डोस किती महत्वाचा आहे?
0: अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणूनच आम्हाला फुल हिस्ट्री लागते, कारण पेशंटची इम्युनिटी किती आहे, तो किती डोस सहन करू शकतो हे आम्ही त्या हिस्ट्रीमध्ये जज करतो आणि त्याप्रमाणे ती पोटेन्सी देतो. आता किंवा थोडंसं प्रोग्रेसिव्ह त्रास असेल तर युजली लोअर पोटेन्सी दिली जाते कारण ऑर्गनला त्रास आहे. अशा वेळेला आम्ही जर 3 वेळा रेपिटेशन दिली आणि पेशंटनी 4 किंवा 5 वेळा घेतलं तर सिम्पटम्स वाढू शकतात. दिसताना गोळ्या छोट्या दिसतात म्हणून कधी कधी एक्स्ट्रा डोसेस पेशंट घेतात आणि नंतर त्रास वाढतो, म्हणून ते अवॉइड करावं कारण दिसत असल्या छोट्या तरी ऍक्शन डीप आहे त्यांची.
1: या औषधाचं कॉम्पोजिशन नेमकं काय असतं? म्हणजे त्या साबुदाण्यासारख्या दिसणाऱ्या छान गोड गोळ्या किंवा काही वेळेला चपट्या गोळ्या असतात
0: आणि त्या बायोकेमिकच्या असतात, 12 अक्षर असतात त्या, आणि एक साबुदाणा तो म्हणतात ते केन शुगर म्हणजे शुगर केन ज्यूस पासून बनवतात,
1: उसाच्या रसा,
0: उसाच्या रसापासून, आणि आमच्याकडे एक पावडर पण यायची ती बकरीचं दूध त्यापासून बनवायचे. त्याशिवाय हे फक्त आपले व्हेकल आहे डिस्पेन्सिंगसाठी, जी औषधं बनतात ती म्हणजे वनस्पतीच्या सोर्सेस म्हणणं किंवा इतर मिनरल्स म्हणणं बनतात, असे बऱ्याच वेगवेगळ्या नॅचरल सोर्सेस म्हणणं बनवतो आम्ही औषधं,
1: त्यामुळे त्याच्यासाठीची द्रव्य वेगवेगळी
0: अगदी वेगळी हो, त्यामुळे सगळ्यात दिसत सेम असलं तरी औषधं एकदम वेगळी असतात. पोटेन्सी पण आमच्या वेगवेगळ्या सेमच दिसतात, अगदी 10,000 पोटेन्सी आणि 200 पोटेन्सी सेम दिसते पण बॉडीवर इफेक्ट खूप वेगळा येतो.
1: त्यामुळे लोकांनी हे लक्षात घेणं आवश्यक आहे की डोस जो डॉक्टरांनी सांगितलाय त्या प्रमाणातच तो घ्यायला हवा.
0: म्हणून आम्ही औषधं तुम्ही फार्मसीमधून घ्या पाहिजे तशी की आम्ही कधीच रेकमेंड करत नाही, कारण एवढं शिकून सुद्धा आम्हाला एक 1.25 तास लागतो पेशंट बरोबर की ह्यांना किती डोस किती रेपिटेशन दिला पाहिजे. होमिओपॅथी ही सायन्स अशी नाही की तुम्ही जाऊन कुठून घेऊ,
1: अक्रॉस द काउंटर दुकानात जाऊन घेतली औषधं असं करू नये,
0: कारण मग तुम्हालाही कळणार नाही जर तुम्ही औषधामुळे तुम्हाला सिम्पटम येत असतील तर एक्स्ट्रा रेपिटेशन होईल.
1: बरोबर, काही वेळेला लिक्विड स्वरूपात सुद्धा औषध दिलं जातं का आणि ते कोणत्या आजारात विशेषतः?
0: होमिओपॅथीमध्ये ना वेगवेगळ्या पोटेन्सी आहेत, अगदी मदर टेंचर म्हणजे जस्ट बनवलेलं क्रूड औषध, त्याच औषधाला पुढे जाऊन अजून पोटेंटाइज करतात, त्याच्यानंतरच 200 बनते, 1,000 पोटेन्सी, 10,000, 50,000 असं. तर जेव्हा आम्ही 1,000 पोटेन्सी 200 देतो ना तेव्हा तुम्हाला एक डोस दिला 3 गोळ्या एका वेळेला पुरतात, सपोज 3 गोळ्या 3 वेळेला दॅट इज इनफ. पण जर मी 6 पोटेन्सी देते किंवा मला मदर टिंचरच द्यायचंय अशा वेळेला 20 ड्रॉप्स लागतात. आता मी जर गोळ्यामध्ये 20 ड्रॉप टाकले तर गोळ्या डिझॉल्व होतात, त्यामुळे मग तसं नाही करू शकत. अशा वेळेला आम्ही बॉटल देतो की बाबा हे 20 ड्रॉप्स दिवसात ना 3 घ्या,
1: अच्छा
0: अशा केसेसमध्ये लागतं.
1: आता मला बरं वाटलं आणि म्हणून मग गोळ्या अचानक स्वतःच्या मनाने बंद करून टाकणं हे कितपत योग्य ठरतं?
0: हे ऍक्च्युली अयोग्यच आहे, कारण आमची ट्रीटमेंट आहे ना दीर्घकाळ आहे, ट्रीटमेंटला एक वेगळी क्वालिटी. मी तुम्हाला उदाहरण देते, मगाशी मी तुम्हाला म्हटलं रुमटॉइड आर्थरायटिस, आता पेशंट सपोज असं आपण म्हणूया की दुसरी कुठली ट्रीटमेंट घेत नाही

0: आपल्याकडे इनिशियली आले, त्यांना 3 वर्षापासून संधिवात डायग्नोज झाले, त्यांनी औषध बाकी काही नाही घेतली. आपण यांना जेव्हा बरं करतो, होमिओपॅथीमध्ये बरं होणं आणि बरं झाल्याची पावती मिळणं असं आहे की जो तुम्हाला आजार आहे त्याच्यापेक्षा एक छोटा आजार आला पाहिजे.
1: अच्छा.
0: फॉर एक्झाम्पल आता रुमेटॉइड आर्थरायटिस ट्रीटमेंट करताना आम्ही सांगतो की ह्याच्यानंतर स्किनवर तुम्हाला एक्झिमा दिसला तर त्याला वरतून ऑइंटमेंट लावू नका.
1: अच्छा.
0: दुसरा कुठलाही की तुम्हाला
1: त्वचेवरती
0: किंवा वारंवार सर्दी व्हायला लागला खोकला तर तुम्ही त्याची अगदी जोरात ट्रीटमेंट करू नका, जरा थांबा. होतं कसं की आजार जेव्हा शिफ्ट होतो आता आपण त्याच्या पायऱ्या खाली उतरतो तसं आजार सुद्धा एक एक पायरी खाली उतरतो. आपला त्वचा आणि आपले जॉईंट हे वेगळे नाही आहेत, एकाच बॉडीमध्ये काम करतात. तर जेव्हा आता संधिवात होतो बरेच वेळा कसं होतं की जॉईंट प्रॉब्लेम कमी झाले ट्रीटमेंट हाफवे सोडतात. आणि आमचं कसं असतं की छोटा आजार आम्हाला दिसू दे मग आम्ही तुम्हाला म्हणू की चला ट्रीटमेंट बंद करा, मग तुम्हाला एक्झिमाची नाही घ्यायची ट्रीटमेंट हरकत नाही, कारण ह्याने इतका त्रास तुम्हाला नंतर होणार नाही जितका संधिवाताने होऊ शकतो. त्यामुळे आमचे जे ट्रीटमेंटचा पॅरामीटर आहे, जर आम्ही दीर्घकाळ किंवा क्रॉनिक आजार असं बरं करतो की छोटा आजार दिसला पाहिजे बॉडीवर, तर छोटा आजार होणं ही एक पावती असते. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर एक कॉमनली की बाबा अलर्जी आहे, अलर्जीमुळे ब्रॉन्कायटिस अस्थमा होत आहे, अशी जेव्हा ट्रीटमेंट सुरू करतो तेव्हा आम्ही सांगतो की थोड्या वेळ थांबा. हळूहळू होतं कसं की बऱ्याच वेळा त्याच पेशंटला अलर्जी म्हणून शिंकायला लागतात. म्हणजे ज्यांना आधी फुफ्फुसांना डायरेक्ट त्रास व्हायचा किंवा श्वास दमा आपण म्हणतो तसं व्हायचं, त्यांना त्याच अलर्जीचा त्रास साधी शिंक किंवा डस्ट अलर्जी अशा रूपांतर होतो. आणि मग मी तर म्हणतो आता तुम्हाला ट्रीटमेंट बंद करायची तर करू शकता. फक्त तुम्हाला त्रास कमी झाला ह्याला काही लॉंग टर्म बेनिफिट नाहीये. तो त्रास कमी झाला आणि एक छोटा आजार दिसला शरीरावर की आपल्याला समजतं की हे आता
1: बरं झालेलं आहे,
0: ही पावती आहे खरं तर.
1: अच्छा.
0: आता खरंच बरं होत
1: आहे त्याची.
0: होय.
1: बरं. पण म्हणजे एका आजारानंतर तुम्ही म्हणताय तसं शरीर तुमचं वेगळ्या प्रकारे प्रतिसाद देतं आणि म्हणून दुसरा छोटासा आजार येऊ शकतो. होमिओपॅथीची ही जी औषधं आहेत ही कोणकोणत्या आजारांवर उपयुक्त ठरतात, म्हणजे शरीराच्या आणि मनाच्या आरोग्यासाठी?
0: होमिओपॅथीमध्ये खरं सांगायचं तर बहुतांश रोगांसाठी औषध आहेत. आपण अगदी त्वचेचे रोग म्हटले तर एक्झिमा म्हणा, सोरियासिस म्हणा, अलर्जी आपण ज्याला पित्त उठतं म्हणतो त्यासाठी सुंदर औषध आहेत. जॉईंट प्रॉब्लेम्सला अत्यंत चांगला रिस्पॉन्स येतो पेशंट आणि लवकर येतो. त्याच्यामध्ये स्लो हा संधिवात म्हणा, अजून बरेच एक कधी युरिक ऍसिड ज्यांना हाय असतं ते किंवा स्पॉन्डिलायटिस वगैरे HLA-B27 वगैरे हे आता जेनेटिक आजार आपण ज्यांना म्हणतो बेस ते असतात, पण याचे सिमटम्स अगदी चांगले बरे होतात. कसं ऑन पेपर दे विल ऑलवेज रिमेन पॉझिटिव्ह कारण ते जीन इज पॉझिटिव्ह, पण सिमटम्स त्यांचे सेटल होतात सगळे आणि अग्रेशन पुढे होत नाहीत. त्यामुळे जॉईंट प्रॉब्लेम मध्ये चांगलं काम. त्याशिवाय एंडोक्राइनल म्हणजे हॉर्मोनल प्रॉब्लेम्स मध्ये PCOD म्हणा किंवा थायरॉइड प्रॉब्लेम्स मध्ये होमिओपॅथी अगदी चांगलं काम करते. महिलांचे आजार म्हणजे मासिक पाळीचे आजार किंवा मेनोपॉजच्या वेळेला जे सिमटम्स येतात ना की बाबा कधी खूप जास्ती ब्लीडिंग होतं, त्यांना अँझायटी इश्यू सुरू होतात, हॉट फ्लशेस, ह्या सगळ्याला होमिओपॅथी अगदी चांगलं काम करते. किंवा पिरियड इरेग्युलर असतील, थायरॉइडमुळे बऱ्याच वेळा पिरियडचे प्रॉब्लेम असे आपण मिक्स्ड बघतो तसं, अशा वेळेला चांगलं काम करतं. आणि निद्रा नाश किंवा मनाचे आजार तुम्ही जे म्हटलं ना अशा केसेसमध्ये अँझायटी प्रॉब्लेम्स असतात, चिंताग्रस्त किंवा चिंताची खूप प्रवृत्ती असते, त्याशिवाय
1: डिप्रेशन
0: आणि कॉन्फिडन्स लॉस हे आपल्याला आता शालेय वय जास्ती बघायला मिळतं. तर डिप्रेशन म्हणा, एन्झायटी म्हणा, कॉन्फिडन्स इश्यूज ह्या सगळ्यामध्ये होमिओपॅथी अगदी चांगलं काम करतो.
1: अच्छा. पण या आजारांसाठी सुद्धा रुग्ण येतात का तुमच्याकडे, मानसिक आजार?
0: हो हो. आता अवेअरनेस वाढल्यामुळे यांचं प्रमाण खूप वाढलं आणि अनफॉर्च्युनेटली डिप्रेशनच्या केसेस खूप वाढल्या आहेत आणि तुम्ही आज बघितलं तर ह्या वयोगट म्हणजे 20 ते 30 मध्ये वाढलेले आहेत. त्यामुळे तेव्हा त्यांचं शिक्षण सुरू असतं, त्यामुळे तेही तितकेच डेस्परेटली शोधत असतात की बाबा कशाने आम्हाला रिलीफ मिळेल ज्याला साईड इफेक्ट नाही आहेत किंवा आम्हाला लाईफ लॉंग औषधं घ्यावी लागणार नाहीत. आणि त्यामुळे होमिओपॅथीला पसंती दिली जाते आणि डिप्रेशन सारख्या आजारामध्ये अगर योग्य वेळेला चालू केलं तर चांगला इफेक्ट मिळतो. फक्त मी एक गोष्ट नक्की मेन्शन करेन, आता आजच्या काळात आम्ही डिप्रेशन हे एकटं बघत नाही आहोत, आम्ही डिप्रेशन बरोबर एक ऍडिक्टिव्ह सबस्टन्स बघतोय.
1: बर.
0: व्यसन आणि त्याच्याबरोबर आलं डिप्रेशन हे जास्ती आहे. कारण आधी आम्ही जे डिप्रेशन बघायचो ना ते 40 म्हणजे पेरिमेनोपॉझल एजला आलेलं डिप्रेशन किंवा 60 नंतर, कधी लोकांचे जॉब जातात किंवा आजारपणामुळे आलेलं डिप्रेशन किंवा पार्किन्सन झालं
1: किंवा आयुष्यामध्ये अपयश म्हणा अशी काही समस्या,
0: त्या वयोगटात बघायचो. पण आता हे अगदी 20 ते 30 मध्ये आलेलं आहे आणि याचं बऱ्याचंचं कारण एखादं व्यसन जे लागलेलं आहे त्याच्यामुळे येणारं डिप्रेशन आहे.
1: पण या व्यसनाधीनता कमी करणं किंवा नाहीशी करणं याच्यासाठी सुद्धा होमिओपॅथी औषधांची मदत होऊ शकते का?
0: अशा केसेस आहेत आमच्याकडे जिकडे पेशंट आम्हाला सांगतात फ्रँकली की बाबा हे हे त्रास आहेत पण मला ह्या ह्या गोष्टींचं व्यसन सुद्धा आहे आणि हे नाही घेतलं मी तर मला त्रास होतो. उदाहरणार्थ एक पेशंट होते, 5 सिगरेट दिवसाच्या होते, आता ही यंग बाई आहे, किती 30 वर्षांची, की दिवसाच्या 5 सिगरेट आणि 2 ड्रिंक्स घेतल्याशिवाय झोप लागत नाही, जेवण जात नाही आणि ह्याच्यामुळे मला म्हणजे आता ऑफिसमध्ये काम करता येत नाही.

0: पण जॉब बदलावे लागलेत. आता आपल्याला दिसतंय की ह्या माझ्याकडे तेव्हा आले जेव्हा यांचा जॉब सुद्धा द्यायची वेळ आली. म्हणजे आता इट इज त्यांच्यासाठी डू ऑर डाय सिच्युएशन. नॉर्मल लाईफ आता कंटिन्यू करता येत नाही. तर आम्ही पहिलं काय विचारतो की पाचवी सिगरेट चार घ्या तुम्ही, फिफ्थ नाही घेतली तर काय सिम्पटम येत. मग ते सांगतात की बाबा उलटी सारखं वाटतं, उलटी होते किंवा हातपाय थरथरायला लागतात. अशा वेळा ते सिम्पटम नोट डाऊन करतो. मी सांगतो की चौथ्या नंतर जेव्हा हे सिम्पटम येतील तेव्हा हे औषध घ्या, पण पाचवी घेऊ नका. असं करत करत आणि अशा वेळेला त्यांना आम्ही मेडिटेशन करायला सांगतो, योगासनं करायला सांगतो, एक्सरसाइज करायला सांगतो. कारण व्यायाम केल्यानंतर एंडॉर्फिन्स रिलीज होत बॉडीमध्ये, हे केमिकल्स असतात ज्याच्यामुळे हे नॅचरल अँटी डिप्रेसंट आपल्याला खूप छान वाटतं. आम्हाला थोडा बॉडीचा सपोर्ट लागतो अशा केसेसमध्ये, की फक्त हे औषधं देऊन नाही होत, त्यांना लाईफस्टाईल चेंज करायला सांगतो. आणि त्याच्यानंतर हे चांगलं होतं. पण होतं कसं, बरेच वेळेला त्यांच्या जॉब लाईफमध्ये प्रॉब्लेम सुरू झालेले असतात.
1: हे तुम्ही सांगितलं हे थोडं पुढच्या वयाला, मला वाटतं शालेय वयातच नाही मुलांमध्ये व्यसनाधीनता दिसून येते. आणि त्याच्यासाठी तुम्ही जनजागृतीचं काम सुद्धा करता.
0: आमच्या एरियामध्ये आम्ही सिटिझन्स काही एकत्र आलोय. आम्ही ऍक्च्युली हा मुद्दा मांडला लोकांसमोर की आपली जी तरुण पिढी आहे किंवा जी शाळेत जाणारी मुलं आहेत त्यांच्यामध्ये व्यसन हे खूप वाढलेलं आहे, मुलींमध्ये जास्ती आणि मिडल क्लासमध्ये जास्ती आहे. तर याबद्दल काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर समाज ज्या दिशेने चाललाय तसंच जर जात राहिला तर आपलं देशाचं किंवा आपलं समाजाचं भवितव्य धोक्यात आहे. म्हणून आम्ही एक टीम तयार केली, डॉक्टर आणि नॉन डॉक्टर सगळे त्याच्यामध्ये. आम्ही शाळेमध्ये अगदी पाचवी सहावी सातवीमध्ये या वर्गात जाऊन मुलांबरोबर बोलणार आहोत की बाबा व्यसन का असतात, कशी होतात, कोण तुम्हाला इनिशिएट करतं याच्यामुळे, आणि ते थांबवायचं कसं. कारण होतं कसं, हे कॉलेजमध्ये जाईपर्यंत ऑलरेडी एक सबस्टन्स त्यांच्या हातात असतोच. आता स्मोकिंग खूप कॉमन झालंय, ड्रिंक्स ही तितकेच. तुम्हाला दारू न पिणाऱ्या मुली फार कमी दिसतील. आता एकूण मुलं दिसतील पण मुली नाही दिसणार. त्यामुळे आणि होतं कसं, बायकांचं शरीर हे हॉर्मोन बेस्ड आहे बरंच. जितकं नुकसान बायकांचं होतं दारू पिऊन ह्याचा तुम्ही अंदाज नाही लावू शकत. आपली हॉर्मोनल सिस्टम, आपली मेन्स्ट्रुअल मासिक पळी हे सगळं अगदी डेलिकेट बॅलन्सवर आहे आणि त्याच्यावर आपलं आयुष्य हे सगळं डिस्टर्ब होतं.
1: अर्थात मद्यपान किंवा कुठचीही व्यसनाधीनता ही स्त्री किंवा पुरुष दोघांसाठीही अत्यंत घातकच आहे.
0: पण स्त्री कसं, आपण एक म्हणतो एक आई शिकली घर शिकलं असं, म्हणजे तिचा जो रोल आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्यामुळे जेव्हा मुली व्यसनाधीन होत आहेत तेव्हा आपल्या समाजाचं म्हणजे
1: भवितव्य
0: अगदी धोक्यात.
1: पण याच्यासाठी तुम्ही जनजागृती करत आहात. होमिओपॅथीला मगाशी तुम्ही उल्लेख केलात की औषधांबरोबरच चालणं फिरणं व्यायाम योगासन यांचीही मदत होते. तर आहार विहार हे जसं आयुर्वेदामध्ये मानलं जातं किंवा कुठच्याही आपल्या अॅलोपॅथीमध्ये सुद्धा की शारीरिक आरोग्यासाठी सुद्धा तुमच्या आहार विहार या गोष्टींवरती नियंत्रण आवश्यक असतं, या बाबतीतही तुम्ही सल्ला देता का?
0: आम्ही या बाबतीतही सांगतो. कारण आज अनफॉर्च्युनेटली म्हटलं तसं एका व्यसनाधीन पिढी बघितली, दुसरं म्हणजे हे जे जंक फूड खातात त्याच्यामुळे 90% आजार आहे असं म्हणू शकतो तुम्ही. आहाराबद्दल आम्ही सल्ला देतो, लाईफस्टाईल बद्दल सुद्धा. कारण आज आपण बघतोय तर तरुण वयामध्ये मधुमेह किंवा उच्च रक्तदाब हे सुरू झालं आहे. ह्याचं मेन कारण आहे लठ्ठपणा आणि त्याचं प्रमुख कारण आहे जंक फूड. आणि जंक फूड फार अभिमानाने खाल्ले जातात आज आणि त्याच्यामुळे 100 आजार. म्हणजे अगदी आपण पीसीओडी म्हटलं तरी ह्याचा बऱ्याच वेळा तुम्ही बघाल की हे ओबेसिटी म्हणजे जे मी आता जे बघते नॉर्मल पिरियड येणाऱ्या मुली कमी आहेत आणि त्यांचं जे वजन आहे ते म्हणजे 20 किलो जास्ती असायला पाहिजे त्याच्यापेक्षा. आणि त्याच्यामुळे होणारे हॉर्मोनल प्रॉब्लेम्स आहेत, पीसीओडी त्याच्यात सर्वात प्रथम आहे. तर हे सगळे जंक फूडमुळे आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना सांगतो की औषध घेऊन तुम्हाला नक्की होईल थोडं बरं, पण जोपर्यंत ह्या तुमच्या सवयी बदलत नाही तोपर्यंत औषध बंद केल्यावर तुम्ही परत तुम्हाला तोच त्रास सुरू होणार. त्यामुळे तुमचं खरं औषध आहे आहार
1: आणि शैलीतले बदल हे फार महत्वाचं.
0: आताच्या काळात तेच झालेलं आहे. म्हणजे आम्ही जेव्हा ऍक्च्युली प्रॅक्टिसिंग म्हणजे शिकत होतो तेव्हा आम्ही ब्लड प्रेशर डायबिटीज जास्ती बघत होतो. आता बाहेर आलोय 15 वर्ष प्रॅक्टिस मध्ये तर डिप्रेशन आणि हे लाईफस्टाईलचे आजार जास्ती बघतो आणि
1: खूपच वाढलं. प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन ज्याला म्हणतात तशा प्रकारचं काही होमिओपॅथीमध्ये असतं का?
0: होमिओपॅथीमध्ये ना आम्ही जेव्हा लॉंग केस घेतो ना तेव्हा आम्ही औषध काढतो इंडिव्हिज्युअलाइज मेडिसिन किंवा कॉन्स्टिट्युशनल मेडिसिन. हे डायरेक्ट प्रतिकार शक्तीवर काम करून प्रतिकार शक्ती चांगली करतो आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की तुम्ही स्वतःचा आजार बरा करता, आम्ही तुमच्या प्रतिकार शक्तीला तसंच स्टिम्युलेट करतो. म्हणून आम्ही जे म्हणतो की मुळापासून बरं करतो. तर अशा वेळेला ते औषध दिल्यानंतर बऱ्याच गोष्टींपासून आपलं संरक्षण होतं. हा एक नक्कीच प्रिव्हेंटिव्ह आहे. दुसरं म्हणजे आम्ही प्रिव्हेंटिव्ह औषधापेक्षा जास्ती जीवनशैली आणि आहार याला म्हणतो. जर तुमची जीवनशैली चांगली असेल आणि आहार चांगला असेल तर अगदी मोठ्यातला मोठा स्ट्रेस आला तरी तुम्हाला आजारच होईल असं नाही.
1: मला वाटतं काउन्सिलिंगचा भाग सुद्धा तुमच्या उपचार पद्धतीमध्ये महत्वाचा ठरतो का?
0: आम्ही पेशंटशी बोलतो.

0: इनफॅक्ट जेव्हा आमची केस टेकिंग सुरू असते ना, आम्ही जसं त्यांना त्यांच्या आयुष्यात मागे मागे घेऊन जातो आणि ते त्यांच्या झालेल्या अनुभवांवर जेव्हा बोलतात आणि मग ते म्हणतात अरे एवढा विचार तर मी पण केला नव्हता की बघ ह्या इन्सिडेंट पण सुरू झाला, तेव्हा त्यांनी कळलं अरे ह्या नंतर आपला स्वभाव बदलला, आपण चिडचिडे झालो, आपली झोप गेली, असं हळूहळू करत शेवटी ते स्वतः केस टेकिंग मध्ये पॅटर्न आयडेंटिफाय करतात की आपल्याला अँगर डायजेस्ट करता येत नाही किंवा आपल्याला दुःख डायजेस्ट करता येत नाही आणि त्यांचाच स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन एंड ऑफ म्हणजे एक सव्वा तास त्याच्यानंतर बदलतो आणि मग ते समोर येऊन जातात की एरवी मी असं रिॲक्ट केलं असतं पण आता मी ठरवलं की असं नाही करायचं आणि त्यामुळे ते बदलतात आणि त्याच्यानंतर आम्ही काउन्सिलिंग करतो किंवा हे तुम्ही करू नका आणि मेन काउन्सिलिंग ह्याच्यात असतं म्हटलं तुम्ही तसं जीवनशैलीबद्दल आणि आहार, कारण जे आम्ही बघितलंय जी माणसं रेग्युलर व्यायाम करतात त्यांच्या आयुष्यात जेव्हा एखादा धक्कादायक इन्सिडेंट होतो तेव्हा त्यांना फार त्रास होत नाही. एक्सरसाइज केल्यामुळे मन आणि शरीर हे दोन्ही सुदृढ राहतं. त्याऐवजी जे जंक फूड खात असेल किंवा लठ्ठपणा असेल आणि त्यांच्या आयुष्यात एक अपसेटिंग इव्हेंट झाला त्याच्यानंतर त्यांना होणारा त्रास आणि त्याचं लूप सुरू होतं ते खूप मोठं असतं.
1: मगाशी तुम्ही औषधाच्या डोस विषयी सांगितलं, तसंच औषध घेण्याच्या वेळा किंवा म्हणजे त्याच्यामध्ये मुख्यतः जेवणाच्या आधी जेवणाच्या नंतर, दुसरा भाग म्हणजे कॉफी प्यावी होमिओपॅथीच्या औषधाच्या आधी नंतर, असे काही काही म्हणजे त्याविषयीची पक्की माहिती नसते त्याबद्दल सांगा
0: ना. आमचं आहे ना या त्या गोड गोळ्या आहेत त्या आपण जिभेवर जिभे खाली ठेवायला सांगतो कारण औषध आमचं पोटात जाऊन काम करत नाही. जिभेच्या खाली ज्या नर्व्ह असतात सेन्सरी नर्व्ह आपण ज्याला म्हणतो तिकडनं औषधाचं पिकअप होतो, त्यामुळे तोंडामध्ये कुठलीही चव नाही, कुठलाही वास नाही आणि कुठलंही द्रव्य नाही. आम्ही सांगतो की बाबा 15 मिनिटं पुढे मागे खायचं नाही, पाणी प्यायचं नाही. म्हणजे आता कसं होतं आपण ब्रश करतो मेंथॉल हेवी असते आपल्या टूथपेस्टमध्ये, त्याचा वास बराच काळ राहतो, तोही आम्हाला चालत नाही. म्हणून आम्ही रिकामे पोटी घ्यायला सांगतो की त्याच्यानंतर 15-20 मिनिटांनी ब्रश करा तुम्ही, असं चालतं. किंवा जेवणाच्या मागे पुढे 15 मिनिटं जेणेकरून औषधाला ऍब्झॉर्प्शनला काही प्रॉब्लेम येणार नाही.
1: अच्छा,
0: कॉफी नाही सांगतो कारण कॉफी हा आमचा युनिव्हर्सल अँटीडोट आहे. कुठलंही औषध द्या तुम्ही आणि तुम्ही कॉफी पिली त्याचा इफेक्ट कमी होणार.
1: अच्छा,
0: बॉडीवर. त्याशिवाय कापूर सुद्धा तेच काम करतं. कापूराचा वास घेतला किंवा कापूराचे आपण कुठली दुसरं औषध असेल जे घेतल्यात कापूर आहे तर आमचं औषधाचा इफेक्ट कमी होतो कारण तेही नर्व्हजवर ऍक्शन करतात त्यामुळे आमचं औषध डिस्प्लेस होतं.
1: बरं, हो. म्हणून या काही गोष्टी
0: दोन गोष्टी मेन आहेत.
1: कर्करोगाच्या बाबतीत आपल्याला विशेषतः केमोथेरपीचे साईड इफेक्ट कमी करण्यासाठी होमिओपॅथीचं औषध घेतलं जातं, त्याविषयी.
0: हे अगदी कॉमन आहे ऍक्च्युली कारण डायग्नोसिसमुळे लोक घाबरलेले असतात, त्यांची ट्रीटमेंट सुरू असते, त्यांना केमोथेरपीचे सपोज एक सायकल सांगितलं तर 12 सायकल आपण तर तिसऱ्या चौथ्या सायकल नंतर त्यांची प्रकृती इतकी ढासळते की त्यांना पुढे कंटिन्यू करायचं असतं पण करता येत नाही. तर बऱ्याच वेळेला अशा वेळेला जे आमच्याकडे ज्यांना आम्ही म्हणजे काय म्हणतो आपण वर्षानुवर्ष जे पेशंट आम्हाला ओळखतात हे आमच्यावर कन्फाइड करतात की बाबा मला ही ट्रीटमेंट घ्यायची आहे केमोथेरपीची पण मला जमत नाही कारण व्हॉमिटिंग खूप होती, झेपत नाही. अशा वेळेला आम्ही जे सिमटम येत आहेत ना त्याच्यावर औषध देतो आणि ते सिमटम सेटल करतो. त्याच्यानंतर दे हॅव अ चॉईस किंवा ते परत ट्रीटमेंट घेऊ शकतात जे पाहिजे.
1: या अशा तऱ्हेच्या आजारांच्या बाबतीत होमिओपॅथी कसं काम करतं जे दुर्धर असं ज्यांना म्हटलं जायचं.
0: होमिओपॅथी ऍक्च्युली बघा आपण जर कर्करोगाचं उदाहरण घेतलं तर आपण हे स्टेजेस मध्ये येतात, कधी फर्स्ट स्टेज असतं, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज मध्ये आजार पसरलेला असतो किंवा पेशंटचा एज. आता मी एक उदाहरण देते तुम्हाला, माझ्याकडे एक लेडी आलेली आहे त्यांचं वय 80 वर होतं, त्यांना पॅनक्रिएटिक कॅन्सर डायग्नोज झाला होता. तर पॅनक्रिएटिक कॅन्सर असा आहे जो इतका फास्ट पसरतो की डायग्नोसिस लागेपर्यंत मॅक्झिमम ठिकाणी पसरलेला असतो. अशा वेळेला त्यांचं डायग्नोसिस झालं, त्यांना पोटात खूप दुखत होतं, सगळ्या टेस्ट केलेल्या त्या ऑन्कोलॉजिस्टकडे गेल्या होत्या, त्यांनाही डाऊट आला कारण वजन कमी झालेलं. तर त्याच्यानंतर जेव्हा निदान आलं तेव्हा त्यांनी म्हटलं की तुम्ही ट्रीटमेंट काही घेऊ नका, ॲलोपॅथिक डॉक्टरनी सांगितलं ना कारण साईड इफेक्ट जास्त येतील आणि एवढं पसरलंय की आत्ता आपण जास्त काही करू शकत नाही, तुम्हाला लागेल तेव्हा पेन किलर घ्या. तर त्यांची फॅमिली माझी पेशंट होती तर ते म्हणाले तुम्ही काय करू शकता का, म्हटलं आपण त्यांचं पेन नक्कीच कमी करू शकतो. तर त्याच्यानंतर जे सिमटम्स होते किंवा उठता बसता पेन व्हायचं किंवा जेवणाकडे बघवायचंही नाही, थोडं पण जेवण जायचं नाही, अशा काही सिमटम्स घेऊन आम्ही औषध सुरू केलं.
1: म्हणजे वेदना त्यांची एकतर कमी करणं आणि अनिच्छा जी खाण्याची,
0: म्हणजे ह्या स्टेजमध्ये झालेलं कसं दुसरं म्हणजे ट्रीटमेंट त्यांना चालणारच नाही. अशा वेळेला दिवस बघा होमिओपॅथीमध्ये काय आहे का, तर आम्ही म्हणतो हो आहे. तर त्याच्यानंतर 1.5 महिने होतात त्यांना पेन फार कमी होतं, जेवणही सुधारलं होतं, शेवटचे 3-4 दिवस नाही जेवले ते सोडून म्हणजे इट वॉज पेनलेस.
1: म्हणजे शांतपणे आहे त्या आजाराचा स्वीकार करणं किंवा वेदनेची तीव्रता कमी करणं हे नक्की होऊ शकतं.
0: अजून एक गोष्ट होऊ शकते प्रिव्हेंटिव्ह, तुम्ही जे म्हणालात ते आता हे ऍक्च्युली मान्यवर आहे की माझ्याकडे एक महिला येत होत्या त्यांना ब्रेस्ट कॅन्सर होतं, त्यांची ट्रीटमेंट झालेली, त्यांच्या आईलाही लेफ्ट साईड ब्रेस्ट कॅन्सर होतं. आता हे पिढ्या

0: बघतोय आपण. आता त्यांची मुलगी माझ्याकडे येते, म्हणजे आई मुलगी दोघी, त्या आता त्यांची मुलगी म्हटली तरी आता 48 वय त्यांचं. त्यांना बरोबर त्या एजला लेफ्ट साईडला ब्रेस्टला त्रास सुरू झाला होता. दर महिन्याला 4 दिवस दुखायचं. आता मला माहितीये फॅमिलीमध्ये स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे ब्रेस्ट कॅन्सरची, तर अशा वेळेला पहिलं तर आम्ही टेस्ट करून घेतला की ऑलरेडी सुरू झालं नाहीये ना. त्याच्यानंतर औषध दिलं त्यांचं जे आलेलं औषध, आणि त्याच्यानंतर आय इन्शुअर की आता हे सिम्प्टम येत नाहीये. त्यामुळे आता गेले 8 महिने त्यांना कुठलाही त्रास नाही. ऑन एक्झामिनेशन तर काही लंप वगैरे नाहीचे, मॅमोग्राफीचे रिपोर्टही त्यांचे नॉर्मल आले. आणि तो जे सिम्प्टम येत होते लेफ्ट साईडला फक्त स्पेसिफिकली, ते सिम्प्टमही आता येत नाही. किंवा पेन यायचं, किंवा पेनचं रेडिएशन होतं म्हणजे काखेपर्यंत पेन जायचं. सो बेसिकली त्रास सुरू झालेला पिरियड बंद झाल्यानंतर. आणि फॅमिली हिस्ट्रीने आपल्याला समजते की परत लेफ्ट साईडच आहे, त्यामुळे सस्पेक्ट तिकडेच जातो. तर अशा वेळेला हे सिम्प्टम कमी करून दिलेत आपण. तर जर काय सुरू होत असेल, कसं पहिल्याच स्टेजच्या आधी काही कॅच होईल असं नाही. स्टेज 1, 2, 3 झालं की सगळं कॅच होतं. पण जर आपल्याला आधीच माहिती आहे की यांना कुठले डिस्पोजिशन आहे, तर आपण ते करू शकतो.
1: अच्छा.
0: पण आता हे पिढ्याने पिढ्या मला माहिती म्हणून मी यांच्यात करू शकले.
1: अर्थात कर्करोगाच्या बाबतीत अशी खात्री
0: नाही देत आहे. खरं
1: डॉक्टर वैशाली भिडे, तुम्ही गेली 17 वर्ष प्रॅक्टिस करत आहात आणि अनेक वेगवेगळ्या लक्षणांचे आणि आजारांचे रुग्ण तुम्ही पाहताय, तुमचे काही अनुभव ऐकायला आवडतील मला.
0: सुदैवाने अनुभव प्रॅक्टिसमध्ये खूप चांगले आहेत. होमिओपॅथी ही बऱ्याच चांगल्या आजारांवर चांगलं काम करते. मी एक उदाहरण देईन मायग्रेन केसेस. आता मायग्रेन केसेस कसं आहे, यांना वर्षानुवर्ष त्रास असतो.
1: अर्धशिशी
0: हो. आणि होमिओपॅथीचं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही हे बघतो की मायग्रेन ट्रिगर कशामुळे होतो. आपण जरी एक कॉमन डायग्नोसिस म्हटलं ना मायग्रेन, तरी याच्यामध्ये बरेच फाटे फुटतात. तुम्ही जेव्हा ट्रिगर बद्दल बोलता तेव्हा, म्हणजे काही ना फक्त ऍसिडिटी झाली म्हणून मायग्रेन होतो, की जेवणाची वेळ चुकली मग डोकं चढतं आणि दुखायला लागतं, हा एक टिपिकल. दुसऱ्यांना काहींना उन्हात गेल्यावर मायग्रेन अर्धशिशीचा त्रास होतो, तर काहींना टेन्शन वाढली खूप, किंवा बाबा ऑफिसमध्ये खूप स्ट्रेस आहे, डेडलाईन्स आहेत, त्याच्यानंतर अर्धशिशी. काहींना इमोशनल आउटबर्स्ट नंतर हा त्रास होतो. असं प्रत्येकाचा वेगळा पॅटर्न असतो. तर आम्ही हे हिस्ट्रीमध्ये नक्की घेतो आणि त्यावर औषधं देतो. आणि त्याच्यानंतर ट्रिगरची सेन्सिटिव्हिटी कमी झाल्यामुळे हेडेकची इंटेन्सिटी कमी व्हायला लागते आणि मग ट्रीटमेंट बंद करतो आम्ही. म्हणजे आपण जेव्हा जेव्हा ट्रीटमेंट बंद करणं लवकर कुठल्या याच्यात जमतं, तर मायग्रेन्समध्ये बऱ्यापैकी पॉसिबल होतं.
1: अच्छा. तुमच्या या वैद्यकीय सेवेमध्ये सामाजिक सेवा ही सुद्धा अंतर्भूत आहे आणि तुम्ही वैद्यकीय शिबिर, आरोग्य शिबिर सुद्धा घेत असता ठिकठिकाणी. या ठिकाणचा अनुभव कसा असतो? गावात वगैरे असं सुद्धा काम केलेलं आहे का?
0: नाही, आम्ही जास्ती अनाथाश्रमांमध्ये काम केली आहेत. होतं कसं, होमिओपॅथी हे जे सायन्स आहे आपण मिडल क्लासमध्ये खूप पॉप्युलर बघतो किंवा एज्युकेटेड क्लासमध्ये पॉप्युलर आहे, पण हे दोन्ही जे नाही आहे तिकडे होमिओपॅथी अजून खूप पॉप्युलर नाही आहे. म्हणून मी असा विचार केला की बाबा जे आपल्यापर्यंत येऊ शकत नाहीत आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू. त्यामुळे पहिला आम्ही विचार केला अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम, म्हणून डॉक्टरची टीम तयार केली आणि आम्ही जाऊन तिकडे केसेस घेतो. अनाथाश्रमांमध्ये होतं कसं, इकडे काम करायला आम्हाला खूप मिळतं आणि त्यांच्या लाईफवर तेवढा इम्पॅक्टही चांगला होतो. इमोशनल हिलिंग होते ना, त्यामुळे त्यांचे केसेस डिटेलमध्ये, कारण यांच्याकडे खूप स्टोरी असतात सांगायला, हृदयस्पर्शी म्हटलं आपण, तर ते हिल करणं आम्हाला फार गरजेचं वाटतं. त्यामुळे अनाथाश्रमांवर माझा मेन फोकस आहे.
1: अच्छा. लहान मुलांसाठी काम. तुम्ही स्वतः लेखनही करता आणि त्याच्या माध्यमातूनही समाज भान जागवण्याचं काम करत असता, तर त्याविषयी सांगा, त्याला प्रतिसाद कसा मिळतो?
0: मी आतापर्यंत जे लेखन केलंय ते मेडिकलमध्येच केलेलं आहे. होमिओपॅथीची 2 पुस्तकं आहेत. ह्यातलं जे पहिलं पुस्तक आहे त्याच्या 11 पुस्तकांचं रेफरन्सिंग करून हे पुस्तक बनवले. होमिओपॅथी स्टुडंटचा प्रॉब्लेम असा होता की डेटा खूप जास्त आहे आणि त्यांच्याकडे वेळ खूप कमी आहे, तर अशा वेळेला काय वाचू आणि काय वाचू नये याच्यामध्ये पुस्तकं चांगली चांगली वाचतच नाहीत.
1: हा हा.
0: आणि त्याच्यामुळे ते तितके चांगले तयार होत नाही. म्हटलं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा, तर मी केले 2009 पासून सुरू केलं. 10 वर्ष मला लागली, कारण 11 पुस्तकांचं रेफरन्सिंग करून त्याचा सार काढून, किंवा हे तुम्ही एक पुस्तक वाचलं तर 11 पुस्तकं वाचण्यासारखं आहे असं करून ते तयार केलेलं पुस्तक आहे. आणि त्याची प्रॅक्टिकल ऍप्लिकेबिलिटी एक्सप्लेन केली मी, किंवा हे सिम्प्टम पेशंटमध्ये कसे दिसतील तुम्हाला.
1: म्हणजे डॉक्टरांसाठी मुख्यतः हे पुस्तक आहे
0: आणि दुसरं पुस्तक क्रिटिकल केसेसवर, कारण एक डॉक्टर जी 7-8 वर्ष प्रॅक्टिस झाली त्याच्यानंतर डिफिकल्ट केसेस यायला लागतात. पण प्रॅक्टिस एवढी वाढली असते की वाचनाला वेळ नसतो किंवा रेफरन्सिंगला वेळ नसतो, तर अशा वेळेला काय करायचं? तर त्यासाठी जी महत्वाची औषधं आहेत जी आपण डिफिकल्ट केसेसमध्ये वापरू शकतो, ती औषधं घेऊन एक्सप्लेन करून मॉडर्न मेडिसिनमध्ये ह्याला कसं कोरिलेट करायचं हे सांगून फ्लोचार्ट बनवून ते केलेलं आहे. सो बेसिकली डॉक्टर्सना प्रॅक्टिस करणं सोपं होऊ शकतं.
1: तुमच्या घरामध्ये सुद्धा वैद्यकीय क्षेत्राची, वैद्यकीय सेवेची पार्श्वभूमी आहे. तुमचे वडील बालरोग तज्ञ आणि तुम्ही मात्र होमिओपॅथीकडे.
0: त्यांनीच मला सांगितलं होमिओपॅथी घ्यायला. ते म्हणाले होमिओपॅथी अत्यंत चांगली सायन्स आहे आणि ही आपल्याला फ्युचरला गरजेची आहे, कारण इम्युनिटीवर

0: काम होतं, तर हे घेतलंच पाहिजे. आणि म्हणतो आता आपली ही गरज आहे. तर होमिओपॅथी त्यांनीही खूप वाचली आणि त्यांनी नंतर मला सांगितलं की दिस इज वन ऑफ द बेस्ट सायन्स. ऍक्च्युली ते होमिओपॅथीला सायन्स ऑफ द फ्युचर म्हणायचं तेव्हा, आणि मला समजायचं नाही, पण मला एवढं माहिती होतं हेच करायचं कारण त्यांनी ठरवलं. पण मला वाटतं त्यांचा निर्णय फार चांगला होता. आणि गमतीची गोष्ट अशी का योगायोग आमचे जे फाउंडर होमिओपॅथी डॉक्टर सॅम्युएल हॅनमन ते सुद्धा ॲलोपॅथिक डॉक्टर आहेत.
1: बर,
0: हे ॲलोपॅथिक डॉक्टर आहे. नंतर त्यांनी होमिओपॅथीची डिस्कवरी केली आणि मग होमिओपॅथीला पॉप्युलर केलं.
1: बरं, डॉक्टर वैशाली भिडे आज आपण इथे आलात आणि होमिओपॅथीचा थोडासा इतिहास त्याचप्रमाणे रुग्णांच्या दृष्टीने ते कसं हितकारक आहे, सर्वसामान्यांच्या मनातले गैरसमज दूर करणं आणि होमिओपॅथीविषयी माहिती देणं, त्याविषयी एक जागृती निर्माण करणं, हे आजच्या ह्या आपल्या गप्पांमधून निश्चितच साध्य झालं असेल. आपण इथे आलात, मनापासून आभार मानते, धन्यवाद.
0: खूप धन्यवाद.

0: श्रोते हो, आरोग्य दर्पण मालिकेत होमिओपॅथी समजून घेऊया. डॉक्टर वैशाली भिडे यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आताच आपण ऐकली.
1: श्रोते हो, आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा.
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेश्मा कारखानीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक मीना घोळकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
1: आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
0: श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोताओ, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात. आपण ऐकतात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचा एक वाजतोय. ठीक एक वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतील बातम्या आम्ही संक्षिप्त करू. 1:05 आपण ऐकू शकाल गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला हिंदीतील बातम्या दिल्ली केंद्रावरून.

श्रोतेहो, गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सर्वसाक्षी या चित्रपटातील आशा भोसले यांच्या स्वरातील हे गीत आहे. इंदिरा संत यांचं संगीतबद्ध केलंय भास्कर चंदावरकर यांनी.

हमाल दे धमाल या चित्रपटातील हे गीत होतं आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या स्वरात. श्रोते हो आपण ऐकत आहात गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरून. श्रोते हो आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया गोंधळात गोंधळ या चित्रपटातील आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील हे गीत आहे जगदीश खेबुडकर यांचं. संगीतबद्ध केलंय विश्वनाथ मोरे यांनी.

श्रोतो, गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर शेवटी ऐकूया अजय गोगावले आणि सहकारी यांच्या स्वरातील हे गीत आहे. गुरु ठाकूर यांचं संगीतबद्ध केलंय अजय अतुल यांनी. चित्रपट नटरंग.

श्रोतेहो, या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथे संपत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता. दुपारचा 1:30 ठीक 1:30 श्रोतेहो आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत टेक्स 2026 नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ। भारत युके व्यापार करार उद्यापासून लागू होणार। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी भारताच्या मोहिमेला प्रारंभ। पश्चिम आशियात इराण अमेरिका संघर्ष कायम। आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी। नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित भारत टेक्स 2026 या वस्त्रोद्योगाशी संबंधित देशातल्या सर्वात मोठ्या प्रदर्शनाचं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंग यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं। वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्र मार्गरेटा, वस्त्रोद्योग सचिव नीलम शमी राव आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते। इफ फाईव्ह म्हणजेच फार्म फायबर फॅक्टरी फॅशन आणि फॉरेन या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम असेल। 4 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचं आयोजन वस्त्रोद्योगाच्या मूल्य साखळीतले व्यवसाय, गुंतवणूक स्रोत, नाविन्य, धोरणात्मक चर्चा आणि भागीदारीसाठी एक प्रमुख व्यासपीठ बनवण्याच्या उद्देशानं करण्यात येत आहे। हे प्रदर्शन खरेदीचे सर्व विक्रम मोडेल असा विश्वास गिरिराज सिंग यांनी यावेळी व्यक्त केला।

0: दुनिया के 130 देशों से ऊपर बाहर आया है। अभी मोदी जी ने 56 देशों से FTA हो रहा, कुछ से हो गया है कुछ से बाकी। ये बताता है कि आज 60,000 से ऊपर एग्जिबिटर आए हैं। और सबसे बड़ी खासियत है इस एक्सपो में 90% MSME आए हैं। मैं उम्मीद कर रहा हूं कि इस बार जो बायर आ रहे हैं ये सारे दुनिया के रिकॉर्ड को तोड़ेंगे।
1: पश्चिम आशियातला संघर्ष आणि होर्मुझच्या समुद्रधुनीत झालेली जहाजांची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर जून महिन्यात वाढून 9.87% पोचलाय। उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयानं ही माहिती दिली। मे महिन्यात हा दर 9.68% इतका होता। खनिज तेल आणि संबंधित उत्पादनं, अन्नपदार्थ, मूलभूत धातूंचं उत्पादन आणि रसायनं आणि रासायनिक उत्पादनं हे या वाढीमागचे मुख्य घटक असल्याचं मंत्रालयानं म्हटलंय। तर ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर मात्र जून महिन्यात 7.48% कायम राहिला। रिझर्व्ह बँकेनं चालू आर्थिक वर्षासाठी चलन फुगवट्याचा अंदाज 4.6% 5.1% वाढवलाय। वाढलेला उत्पादन खर्च आणि जागतिक स्तरावर वाढलेल्या ऊर्जेच्या किमतीचा इंधन दरांवर झालेला परिणाम यामुळे RBI ही वाढ केली। भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे। या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही। परस्परांबरोबरची धोरणात्मक भागीदारी दृढ करून नागरिकांना समृद्धी मिळवून देण्याच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल समजलं जातंय। मे 2021 वर्धित व्यापार भागीदारी आणि भारत युके रोडमॅप 2030 मान्यता देऊन दोन्ही देशांनी या कराराचा मार्ग मोकळा केला। या पथदर्शी आराखड्याच्या मदतीनं 2030 परस्परांबरोबरचा व्यापार दुप्पट करून तो 100 अब्ज अमेरिकन डॉलर्स पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय। नीट UG हेर परीक्षेची OMR शील्ड आणि उमेदवारांनी नोंदवलेल्या प्रतिक्रिया NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं प्रसिद्ध केली आहेत। उमेदवार त्यांच्या ऍप्लिकेशन नंबरचा वापर करून लॉग इन करू शकतील आणि आपल्या मूळ उत्तरांची पडताळणी करू शकतील अशी माहिती परीक्षा संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकात दिली। CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज आपली R3 म्हणजेच त्रिभाषा सूत्राबाबतची भूमिका जारी केली। त्यानुसार CBSE अंतर्गत येणाऱ्या तिसऱ्या भाषेचं मूल्यांकन केवळ शाळेतल्या अंतर्गत परीक्षांद्वारेच केलं जाईल। तसंच चालू शैक्षणिक वर्षात CBSE बोर्ड तिसऱ्या भाषेची परीक्षा घेणार नाही। 9वीमध्ये जे विद्यार्थी R3 उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना 10वीमध्ये प्रवेश दिला जाईल, मात्र त्यांनी 10वीच्या वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे। इयत्ता 8वीतली 3 भाषांची निवड इयत्ता 9वीत कायम राहील, त्यापैकी एका भाषेची निवड R3 म्हणून करावी लागेल असं CBSE स्पष्ट केलंय। चारा घोटाळा प्रकरणी राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी जामीन मंजूर करण्याच्या झारखंड उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करायला आज सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला। या प्रकरणी प्रलंबित याचिकांवरची सुनावणी जलद गतीनं घेण्याचे आदेशही न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती PB वराळे यांच्या पीठानं झारखंड उच्च न्यायालयाला दिले। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या 2028-29 या कालावधीसाठी अस्थायी सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भारतानं आपली मोहीम अधिकृतरित्या सुरू केली। न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात काल परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी भारताचा शांती हा दृष्टिकोन मांडला। संयुक्त राष्ट्रांच्या स्थापनेपासून भारतानं सुमारे 50 शांतता रक्षक मोहिमांसाठी सुमारे 3,00,000 कर्मचारी दिलेत आणि सध्या 10 मोहिमांमध्ये भारताचे 4,300 जास्त कर्मचारी कार्यरत आहेत असं ते यावेळी म्हणाले। सुरक्षा परिषदेत भारताच्या सहभागामुळे या अत्यंत महत्वाच्या संस्थेतली निर्णय प्रक्रिया अधिक बळकट व्हायला मदत होईल असा विश्वास जयशंकर यांनी यावेळी व्यक्त केला। संयुक्त राष्ट्रांचं सदस्यत्व पॅलेस्टाईनला मिळावं यासाठी भारतानं पाठिंबा

0: बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स इथं काल झालेल्या पॅलेस्टाईन डोनर ग्रुपच्या मंत्रीस्तरीय बैठकीत परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव श्री प्रिया रंगनाथन यांनी ही माहिती दिली. अमेरिकेने काल सलग तिसऱ्या रात्री इराणवर हल्ले सुरूच ठेवल्यामुळे दोन्ही देशांमधला संघर्ष आणखी तीव्र झालाय. या हल्ल्यांमुळे इराणच्या लष्कराचं सामर्थ्य कमी होईल आणि होर्मुझच्या समुद्रधुनीतून व्यापारी जहाजांना सुरक्षितपणे प्रवास करता येईल असा अमेरिकेचा दावा आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या इराणच्या जहाजांवर तसंच इराणबरोबर व्यापार करणाऱ्या देशांच्या जहाजांवर 20% शुल्क आकारलं जाईल. मात्र इतर देशांच्या व्यापारी जलवाहतुकीला मोकळा मार्ग मिळेल असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांनी काल घोषित केलं होतं. मात्र इराणने होर्मुझच्या समुद्रधुनीवर आपलं वर्चस्व कायम असल्याचं म्हटलंय आणि अमेरिकेचा दावा फेटाळून लावलाय. अमेरिकेला लॉजिस्टिक सहाय्य पुरवण्याचं कोणतंही कृत्य इराण विरोधात युद्ध छेडण्याचा प्रयत्न समजला जाईल असा इशाराही इराणनं दिलाय. सीपीआय माओवादी या बंदी घातलेल्या संघटनेचा क्षेत्रीय कमांडर रवींद्र गंजू याला झारखंड पोलिसांनी लातेहार इथं अटक केली. गंजू याच्यावर झारखंड पोलिसांनी 15 लाखाचं तर राष्ट्रीय तपास संस्थेनं 5 लाखाचं बक्षीस जाहीर केलं होतं. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून टोकियोमध्ये प्रारंभ झाला. भारताच्या पी व्ही सिंधूनं मलेशियाच्या वोंग लिंग चिंगला 21-14, 21-11 असं हरवलं. मिश्र दुहेरीत तनिषा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिला यांच्या जोडीनं स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन आणि ज्युली मॅकफर्सन या जोडीला 21-16, 21-14 असं पराभूत केलं. पुरुष एकेरीत आयुष शेट्टी आणि लक्ष्य सैन यांचे सामने उद्या होतील. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघानं काल ऐतिहासिक कसोटी विजय मिळवला. क्रिकेटची पंढरी मानली जाणाऱ्या लॉर्ड्स मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात भारतानं यजमान इंग्लंड संघाचा 270 धावांनी सहज पराभव केला. दरम्यान पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातला मर्यादित षटकांचा पहिला सामना आज बर्मिंगहॅममध्ये होणार आहे. आकाशवाणी वृत्त सेवा विभागातले माजी संचालक सेबेस्टियन रॉबर्ट यांचं नुकतंच नवी दिल्लीत निधन झालं. गेली अनेक दशकं संरक्षण क्षेत्रातल्या आणि परदेशातल्या घडामोडींचं उत्कृष्ट वार्तांकन त्यांनी केलं होतं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत टेक्स 2026 नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ. भारत युके व्यापार करार उद्यापासून लागू होणार. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अस्थायी सदस्यपदाच्या निवडणुकीसाठी भारताच्या मोहिमेला प्रारंभ. पश्चिम आशियात इराण अमेरिका संघर्ष कायम आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:40 आणि 18 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात नाशिक जिल्ह्याचं वार्तापत्र. नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातल्या धरण साठ्यात लक्षणीय वाढ. जिल्ह्याच्या 2026-2027 या आर्थिक वर्षासाठी 60,575 कोटींच्या पतपुरवठा आराखड्याला मंजुरी. जिल्ह्यातल्या ग्रीनफील्ड टीपी प्रकल्प शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रद्द. आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने विविध मान्यवरांना पुरस्कार प्रदान. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या नाशिक जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधी संजय पाठक.
3: जून महिन्याच्या अखेरपर्यंत हुलकावणी देणाऱ्या पावसानं जुलै महिन्याच्या प्रारंभी चांगली जोरदार हजेरी लावली. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये 7 जुलै दरम्यान ढगफुटी होणार असल्याचा अंदाज वेधशाळेनं दिला होता. त्यामुळे नाशिकमध्ये आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज झाली होती. नाशिकमध्ये ढगफुटी झाली नसली तरी 7 आणि 8 जुलैला नाशिक शहरासह इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ सुरगाणा दिंडोरी या तालुक्यात जवळपास अतिवृष्टीच झाली. त्यामुळे रस्ते कालवे भरून वाहिले. कसारा आणि त्र्यंबकेश्वर येथे दरड कोसळण्याच्या घटना घडल्या तर चांदवड येथे घाटात दरड कोसळल्यानं एका महिलेचा मृत्यू झाला. राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन तसेच सर्व शासकीय अधिकारी नाशिकमध्ये तळ ठोकून होते. धोकादायक ठिकाणून नागरिकांना

0: आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरातील या गीताबरोबरच श्रोतेहो भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथे संपित आहोत. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:55 झालेले आहेत. पुनःप्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोतेहो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया कवयित्री इंदिरा संत यांच्या नको नको रे पावसा या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेद.
2: श्रोते हो, पावसाळा आला ना की अगदी सगळं चित्रच पालटत. मग आठवणीने छत्री आणि रेनकोट हे घेऊन जावंच लागतं बाहेर, कारण हा पाऊस कधी ठरलेल्या वेळी येईलच अशी काही शाश्वती नाही आणि तो कधीही कोसळतो. बघा ना, कधी शाळेत जाताना येईल, कधी शाळा सुटताना येईल, कधी कामावर जाताना येईल. बहुतेक वेळा तो गंमतच बघायला येतो की काय काय माहिती. इतकंच नाही तर हा पाऊस राजा घराची डागडुजी, घराची स्थिती कशी आहे याची सुद्धा माहिती देऊन जातो बर का. कवयित्री इंदिराबाई संत यांनी आपल्या पावसावरच्या एका कवितेत काहीस हेच वर्णन केलंय. इंदिराबाईंच्या कवितेत आपल्याला स्त्री सुलभता, काळ सुसंगतता ही वैशिष्ट्य अगदी आवर्जून पाहायला मिळतात. सहज, साधी, सोपी पण रसाळपूर्ण शैली रसिकांच्या मनाला मोहिनी घालते आणि म्हणूनच आजही इंदिराबाईंच्या कविता अनेकांच्या मनावर गारूड घालतात. ऐकूयात इंदिराबाईंची सुंदर कविता. नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात असायली. नको नाचू तडा तडा असा कौलारा भरून, तांबे सतेली पातेली आणू भांडी मी कोठून. नको करू झोंबा झोंबी माझी नाजूक वेलण, नको टाकू फुलमाळ अशी माती तलोटून. आडदांडा नको येऊ झेपावत दारातून, माझे नेसूचे जुनेर नको टाकू भिजवून. किती सोसले मी तुझे माझे एवढे ऐकन, वाटे वरी माझा सखा त्याला माघारी आणना. वेशी पुढे आठ कोस, वेशी पुढे आठ कोस जारे आडवा धावत, विजे बाई कडाडून मागे फिरव पांथस्त. आणि पावसा राजसा नीट आण सांभाळून, घालत कितीही धिंगाणा मग मुळी न बोलेन. पितळेची लोटी वाटी तुझ्यासाठी मी मांडीन, माझ्या सख्याच्या डोळ्यात तुझ्या विजेला पूजीन. नको घालू रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात असायली. श्रोते हो, किती सुंदर आहे नाही ही कविता. या कवितेत इंदिराबाई एका गृहिणीचं मन किती सुंदररित्या टिपतात. खरं सांगू का, ही कविता ना मला अनेक बाजूनी पाहावीशी वाटते. म्हणजेच एक गृहिणी किती वेगवेगळ्या बाजूने या पावसाकडे पाहत असेल ना. ती पत्नी

0: म्हणून या पावसाला विनवणी करतेच, पण त्या घराची मालकीण म्हणूनही या पावसाला विनवणी करते. आकाशात काळे काळे ढग जमायला लागले की गृहिणींच्या मनात सुद्धा अनेक प्रकारच्या ढगांची दाटी होते. बाहेर वाळत घातलेले कपडे आणायला जायचंय, आणखीन काही असेल तर तेही सोबत घेऊन यायचंय, भिजायला नको. अहो इतकंच नाही तर आपलं माणूस बाहेर गेलं तर ते पावसात अडकायला नको, त्याला पावसाचा त्रास व्हायला नको. एकदा तो सुखरूप घरी आला की पावसाला जितका धिंगाणा घालायचा तितका घालू देत. खरंय, पावसाळा कितीही आवडत असला तरी सुद्धा आपलं माणूस सुखरूप परत यावं ही भावना वर्षानुवर्ष आणि पिढ्यानुपिढ्या एका गृहिणीची कायम तशीच राहणार. या गृहिणीचं प्रेम, तिची काळजी हे मात्र कधीही कमी होणार नाही. इंदिराबाईंच्या कवितेप्रमाणे पावसाला साथ घालणारी आणि आपलं माणूस सुखरूप माघारी यावं म्हणून वाट पाहणारी ही गृहिणी कधीही बदलणार नाही आणि तिचं प्रेम हे असंच अक्षय्य राहणार.
1: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला कवयित्री इंदिरा संत यांच्या नको नको रे पावसा या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, आमचे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता. दुपारचे 2 वाजलेले आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आज कृषीवाणी अंतर्गत ऐकूया पिकांसाठी उपयुक्त गांडूळ पाणी याविषयी माहिती.
3: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. पिकांच्या वाढीस आवश्यक असलेली जीवनसत्व असलेलं आणि पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं गांडूळ पाणी म्हणजेच वर्मी वॉश, गांडूळ, टाकाऊ भाजीपाला, पालापाचोळा, अर्धवट कुजलेले सेंद्रिय पदार्थ कुजवतात, सेंद्रिय पदार्थांचं सेवन आणि पचन करत असतात. पचनानंतर हे गांडूळ आपल्या शरीरातील पाचक रस या सेंद्रिय पदार्थात मिसळत असतात. पदार्थांचं पचन करून कणीदार कातीच्या स्वरूपात ते विष्ठा शरीरातून बाहेर टाकतात. या विष्ठेलाच गांडूळ खत म्हणतात. गांडूळाच्या विशिष्ट क्रियेमुळे होणाऱ्या खतानिर्मितीबरोबर गांडूळ पाण्याचीही निर्मिती करता येते. यामध्ये विद्राव्य नत्र, स्फुरद आणि पालाश या प्रमुख अन्नद्रव्याशिवाय पिकांच्या वाढीस उत्तेजक पदार्थांचा समावेश असतो. गांडूळ पाण्यात सेंद्रिय अमिनो आम्ल, विकर, जीवनसत्व, स्त्रावक, उपयुक्त सूक्ष्म जीवाणूंचा समावेश असतो. या पाण्यातील अमिनो आम्ल पिकांना सहज उपलब्ध होतात. तसंच याच्या फवारणीमुळे काही पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. गांडूळ पाणी तयार करण्यासाठी एक उघट 100 लिटर किंवा त्यापेक्षा जास्त आकारमानाचं आणि साधारण 46 सेंटीमीटर व्यासाचे प्लॅस्टिकचं बॅरल घ्यावं. टाकीच्या तळाशी एका बाजूला नळ बसवावा. तळाशी वाळू आणि विटांच्या चुऱ्याचा 15 सेंटीमीटर उंचीचा थर रचावा. या थरावर जाळी किंवा लवकर न कुजणाऱ्या काडीचा थर ठेवावा. या थरावर 30 सेंटीमीटर जाडीचा 15 ते 20 दिवस अंशतः अर्धवट कुजलेल्या शेणाचा थर रचावा. यावर पाणी शिंपडून तो थर ओला करावा. या थरावर पूर्ण वाढ झालेले 1/2 ते 1 किलो गांडूळ सोडावी. त्यावर पुन्हा अर्धवट कुजलेलं शेणखत, पालापाचोळा, भाजीपाल्यांचा अवशेष यांचा 30 सेंटीमीटर थर रचावा. या थरावर पाणी शिंपडून पुरेसा ओलावा ठेवावा. दर 2 ते 3 दिवसांनी पाणी शिंपडून टाकीतील गांडूळाचं खाद्य सतत ओलं ठेवावं. 1 ते 1.5 महिन्यानंतर टाकीतील सर्व सेंद्रिय पदार्थ, पालापाचोळा, भाजीपाल्याचे अवशेष कुजल्याचं आढळून येतं. तसतसा गांडूळाचा खाद्याचा थर कमी होत जातो. तसतसा नवीन गांडूळाला खाण्यासाठी सेंद्रिय पदार्थ घालावे. टाकीमध्ये गांडूळ आणि सेंद्रिय पदार्थ टाकल्यापासून 1.5 महिन्याच्या अंतरानं सेंद्रिय पदार्थांवर स्प्रे पंपाच्या सहाय्यानं पाणी फवारावं. फवारलेलं पाणी हे सेंद्रिय पदार्थ आणि गांडूळ यांच्या थरातून पाझरून वाळू विटांच्या थरातून गाळून टाकीच्या तळाशी साचवलं जातं. टाकीच्या तळाशी सुमारे 1 ते 2 दिवस साचलेलं हे गांडूळ पाणी नंतर नळाद्वारे गोळा करावं. या तयार करण्याच्या पद्धतीला वर्मी वॉश असं म्हणतात. गांडूळ पाण्याचा वापर मुख्यतः तृणधान्य, कडधान्य, भाजीपाला, फळझाडं आणि फुलझाडांवर करावा. गांडूळ पाणी फवारणीमुळे पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. अशा प्रकारे

0: देवाच्या कार्याचं महत्व लक्षात घेता नैसर्गिक सेंद्रिय शेताचा व्यापक प्रमाणावर अवलंब करण्यासाठी कमी खर्चाचं जास्त फायद्याचं आणि आर्थिक बचतीचं हे गांडूळ पाणी निर्मितीचं तंत्र पीक उत्पादन वाढीसाठी नक्कीच उपयुक्त ठरू शकतं.
1: पिकांसाठी उपयुक्त गांडूळ पाणी याविषयी माहिती श्रोतेहो पणिकलित वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा. कृषीवाणी हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. या कार्यक्रमाची सादरकर्ते रोशन जाधव. आपण ऐकता आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
2: श्रोतेहो आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
3: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा.
2: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालगाणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
3: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस.
2: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक मीना धुळाकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
3: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
2: आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी.
3: प्रवेश निःशुल्क.
2: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
3: उत्सव नवचैतन्याचा.
1: दुपारचे 2:05 झालेले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्य धनसंपदा.
4: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व श्रोतांचं सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोतेहो आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण त्वचेवर होणारे विविध आजार यातील गजकर्ण या त्वचा विकाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती ऐकणार आहोत.
5: नमस्कार श्रोत्यांनो. तर श्रोत्यांनो आज आपण जाणून घेणार आहोत की त्वचेवर होणारे विविध आजार. तर विविध आजारामध्ये सगळ्यात महत्वाचा आजार म्हटला तर गजकर्ण. तर आज गजकर्ण हे सगळ्यात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तर याच्यामधले गैरसमज म्हणजे की गजकर्ण हे होतच असतं, ते आलं की ते नीटच होत नाही. हा जो तुमचा गैरसमज आहे हा मनातून काढून टाका. गजकर्ण हे जे डिसीज आहे ही फंगल इन्फेक्शन आहे. सुरुवातीला जसे पहिल्याच्या काळात घामोळ्या होत्या, पण त्या सीझन बदलला, पाऊस आला, वातावरण दमटपणा कमी झाला की त्या निघून जायच्या. तसंच हा गजकर्ण आजार आहे. हे दमट वातावरण किंवा बाहेरची गर्मी किंवा तुमचे वेस्टर्न स्टाईलचे जे ड्रेसेस आहे अशामुळे होतं. त्यामुळे कोणतीही क्रीम आणून लावायची आणि यांनी नीट झालं किंवा मग कोणती तरी त्यांनी लावली म्हणून त्याचं नीट झालं असा विचार करू नका. त्यामुळे आज मी तुम्हाला सगळ्यात आधी समजावणार आहे की गजकर्ण असतं काय. गजकर्ण म्हणजे फंगल इन्फेक्शन. हे बुरशीचं इन्फेक्शन असतं. हे जनरली कुठे होतं? जिथे तुम्हाला हवा लागत नाही, म्हणजे तुमच्या इनर थायमध्ये, म्हणजे मांड्यांच्या मधल्या साईडला, बगलेमध्ये, छातीच्या वर, जिथे अंग तुमचं झाकलेलं असतं. पण हळूहळू हे जसजसं तुमची प्रतिकार शक्ती कमी होते किंवा मग तुमच्या शरीराला घाम जिथे जिथे येतो, आता मग तुमचा प्रश्न पडते मला तर चेहऱ्याला पण येतं. तर चेहऱ्याला काय येतं? कारण येणारा तुमच्या डोक्यातला घाम हा चेहऱ्यावर पडला की मग तिथे बुरशी तयार होते आणि मग ती हळूहळू वाढत जाते. आणि आपलं जे आहे ते बुरशीचं इन्फेक्शनच आहे की ते अंजूत आहे हे आधी चेक करा. प्रत्येक वेळी कोणता तरी क्रीम लावला, 2 दिवस लावला आणि सोडून दिला अशाने त्याला सबसाइड व्हायच्या ऐवजी अॅग्रेवेट होतं. त्यामुळे अशा वेळेस डॉक्टरला कन्सल्ट करा. फंगल इन्फेक्शनसाठी तुम्ही मेडिसिन किती घेता ह्याच्यापेक्षा पण तुम्ही केअर किती घेता हे महत्वाचं असतं. तर घ्यावायची केअर काय असते? 2 टाईम आंघोळ करणे, जेणेकरून तुमची पूर्ण बॉडी थंडी होईल. तर तुम्ही जितकं त्याला गरम पाणी लावता तितकं तुम्हाला बरं वाटतं, पण त्याने काय होतं ते अॅग्रेवेट होतं कारण तुम्हाला घाम सुटायला लागतो. त्यामुळे तुम्ही कंपल्सरी 2 टाईम थंड पाण्याने आंघोळ करा. आंघोळ झाल्यावर त्याला चांगलं ड्राय करा. त्याच्यानंतर त्याला तेल लावा, जेणेकरून तुमची स्किन सॉफ्ट राहील. तर स्किन ड्राय करणे, तेल लावणे आणि रेग्युलरली क्रीम लावणे, कारण फंगलमध्ये तुम्ही गोळ्या किती इमानदारीने घेता हे महत्वाचं नाही, तुम्ही त्याला क्रीम किती इमानदारीने लावता हे गरजेचं असतं. त्याच्यामुळे रेग्युलर क्रीम लावणे आणि हवा लागू देणे. फॅनची हवा हे मध्येपर्यंत जात नाही, त्यामुळे जेवढं होईल तेवढं एसी कूलर कंपल्सरी वापरा, जेणेकरून तुमची स्किनला हवा लागेल. आणि सगळ्यात महत्वाची आणि शेवटची गोष्ट म्हणजे तुमचं डाएट प्रॉपर ठेवा. तुमची बॉडी जर व्यवस्थित असेल, तुमची इम्युनिटी

0: व्यवस्थित असेल तर तुम्हाला लागणारे सीझनल आजार लागणार नाही. म्हणून सकाळचं जेवण प्रॉपर घेणे, रात्रीची झोप 8 तास घेणे, जेणेकरून तुम्हाला जितकं होईल तितकं तुमच्या बॉडीचा रिस्पॉन्स प्लस तुमची ट्रीटमेंट, याच्यामुळे तुम्ही पण हॅपी व्हाल आणि तुमचे डॉक्टर पण तुम्हाला ट्रीट केल्याबद्दल त्यांनाही आनंद वाटेल. तर श्रोते हो, अशी फंगलची काळजी रेग्युलर घ्या आणि फंगल पासून मुक्तता करावा.
1: श्रोतेहो, आताच आपण आरोग्य धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत त्वचेवर होणारे विविध आजार, त्यातील गज करणं या आजाराविषयी त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती सुनील चिलकर यांनी दिलेली माहिती जाणून घेतली. आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबडी आणि निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. वेळ झालेली आहे आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम श्रोते हो आम्ही पुन्हा प्रसारित केला. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपसह 558 KHz आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:10 होत आहेत. पुनः प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.

0: श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंतीनी सहर्ष स्वागत करते आहे. श्रोते हो, आजच्या भागामध्ये आपण पावसाळ्यातील पर्यटन याविषयी अधिक माहिती करून घेणार आहोत. लेखन निवेदन आहे प्राध्यापक बापूराव आंधळे यांचं. ऐकूयात याविषयीची ही उपयुक्त आणि महत्वपूर्ण अशी माहिती.
1: नमस्कार श्रोते हो, पर्यटन हे आपल्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक आहे. नवनवीन ठिकाणच्या पर्यटनामुळे मानवी मनाला उभारी येते, वेगवेगळ्या लोकांना भेटून त्यांच्या जीवनाची माहिती मिळते, त्यांची भाषा, संस्कृती, खानपान, राहणीमान, वेशभूषा या सगळ्यांचा जवळून अनुभव घ्यायचा म्हटले तर पर्यटना इतके सुलभ साधन नाही. पर्यटनामुळे माणसाला आनंद तर मिळतोच, पण त्याचबरोबर त्याच्या ज्ञानात भर पडते. म्हणूनच लोक देश विदेशात पर्यटनाला जातात. पर्यटनाचा हा आनंद अधिक वृद्धिंगत करायचा असेल तर तो पावसाळ्यातील पर्यटनाने अधिक होतो, कारण की पावसाळ्यात सर्व निसर्ग श्रंगारलेला असतो. नदी नाले धबधबे पावसाच्या पाण्याने प्रवाहित होतात. हिरव्यागार सृष्टीने वेगवेगळ्या फुलांची सजावट केलेली असते. सृष्टीच्या सौंदर्याला पुरेपूर आस्वाद घेण्यासाठी पावसाळ्यातील पर्यटन चांगले आहे. महाराष्ट्रात पर्यटनाला चालना देण्यासाठी 1975 मध्ये महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पावसाळी पर्यटनाची ठिकाणं सांगायची झाली तर ती म्हणजे आपले गड किल्ले, विविध देवदेवतांची मंदिरे, कोकण किनारपट्टी, महाबळेश्वर, माथेरान, वेरूळ, अजिंठा लेणी, इकडे पश्चिम महाराष्ट्रातील कास पठार आणि आपल्या अवतीभोवती असलेल्या विविध पर्यटन स्थळांना जाऊन त्यांचा आनंद घेता येईल. पर्यटनाला जायचं खरं, पण त्याची तयारी पण तशीच करावी लागते, कारण की पावसाळ्यात आपल्याकडे पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो. त्यासाठी रेनकोट, छत्री, टोप्या, गमबूट, सुके कपडे, कॅमेरा, वॉटरप्रूफ बॅग, बॅटरी किंवा आपणाला लागणारे अत्यावश्यक साहित्य सोबत घेणे आवश्यक आहे. याशिवाय पावसाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणे टाळावेत. चहा, कॉफी, सुकामेवा, मोसमी फळे खाण्यावर भर द्यावा. तसेच पर्यटनात आपली औषधी, गरम कपडे, चादरी, टॉवेल ही सुद्धा सोबत ठेवावीत. पावसाळ्यात पर्यटनाला बाहेर पडताना आपल्या सोबत असलेल्या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या गोष्टीपासून दूर ठेवले पाहिजे. त्यांना भुरळ घालणाऱ्या बाबीविषयी जाणीव जागृती केली पाहिजे, जसे की डोंगर, दऱ्या आणि कडी कपारावर जाऊन सेल्फी काढणे, नदी नाले धबधबे यांची माहिती नसताना त्यात पोहणे, रस्त्यावरचे उघडे अन्न पदार्थ खाणे, शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आदी बाबतीमध्ये जागृती करूनच पर्यटन केले पाहिजे. पावसाळ्यात अपघाताचे प्रमाण वाढते, तेव्हा आपल्या वाहनांची गती मर्यादित ठेवणे, पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडावे. हवामान बदलामुळे आजकाल ढगफुटी सदृश्य पाऊस पडत आहे, तेव्हा आपण योग्य ती काळजी घेऊन पर्यटनाचा आनंद घ्यावा. पावसाळ्यात पर्यटनाला आनंद घेत असताना अचानक हवामान बदलाचे सुद्धा संकट आपल्यावर ओढवू शकते. अशा वेळी आपली कनेक्टिव्हिटी बंद पडू नये म्हणून आपण संपर्कात राहिले पाहिजे. आपल्याशी संपर्क होत नसेल तर

0: श्रोते हो आदित्य खानवे यांनी गायलेला राग गौड मल्हार आपण ऐकलात. यांना तबला साथ केली होती प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियमची साथ होती सुप्रिया जोशी यांची. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथे संपित आहोत. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी.
1: श्रोतेहो आपली लाडकी आकाशवाणी 99 वर्ष पूर्ण करून 100व्या वर्षात पदार्पण करते
2: आणि या निमित्तानं 23 जुलैला आकाशवाणी मुंबई आयोजित करत आहे एक विशेष सोहळा.
1: उत्सव नवचैतन्याचा. वर्षा भावे यांनी संगीतबद्ध केलेली बालराणी सादर करतील कलांगणचे छोटे कलाकार.
2: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर, यामिनी दळवी आणि रेश्मा कारखानीस.
1: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी, बासरी वादक मीना हिवाळकर आणि संतूर वादक मंगेश जगताप.
2: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
1: आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभा देवी.
2: प्रवेश निःशुल्क.
1: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण.
2: उत्सव नवचैतन्याचा.
0: श्रोते हो दुपारचे 3 वाजत ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या ठीक 3 वाजता.

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वे मंत्र्यांची घोषणा. भारत टेक्स 2026 नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वस्त्रोद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. घाऊक चलन फुगवट्याच्या दरात जून महिन्यात 19% वाढ. मुशी कचरा डेपो दुर्घटनेत FIR दाखल. आणि जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची विजयी सलामी. रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेचं व्यवस्थापन व्हावं या उद्देशाने रेलभूमी या नावाने पोर्टल सुरू करण्यात येईल अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. नवी दिल्ली इथं भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी हाती घेतलेल्या सुधारणांबाबत ते आज पत्रकारांशी बोलत होते. रेल्वे मंत्रालयाने बांधकामासह अन्य क्षेत्रात सुधारणा केल्या आहेत. आता खतांची वाहतूकही रेल्वे कंटेनरमधून केली जाऊ शकते. विद्युत निर्मिती प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या फ्लाय ऍश राखेची वाहतूक आता कंटेनरमधून केली जाईल असं अश्विनी वैष्णव यावेळी म्हणाले.
1: अगर हम फ्लाय ऐश का एक अच्छा ट्रांसपोर्टेशन मैकेनिज्म बना सकते हैं तो देन वी कैन यूज फ्लाय ऐश इन इकोनॉमिक वे. सीमेंट में प्रोडक्शन में यूज कर सकते हैं या फिर रोड कंस्ट्रक्शन या किसी दूसरे कंस्ट्रक्शन में हम काम में ले सकते हैं. अभी तक क्या चैलेंज आता था, रेल ट्रांसपोर्टेशन में जब उसको वैगन में भरते हैं तो फ्लाय ऐश बहुत फाइन होने से उसको लोड करने के टाइम में बड़ा पॉल्यूशन होता. सो दैट्स व्हाई वी ब्रॉट दिस रिफॉर्म. फ्लाय ऐश के लिए स्पेशल कंटेनर डिजाइन किया है.
0: राखेच्या वाहतुकीसाठी एकीकृत परवाना प्रणालीची घोषणाही अश्विनी वैष्णव यांनी यावेळी केली. ही प्रणाली जास्तीत जास्त 2 वर्षात सर्व प्रकल्पांमध्ये लागू केली जाईल असं ते म्हणाले. भारतातल्या 550 जिल्ह्यांमधून सध्या वस्त्रोद्योग उत्पादनांची निर्यात होत असून सरकारच्या निर्यात विविधता धोरणामुळे जागतिक अनिश्चिततेच्या काळातही हे क्षेत्र भक्कम असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी केलं. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित भारत टेक्स 2026 या भारतातल्या वस्त्रोद्योगाशी संबंधित सर्वात मोठ्या कार्यक्रमाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं तेव्हा ते बोलत होते. वस्त्रोद्योग राज्यमंत्री पवित्र मार्गेरिटा, वस्त्रोद्योग सचिव नीलम शमी राव आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. F5 म्हणजेच फार्म फायबर फॅक्टरी फॅशन आणि फॉरेन या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम असेल. 4 दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचं आयोजन वस्त्रोद्योगाच्या मूल्य साखळीतले व्यवसाय गुंतवणूक स्रोत नाविन्य धोरणात्मक चर्चा आणि भागीदारीसाठी एक प्रमुख व्यासपीठ बनवण्याच्या उद्देशानं करण्यात येत आहे. हे प्रदर्शन खरेदीचे सर्व विक्रम मोडेल असा विश्वास गिरीराज सिंह यांनी यावेळी व्यक्त केला. पश्चिम आशियातला संघर्ष आणि होर्मुसच्या समुद्रधुनी झालेली जहाजांची नाकेबंदी यामुळे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर जून महिन्यात वाढून 9.87% पोहोचला आहे. उद्योग आणि वाणिज्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. मे महिन्यात हा दर 9.68% इतका होता. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर मात्र जून महिन्यात 7.48% कायम राहिला. रिझर्व्ह बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी चलन फुगवट्याचा अंदाज 4.6% 5.1% वाढवला आहे. होर्मुसच्या समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या MT अल बाहिया आणि MT मुंबासा या दोन जहाजांवर झालेल्या हल्ल्याबद्दल भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. या दोन्ही जहाजांवरच्या 46 कर्मचाऱ्यांमध्ये 30 भारतीय खलाशांचा समावेश होता. या हल्ल्यात MT अल बाहिया जहाजावरच्या 12 भारतीय खलाशांपैकी एकाचा मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला. तसंच MT मुंबासा या जहाजावरच्या 18 भारतीय खलाशांपैकी 9 जण जखमी झाले असून त्यापैकी 2 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. परस्परांबरोबरची धोरणात्मक भागीदारी दृढ करून नागरिकांना

0: समृद्धी मिळवून देण्याच्या दिशेने हे महत्वाचं पाऊल समजलं जात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन विकास आणि विनियम नियम 2013 मध्ये सुधारणा करायला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकांचा आणि महामंडळाच्या जागांचा विकास करायला मान्यता मिळाली. राज्यातल्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणाला आज मंजुरी मिळाली. त्यामुळे मालमत्तांच्या वापरातून पारदर्शक आणि अधिक चांगले उत्पन्नाचे स्रोत निर्माण करता येतील. तसंच अल्पकालीन आणि दीर्घकालीन नियोजनातून महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा, नगर पंचायतींना मिळकतीचे उपाय शोधता येतील. राज्यात केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राबवलं जाणार असून शहरांना दर्जेदार पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी बाजाराधारित वित्त पुरवठा मिळवता येईल. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 निकषात सुधारणा करायला, तसंच 2029 कर्जमाफी योजनेतील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठीची 50,000 रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून नियमित कर्जमाफीला आज मंजुरी देण्यात आली. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी एका खासगी ऊर्जा निर्मिती कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डेपोमध्ये या कंपनीचं कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारं केंद्र आहे. मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीने कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे. दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारने एक स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कसलीही दुही किंवा मतभेद नाही तसं पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीला आव्हान देण्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांनी लिहिलेलं पत्र निरर्थक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या मुद्द्यावर पक्षाचे सर्व नेते सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्याची आणि फुटीला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या परिस्थितीचा फटका बसलेल्या उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्याची मागणीही गांधी यांनी केली आहे. 2 आठवडे उलटूनही नवी तारीख जाहीर केली नसल्याचं गांधी यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. नीट यूजी फेरपरीक्षेची OMR शीट आणि उमेदवारांनी नोंदवलेल्या प्रतिक्रिया NTA अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने प्रसिद्ध केल्या आहेत. उमेदवार त्यांच्या अप्लिकेशन नंबरचा वापर करून लॉग इन करू शकतील आणि आपल्या मूळ उत्तरांशी पडताळणी करू शकतील अशी माहिती परीक्षा संस्थेच्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे. जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून टोकियो इथं प्रारंभ झाला. भारताच्या PV सिंधूने मलेशियाच्या वोंग लिंग चिंगला 21-14, 21-11 असं हरवलं. मिश्र दुहेरी तनिषा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिला यांच्या जोडीने स्कॉटलंडच्या अलेक्झांडर डन आणि जुली मॅकफर्सन या जोडीला 21-16, 21-14 असं पराभूत केलं. पुरुष एकेरीत आयुष शेट्टी आणि लक्ष्य सेन यांचे सामने उद्या होते. नुकत्याच झालेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक पटकावणाऱ्या भारताच्या 5 विद्यार्थ्यांचा सत्कार आज होमी भाभा विज्ञान आणि शिक्षण केंद्रात झाला. यापैकी रिद्देश बेंडाळे या इंदोरच्या विद्यार्थ्यानं ऑलिम्पियाडच्या प्रायोगिक विभागात भारताकडून आतापर्यंतच्या सगळ्यात जास्त गुणांची कमाई केली आणि सर्वोत्तम 10 स्पर्धकांमध्ये स्थान मिळवलं. आकाशवाणीशी बोलताना त्याने या स्पर्धेचे अनुभव सांगितले.
1: खूप छान वाटतंय. ऑब्व्हियसली परफॉर्मन्स एवढी छान आली आहे. 2 महिन्यांसह ही मेहनत केली आहे त्यामुळे ही रिझल्ट येऊ शकला. एक्सपेरिमेंटल एस्पेक्ट मध्ये मेनली जी आम्हाला ट्रेनिंग भेटते HPCSE मध्ये ती सगळ्यात जास्त हेल्पफुल राहिली त्यामुळे ती जी पण मेहनत आहे ती दिसतात चांगलं वाटतंय.
0: भारत आणि इंग्लंड दरम्यान 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज बर्मिंगहॅम इथं होणार आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. भारतीय वेळेनुसार 3:30 हा खेळ सुरू होईल. लातूर जिल्ह्यात पावसानं ओढ दिल्यामुळे अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई कायम आहे. या टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनानं जिल्ह्यातल्या 182 विहिरी आणि कूपनलिका अधिग्रहित करून पाणी पुरवठा सुरू ठेवला आहे. नंदुरबार जिल्ह्यातही पावसानं पाठ फिरवल्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीसाठी पाणी संकट निर्माण झालं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रेल्वेसाठी भूसंपादन

मध्यम लहरी 249° आठेक मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर एफ एम वाहिनीच्या 100.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेत सर्व रसिक श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. प्रसारणात मी आपल्यासोबत पूर्वा परांजपे. सभेच्या सुरुवातीला ऐकणार आहोत हिंदी चित्रपट संगीत.

मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात साहिर लुधियानवी यांची गीतरचना आपण ऐकलीत. संगीत होतं रोशन यांचं आणि चित्रपट होता ताजमहाल. श्रोते हो, संगीतकार रोशन यांचा आज स्मृतिदिन. या निमित्तानं आजच्या कार्यक्रमात आपण त्यांनी संगीतबद्ध केलेली गीतं आपण ऐकणार आहोत. आजच्या पिढीला ऋतिक रोशन नक्कीच माहीत असेल. त्यांचे वडील कलाकार आणि निर्माता राकेश रोशन आणि संगीतकार राजेश रोशन पण ओळखीचे असतील. पण त्यांचे आजोबा संगीतकार रोशन खूप कमी जणांना माहीत असतील, कारण हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये सन 1950 ते 1970 या काळातील सुवर्णकाळ मानला जाणाऱ्या या काळात त्यांनी आपल्या अनमोल गाण्यांनी रसिकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली आहे. आजच्या कार्यक्रमात आपण त्यांनी संगीतबद्ध केलेली काही गीतांचा आस्वाद आपण घेणार आहोत.

दिल ही तो है या चित्रपटातील आशा भोसले आणि सहकारी यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. साहिर लुधियानवे यांची गीतरचना अर्थातच संगीतबद्ध केली होती रोशन यांनी. श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आज आपण रोशन यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा आस्वाद घेत आहोत. कार्यक्रमात आता ऐकूया बहु बेगम या चित्रपटातील आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातील गीत.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली.

0: रसिक श्रोते हो, पाश्चिमात्य आणि भारतीय साहित्याचे अभ्यासक, लेखक आणि भटकंती हा अतिशय आवडीचा विषय असणारे प्राध्यापक डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी आहेत यावेळचे आजचे पाहुणे. डॉक्टर प्रल्हाद कुलकर्णी यांच्याशी शशांक लिमये यांनी केलेली बातचीत जरूर ऐका आजचे पाहुणे या कार्यक्रमात येत्या शुक्रवारी 17 जुलै रोजी सकाळी 9:30 आणि या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यमधारी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि आता आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम ऐका वेव ॲपवर, OTT प्लॅटफॉर्मवर. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास, वर्तमान आणि भविष्यातही.
1: श्रोते हो, आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. आज आपण रोशन यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा आस्वाद घेत आहोत. श्रोते हो, कव्वाली हा गीत प्रकार रोशन यांनी हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये सर्वात प्रथम आणला. चला तर मग कार्यक्रमात आता ऐकूया बरसात की एक रात या चित्रपटातील मन्नाडे, आशा भोसले, सुधा मल्होत्रा आणि सहकारी यांनी गायलेलं हे कव्वाली गीत.

लता मंगेशकर यांच्या स्वरात आनंद बक्षी यांची गीतरचना आपण ऐकत आहात. चित्रपट आहे देवर. श्रोतेहो, संगीतकार रोशन यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा आस्वाद आपण आजच्या कार्यक्रमात घेत आहोत. कार्यक्रमात शेवटी ऐकूया ममता या चित्रपटातील आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात मजनू हे सुलतानपूर यांची गीतरचना.

संगीतकार रोशन यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांचा आस्वादन घेतलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, संध्याकाळचे 5:30 वाजतात. आता युवक मित्रांसाठी कार्यक्रम युवावाणी ऐकण्यासाठी जाऊया आकाशवाणी मुंबई केंद्राकडे.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित कैलाश पात्रा यांचं व्हायोलिन वादन ऐकलं, राग ललिता गौरी. त्यांना तबला साथ होती निलेश जाधव यांची आणि तानपुरा साथ होती रक्षा रिंदानी यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकला.

0: मंडळी, काव्यवचन या कार्यक्रमात आपण नेहमीच वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्रमैत्रिणींना भेटत असतो आणि त्यांनी लिहिलेल्या कविता आपण ऐकत असतो. त्यांनी त्यांच्या भावविश्वात रंगवलेले जे काही विषय असतात, जे काही विचार असतात, ते आपल्यापर्यंत पोहोचवत असतात आणि आपणही त्यांच्या भावविश्वात रममाण होत असतो. तेव्हा अशा सुंदर कविता सादर करायला आणि आपल्यासोबत गप्पा मारायला आज आपली मैत्रीण तन्वी गुंडे आलीये. वेलकम टू अवर शो तन्वी. तन्वी, मी आता जसं म्हणाले की कवी जे असतात त्यांना त्यांच्या भावविश्वात रमायला फार आवडतं आणि असं नसतं की ते फक्त त्यांचं भावविश्व असतं. बऱ्याचदा त्यांनी ज्या लिहिलेल्या कविता असतात ते सगळ्यांना रिलेट होतात, कारण प्रत्येक जण त्या फेज मधनं जात असतो आणि प्रत्येकाला ते कुठे ना कुठे तरी रिलेट होत असतं. फक्त कवी मनाचा माणूस हा ते कागदावर उतरवतो. तर मग जेव्हा आपण कविता म्हणतो तेव्हा कवितेवर एखादी कविता तू लिहिली आहेस का?
1: हो, मी कवितेवर कविता लिहिलीये. खरं तर कवितेला जेव्हा विषय मिळत नाही तेव्हा ज्या भावना येतात त्या भावनांशी संबंधित ही कविता आहे. मी तुमच्यासमोर सादर करते.
0: नक्कीच.
1: माझ्या कवितेचं शीर्षक आहे मी विषय शोधते कवितेला. चंद्र झाला, चांदणं झालं, समुद्र, नद्या, गेला बाजार फुलंही झाली. चंद्र झाला, चांदणं झालं, समुद्र, नद्या, गेला बाजार फुलंही झाली. प्रियकराच्या देहाची वळणं आणि त्याच्या प्रीतीचा रंगही उतरत गेला कवितेत. कविता बहरत बहरत जाताना रात्र उशाशी थपकून राहिली. कविता बहरत बहरत जाताना रात्र उशाशी थपकून राहिली. डोळे लख जागे ठेवत आता मी नवा विषय शोधते कवितेला. सूर्य उगवतो नवा दिवस घेऊन, तशी मी चाळत राहते वर्तमानपत्र. सूर्य उगवतो नवा दिवस घेऊन, तशी मी चाळत राहते वर्तमानपत्र. विषय सापडत जातात, प्रेमभंगाचे, वासनेचे, क्रूरतेचे, गेला बाजार अर्थकारणाचे आणि राजकारणाचे देखील. त्या बातम्यांमुळेच आंधळी होत जाणारी माझी दृष्टी हत्या करते माझ्यातल्या डोळसपणाची. त्या बातम्यांमुळे आंधळी होत जाणारी माझी दृष्टी हत्या करते माझ्यातल्या डोळसपणाची. अगदी पेपरात वाचलेल्या बातमीतल्या व्यक्तीच्या हत्येसारखीच निर्घृण निश्चित पडलेल्या देहातून बाहेर येऊन फिरत राहतो माझा आत्मा. भटकत राहतो पुन्हा पुन्हा कवितेच्या विषयाभोवती. अजूनही मी शोधतेच आहे माझ्या कवितेला विषय.
0: वा वा वा तन्वी, इतकं सुंदर तू लिहिलंयस की जे ना देखे रवी ते देखे कवी असं म्हणतात.
1: हो,
0: ह्या सुरेख कवितेने तर आपली सुरुवात झालीच आहे. कविता नेमके कधीपासून तुला असं वाटलं की कविता कराव्यात किंवा कविता करायला आवडतात हे असं कधी जाणवलं?
1: जेव्हा कोविड होता आणि सगळं जग थांबलेलं होतं तेव्हा नेमकं काय करावं ते सुचत नव्हतं आणि मग खूप निराशा होती आणि बरेच मग छंद जोपासले जात होते. मग तेव्हा चित्र काढणं असेल किंवा पुस्तकं वाचणं असेल, मग तेव्हा असं जाणवलं की आपल्याला जे काही निराशेतून जे काही आपल्याला उमटतंय ते सगळं कागदावरती उमटवता येत आहे. म्हणून बऱ्याचशा कविता या निराशावादातूनच सुरू झालेल्या आहेत.
0: ओ अच्छा,
1: तर अशी ही कवितेची सुरुवात झाली.
0: वा वा वा मस्त. मग आता आपल्या श्रोत्यांना काय ऐकवशील?
1: एक अशी कविता आहे की मी एकटी असताना जर पाऊस पडला असेल तर माझ्या आयुष्यात कशी बहार येते. म्हणजे तेच पुन्हा की निराशावादेतून आशावादाकडे जाणारी ही कविता आहे. ती एक कविता सादर करते.
0: नक्कीच.
1: माझ्या कवितेचं शीर्षक आहे निसर्ग सोहळा. कृष्णवर्णी त्या मेघाने अरुणास लपवावे. कृष्णवर्णी त्या मेघाने अरुणास लपवावे, त्याच वेळी दाट धुक्याने उन्हाच्या तिरिपेस झाकावे. एकली मी गात असता मल्हार आळवावा. एकली मी गात असता मल्हार आळवावा, धून त्याची ऐकताच मेघालाही पाझर फुटावा. नयनांतुनी त्याच्या मग जलरत्ने ओघळावी. नयनांतुनी त्याच्या जलरत्ने ओघळावी, लेवुनी अंगावर तयांसी काया न्हावून जावी. हिरवी गार वनसृष्टी धुंद सुगंधाने दरवळावी. हिरवी गार वनसृष्टी धुंद सुगंधाने दरवळावी, शुष्क माझ्या मनाची नवी पालवी मोहरावी.
0: वा

0: वाह, चिंब भिजल्या मनामध्ये शब्द सुमने फुलावी, चिंब भिजल्या मनामध्ये शब्द सुमने फुलावी, त्या शब्द सुमनांची गीतमाला मी गुंफावी, दाद देण्या गीतमालेस मेक गडगडाटी हसावा, दाद देण्या गीतमालेस मेक गडगडाटी हसावा, प्रशंसा करण्या सप्तरंगी इंद्रधनु अवतरावा, रम्य हा निसर्ग सोहळा थाटात संपन्न व्हावा, आणि कौतुक तृष्णा भागवून चातकाचा देह शांत व्हावा.
1: वा वा वा सुरेख, किती सुंदर लिहिलंय सगळं. खरंच म्हणजे तू जे मगाशी म्हणालीस की पावसाळ्यात जर एकट माणूस असेल तर काय फील होऊ शकतं, तर ते खरंच हे असंच फील होऊ शकतं. आता जेव्हा आपण निसर्ग कविता म्हणतो तेव्हा निसर्ग कवी म्हटल्यानंतर नाधो महानोरच आपल्या डोळ्यासमोर पहिले येतात, आणि त्यांच्या निसर्ग कविता आहेत त्या म्हणजे अवर्णनीय आणि अत्यंत सुंदर अशा आहेत.

0: तुझे आवडीचे कवी किंवा कवयित्री कोण आहेत?
1: मला संदीप खरे फार आवडतात.
0: वा.
1: आणि वैभव जोशीही आवडतात. त्यांच्या बऱ्याचशा कविता वाचलेल्या आहेत, त्यांच्या कार्यक्रमांना भेटी दिलेल्या आहेत, तर त्यांच्याकडून शिकून शिकून आता आता ते कविता लिहायला लागलंय.
0: वा वा वा, मस्तच. निसर्ग कवितेनंतर आता कोणती कविता ऐकवशील आपल्या श्रोत्यांना?
1: आता एक अशी कविता सादर करते की जी देहविक्री करणाऱ्या एका महिलेवर आधारित आहे, तिच्या जीवनावर आधारित आहे. कवितेचं शीर्षक आहे खेळ जीवनाचा. रोजचाच खेळ खेळून थकलेला सूर्य टाइम प्लीज म्हणतो. रोजचाच खेळ खेळून थकलेला सूर्य टाइम प्लीज म्हणतो, नजरेआड होतो आणि तेव्हाच चंद्र खेळाच्या आखाड्यात उतरतो. त्याच चंद्राबरोबर तीही उतरते खेळाच्या आखाड्यात. त्याच चंद्राबरोबर तीही उतरते खेळाच्या आखाड्यात. आपल्या जीवनाचा खेळ खेळते अडचणींवर करण्या मात. एकाएकी संचारत तिचं बाई पण तिच्यात. एकाएकी संचारत तिचं बाई पण तिच्यात. निरखते ती स्वतःला दर्पणात. शेवटी हे एकच तर शस्त्र असतं, परिस्थितीशी करायला दोन हात. याच शस्त्राला शृंगाराने नटवून एकटीच वाट चालू लागते ती. याच शस्त्राला शृंगाराने नटवून एकटीच वाट चालू लागते ती. लांडग्यांप्रमाणे वखवकलेल्या नजरांना चुकवू पाहू लागते ती. पण आपलं बाईपण याचसाठी हे जाणून ती शांत राहते. पण आपलं बाईपण याचसाठी हे जाणून ती शांत राहते. वासनेने बरबटलेल्या देहांची भूक ती शमवू पाहते. आता मात्र चंद्र थकतो. आता मात्र चंद्र थकतो टाइम प्लीज म्हणून निघून जातो. सूर्य आखाड्यात उतरू लागतो, पुन्हा खेळण्यास सज्ज होतो. गेलेल्या चंद्राबरोबर गळून पडतं तिचं बाईपण. गेलेल्या चंद्राबरोबर गळून पडतं तिचं बाईपण. आणि उगवत्या सूर्यासोबत जागं होऊ लागतं तिच्यातलं आईपण. उगवत्या सूर्यासोबत जागं होऊ लागतं तिच्यातलं आईपण.
0: अक्षरशः अंगावर गाठा उभा राहिला. इतकं खरंच सुंदर आहे. इतकं सुरेख कसं काय लिहू शकतेस? देह विक्री करणाऱ्या त्या स्त्रियांच्या आयुष्याचं जे दुःख आहे ते इतक्या समर्पक शब्दात तू मांडलंयस की त्यांचं अख्खं आयुष्य कसं आहे, त्यांची अख्खी जीवनगाथा तू तुझ्या कवितेत मांडलेस. इतकं सुंदर मांडलंयस, खरंच फार फार सुंदर.
1: या सगळ्याबाबत मला एक सांगता येईल की नामदेव ढसाळ असतील किंवा मल्लिका अमर शेख, हे सगळेजण ह्या कवितेमागची प्रेरणा आहेत.
0: वा वा. तन्वी, कवी म्हटलं की प्रेम कविता ही आलीच, आणि असा कुठलाच कवी नसेल की ज्यांनी प्रेम कविता कधीच केलेली नसेल. तर मग आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतच आहोत. तर कार्यक्रमाचा शेवट एखाद्या प्रेम कवितेने झाला तर मला आणि श्रोत्यांना आवडेल.
1: हो, नक्कीच. प्रेम म्हटलं की प्रेमाची दोन प्रतीक येतातच आपल्या डोळ्यासमोर, ते म्हणजे राधा आणि कृष्ण. पण ह्याच्यासोबत आणखी एक असतो, तो म्हणजे अनय. तो मला पहिल्यांदा भेटला अरुणा ढेरेंच्या कवितेतून. तर त्यांची कृष्ण आणि अनय ही जी कविता आहे, दोन कविता आहेत त्या, तर त्या दोन्ही कवितांचा इतका माझ्यावर प्रभाव होता की त्या दोन्ही कवितांना एकत्र करून मी कविता केली आहे, जिचं नाव आहे ती एक प्रेयसी. खरं तर ते त्यांच्या प्रभावातून आलेले आहे.
0: बरं,
1: ती कविता सादर करते.
0: नक्कीच.
1: लागली होती तिला एक अनामिक ओढ त्या निळाईची. लागली होती तिला एक अनामिक ओढ त्या निळाईची. ऐकली होती तिने धुंद मधुर धून तुझ्या मुरलीची.
0: वा.
1: घेत मागोवा मग त्या धुनेचा धुंडाळीत राहिली ती तुला. घेत मागोवा मग त्या धुनेचा धुंडाळीत राहिली ती तुला. गवसलास तेव्हा तव देखणा आकृती बंध तिच्या नयनी विसावला. भाळून गेली, बावरून गेली तुझ्याच मुळे मोहना.

0: ती मोहून गेली, भाळून गेली, बावरून गेली, तुझ्याचमुळे मोहना ती मोहून गेली। तिच्या मनातल्या तुझ्या अस्तित्वाची होतीच तुलाही कुणकुण लागलेली, तुझ्या मोरपंखातल्या सप्तरंगांची उधळण होतीच तूही केली, तुझ्या मोरपंखातल्या सप्तरंगांची उधळण होतीच तूही केली। मात्र तुझ्यात रमणारी ती केवळ त्या एकाच निळ्यात न्हाली, पीत होती ती अमृत घडे तुझ्या प्रीतीने उथंबलेले, पीत होती ती अमृत घडे तुझ्या प्रीतीने उथंबलेले। तृप्त होऊन तवस्पर्शाने घेत होती उंच सुखद हिंदोळे।
1: वाह वाह,
0: झुलवत राहिलास तूही तिला, झुलवत राहिलास तूही तिला देऊन आश्वासनांचे झोके, ठेवून विश्वास तव शब्दांवरी बांधिले तिनेही स्वप्नांचे इमले। 16 सहस्त्र गोपिकांचा जाहलास तू एकमेव नाथ, 16 सहस्त्र गोपिकांचा जाहलास तू एकमेव नाथ। तुझ्या आशेने ती मात्र तळमळली रातनरात, पण तुला काय त्याचं, तशी ती तुझी कोण होती, ती तर निळी हळद लालेली केवळ नाम मात्र प्रेयसी। आता मात्र तू गमजा करतोस तिच्यात रमण्याच्या, आता मात्र तू गमजा करतोस तिच्यात रमण्याच्या, राधेश्याम म्हणून मिरवतोस मनाविरुद्ध तिच्या। गोंधळून गेली, भांबवून गेली, तुझ्याचमुळे श्रीहरा ती एकटी पडली, गोंधळून गेली, भांबावून गेली, तुझ्याचमुळे श्रीहरा ती एकटी पडली। उतरवण्या तिची निळी हळद येत असेल का रे अनैकुणी, उतरवण्या तिची निळी हळद येत असेल का रे अनैकुणी।
1: वा सुंदर, म्हणजे हे जे तू काही सांगड घातलीस ना शब्दांची, ती अशक्य सुंदर आहे, अशक्य सुंदर। आणि कार्यक्रमाचा शेवट जर इतक्या सुरेख कवितेने होत असेल तर आणखी काय हवं।
0: धन्यवाद
1: तुम्ही, तू आज इथे आलीस आणि इतक्या सुरेख कविता सादर केल्यास त्यासाठी खरंच मनापासून आभार।
2: मित्रांनो, कशी वाटली ही काव्याची मैफिल? अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे। पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी।

श्रोतेहो, आताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ही मुंबई केंद्राची निर्मिती होती. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: संजय चामटे आणि सहकारी यांनी सादर केलेली गोंधळ गीतं आपण ऐकलीत. लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: कल्पना आणि प्रत्यक्ष यातलं अंतर पार करणारे,
2: यशस्वी होणारे, त्यासाठी कष्ट करणारे,
1: आपल्या बरोबर इतरांनाही प्रेरणा देणारे,
2: त्यांना बरोबर घेऊन जाणारे
1: असे असतात उद्योजक, व्यावसायिक.
2: त्यांच्या यशापयशाच्या कथा ऐकूया उद्योग जगत या कार्यक्रमात.
1: दर गुरुवारी सकाळी 9:10 आणि संध्याकाळी 6:35 आकाशवाणी सांगली केंद्रावर. मध्यम लहरी 239.1 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर,
2: FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वर
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: आकाशवाणी सांगली,
1: पहिल्यापासून चांगली.
0: संध्याकाळचे 6:20 होतात. आता संस्कृत समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: आर्थिक अथ व्यापार सन्धिः श्वः आरभ्य पूर्णतः क्रियान्वितो भविष्यति। ऐतिहासिकोऽयं व्यापारिक सन्धिः संयुक्तराज्यस्य विपण्यां भारतीय निर्याताय 99% शुल्करेखासु शून्यशुल्क प्रवेशं प्रदास्यति। अयम् आर्थिक विकासः द्वयोः राष्ट्रयोः सामरिक सहभागितां दृढं विधातुं सहैव परस्परं समृद्धिं प्रदातुं प्रतिबद्धतां प्रदर्शयति। भारतवर्षस्य सुविशालतमः सर्वोत्कृष्टश्च कला कौशलाधारितः वैश्विक तन्तुवाय महोत्सवः भारत टेक्स 2026 अद्य नवदेहल्याः भारत मण्डपस्य प्रेक्षागृहे सानन्दं समुपारब्धः। केन्द्रीय वस्त्र मंत्री पदं सुशोभयता गिरिराज सिंहेन अस्य राष्ट्रीय गौरव प्रतीकस्य कार्यक्रमस्य मंगलमयं उद्घाटनम् अकारि। प्रसारमाध्यमानां पुरतः हर्ष प्रफुल्लेन चेतसा भाषमाणः माननीय मंत्री प्रत्यपादयत् यत् भारत टेक्स मूलतः अस्माकं यशस्विनः प्रधानमन्त्रिणः मोदिनः सुदूरदृष्टेः साकारं रूपं वर्तते। तेन सविशेषं संसूचितं यत् एषः व्यापारिक उत्सवः सम्प्रति अन्ताराष्ट्रियं रूपं गृहीतवान् यत्र प्रतिवर्षं प्रदर्शिनां क्रेतॄणां विक्रेतॄणां अथ कौतुकवतां दर्शकानां संख्यायां नूतन समृद्धिः समालोच्यते। मन्त्रिणा अग्रे सप्रमोदम् उक्तं यत् देशस्य सूक्ष्म लघु मध्यम उद्यमाः अथ नवोन्मेषिणः साहसिनः उद्यमिनः अपि अस्मिन् महोत्सवे स्वकीयं कौशलं प्रदर्शयितुं सोत्साहं भागं गृह्णन्ति। तेन सुस्पष्टं व्याहृतं यत् विदेशैः सह कृताः विविधाः मुक्तव्यापारसन्धयः अस्मदीयं वस्त्र उद्योगक्षेत्रं नितरां सफलीकुर्वन्ति, तस्मै नवीनां कान्तिं च प्रयच्छन्ति। भारतीय ऋतु विज्ञान विभागेन अद्य बिहार ओडिशा राज्ययोः अतिवृष्टेः सुस्पष्टः पूर्वानुमान संकेतः प्रकटितः। ऋतु वैज्ञानिकैः इदमपि संसूचितं यत् ईदृशी एव जल संकट स्थितिः उत्तर पूर्व भारते छत्तीसगढ़ झारखंड पश्चिम बंगाल राज्येषु च श्वः यावत् अश्रान्तं प्रवर्तयिष्यते। अनेन सहैव पर्यावरणविद्भिः विशेषरूपेण व्याहृतं यत् अस्मात् दिनांकात् आरभ्य अस्य मासस्य ऊनत्रिंशत् दिनांकं यावत् हरियाणा चंडीगढ़ दिल्ली पंजाब पश्चिमोत्तर प्रदेशेष्वपि मंद मध्यम वृष्टिः वसुंधराम् आच्छादयिष्यति, येन निदाघ तप्तानां जनपदानां कृते कश्चन अनिर्वचनीयः आह्लादः संप्राप्स्यते। फीफा विश्वचषक पादकन्दुक प्रतिस्पर्धायाः प्रथमोपान्त्यचरणस्य स्पर्धायाम् अद्य रात्रौ अमेरिकादेशस्य टेक्सस राज्यस्य डलास क्रीडाङ्गणे फ्रांस दलं स्पेन दलं सम्मुखीकरिष्यति। स्पर्धेयं भारतीय समयानुसारं मध्यरात्रौ 12:30 समारप्स्यते। इति वार्ताः।
1: आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। संध्याकाळचे 6:30 वाजलेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश।
2: श्रोते हो, अमृत कलश या कार्यक्रमात आज आपण ऐकूया सांगली जिल्ह्यात महिला हॉलीबॉलला नवीन ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ प्रशिक्षक माणिकचंद देसाई यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत। या मुलाखतीचा आज आपण दुसरा भाग ऐकूया।
3: सर, तुमच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय सामना कोणता होता? कारण आता इतके शेकडो सामने तुम्ही म्हणजे स्वतः होतात तिथे एक प्रशिक्षक म्हणून, पण एखादा असा एखाद्या सामन्याविषयी काही सांगता येईल?
4: अविस्मरणीय सामना म्हणजे मॅडम, कोल्हापूरला आम्ही विभागीय स्पर्धा खेळत होतो। विभागीय स्पर्धा खेळताना फायनलचा सेट त्या कागलच्या संघामध्ये एक इंटरनॅशनल खेळाडू होते, माझ्याकडे त्यावेळेला इंटरनॅशनल नव्हती।
3: अच्छा।
4: खेळत असताना पहिले दोन सेट आमचे चार सेट झाले आणि पाचवा सेट सुरू झाला। पाचवा सेट सुरू झाल्यानंतर त्या टीमचं 13 पॉईंट होते आणि आमच्या पॉईंटचे 6 पॉईंट होते।
3: अच्छा, म्हणजे जवळपास अर्धेच।
4: हा, नर्वस झालो, थोडस खुर्चीवरून उठून बाजूला गेलो। त्यात आमची एक सिनियर मुलगी होती, ती मला येऊन हाताला धरली, सर तुम्ही रागवल्याशिवाय, चिडल्याशिवाय, शिव्या घातल्याशिवाय मुली तयार

0: खेळत नाही चांगले,
1: म्हणजे त्यांच्यासाठी एक डोसचं काम करतात.
0: तर अशा पद्धतीने त्या खेळायला पुन्हा इतक्या चांगल्या सुरुवात केल्या. सुरुवात म्हणजे इतकं सुंदर खेळलाय की त्या टीमला आम्ही 13 थांबवलं आणि त्याच्यानंतर 14 पॉईंट आमच्या टीमनं घेऊन आमच्या टीमनं 15 सेट केला.
1: अच्छा.
0: आणि आम्ही ते टायटल जिंकलं. त्यावेळेला ते जे रेफरी होते ते खाली उतरले आणि मला म्हणले फक्त हे गणपतराव आरवडे हायस्कूलचीच टीम करू शकते, अन्यथा कोणी करू शकत नाही. असा फार छान. आणि एका मुलीचं तर कुरुंदवाडमधलं एक उल्लेख करावा लागेल की असंच पुण्याची बलाढ्य टीम होती रेणुका स्वरूप आणि त्यासोबत आमचं फायनल सुरू होतं.
1: बर.
0: फायनल सुरू असताना आमची मेन प्लेयर सुजाता तांबट मेन पोझिशनला आल्यानंतर आमची लिफ्टर धनश्री साठे ती मायनस बॉल सोडायला आली. मायनस बॉल 4 गेल्यानंतर पलीकडे ती हेमा उसळी इंडियाची कॅप्टन होती ती, ती मुलींच्या डोक्यातच बॉल मारायचा प्रयत्न करत होती.
1: अच्छा.
0: एवढं तिच्याकडं हाईट होती, फार प्लेयर चांगला असाय तो. टाईमआउट घेऊन मुलीला एक बाहेर बोलवलं सगळ्या आणि त्या धनश्रीला एक खार दिशी मुस्काडी लावली.
1: अरे बापरे.
0: हा. त्यावेळेला तिचे पालक गॅलरीमध्ये पाहून मॅच पाहत होते. पब्लिक 5,000 ते 7,000 पब्लिक होतं. पब्लिक माझ्या अंगावरती आलं. तुम्हाला काही कळतं की नाही ह्या एवढ्या मोठ्या मुलींना कसं मारताय काय करताय. मी म्हटलं मुलगी माझी आहे, माझं मी ठरवतो. आणि मॅडम त्याच्यानंतर तिने इतकं सुंदर लिफ्टिंग केलं, फुलं सोडल्यासारखं सोडलं बॉल आणि आम्ही त्या संघाला हरवलं.
1: म्हणजे सर कधी कधी प्रशिक्षकाचं आपल्या टीचरचं रागवणं किंवा चिडणं हे पण त्यांना एक मार्गदर्शन
0: आवश्यक असतं
1: आणि ते यशस्वी मार्गाकडे नेतात त्यांना.
0: फक्त त्याला अधिकार असावा लागतो आपला की आपण तेवढ्यासाठी त्यांच्यासाठी आपण एवढे कष्ट केलेले असले पाहिजेत, तर मग तो अधिकार प्राप्त होतो.
1: अगदी बरोबर.
0: मुस्काडी मारण्यात पण अधिकार प्राप्त होणं सोपं नाही,
1: त्याच्यासाठी तेवढ्या कष्टातनं जावं लागतं. अगदी बरोबर. सर व्हॉलीबॉलमध्ये सर ब्लॉक आणि डिफेन्स यापैकी कोणत्या कौशल्यावर सर्वाधिक भर द्यावा असं आपल्याला वाटतं किंवा याच्यापैकी सगळ्यात महत्वाचं काय, याबद्दल काय सांगाल?
0: तसं मॅडम पाहिलं तर हे 5 जे आहेत महत्वाचे गुण ते अत्यंत त्या टीममध्ये आवश्यक आहेतच. म्हणून आता बदल होत निघालेत की जो लिब्रो आला आहे केवळ डिफेन्ससाठी आहे तो. लिफ्टर पासर जो आहे तो चांगलाच लागतो. आणि सगळ्यात महत्वाचं ब्लॉकिंग ज्या टीमचं तगडं असतं ती टीम चांगली होती. आज सर्व्हिसवरती आम्ही जपानचं बघितलं परवा खेळाडू, हाईट काहीच नाही पण त्याचा जम्प म्हणजे तो नेटच्या वर कमरेपेक्षा जास्त जातो.
1: अच्छा.
0: त्याने सर्व्हिस मारली की ते सर्व्हिसमध्ये आता स्पिन आणले त्याने. म्हणजे आपण क्रिकेटमध्येच फक्त स्पिनिंग म्हणत होतो परंतु व्हॉलीबॉलच्या स्पीडमध्ये सुद्धा स्पिन आणलेलं आहे आणि वैशिष्ट वाटतो त्यामुळं. तसंच सगळे चारही जे 5 गुण जे आहेत, भले सर्व्हिस अटॅक आहे, डिफेन्स आहे, नंतर लिबरोचं डिफेन्स आहे, ब्लॉकिंग आहे, स्मॅशर आहे, हे सगळेच गुण आवश्यक आहेत. पण स्पेशालिटी त्याच्यामध्ये असतेच असते आणि त्याच्यामध्ये ब्लॉकर जो आहे तो जास्त महत्वाचा वाटतो.
1: अच्छा. सर पण इथे जेव्हा या गेमची सुरुवातच सर्व्हिसने होते तर तुम्ही सर्व्हिस कसा करतो याला महत्व द्याल का किंवा ते महत्वाचं आहे का?
0: जास्त महत्व. जर आता सर्व्हिस चुकले की पॉईंट जातो ना एक, त्यामुळे त्यांचा पॉईंट एक वाढेल ना, लीड होईल.
1: बरोबर.
0: हा तो. आणि सर्व्हिसमुळं कसे पॉईंट मिळतात हे जास्त महत्वाचे आहेत. मग त्यामध्ये फ्लोट सर्व्हिस आहे, साधी टेनिस सर्व्हिस आहे, जम्प सर्व्हिस आहे, जम्पमध्ये स्पीड आहे, त्याच्यामध्ये पुन्हा स्पिन आहे. अशा पद्धतीने सर्व्हिस मारल्या तर 2 जरी मिळाले हे जास्तच फायद्याचं ना.
1: बरोबर. सर फिटनेसवर खेळाचा परिणाम होतो हे आपल्याला माहितीच आहे, तर आजचे जे खेळाडू आहे त्यांना फिटनेस बद्दल आपण काय मंत्र द्याल?
0: फिटनेस हा अत्यंत आवश्यक आहे.
1: बरोबर.
0: आणि फिटनेस आणण्यासाठी आपल्याला व्यवस्थितपणानं डाएट असलं पाहिजे, आपलं खाद्य चांगलं असलं पाहिजे. त्याचप्रमाणे दूध काय मांसाहार, मॅडम मी कधी मांसाहार केलेले पूर्ण शाकाहारी आहे तरी पण आज गरज आहे ते खेळाडूंना. कारण मांसाहार असणं त्यामध्ये योग्य ते प्रथिनं हे असलं पाहिजे की जेणेकरून बाबा त्या खेळाडूंना ताकद आली, त्यांच्या पायामध्ये ताकद आली पाहिजे.
1: बरोबर.
0: ही जास्त महत्वाची आहे कारण जंप पाहिजे आणि एवढा स्टॅमिना तयार करण्यासाठी त्यांची शारीरिक स्थिती फारच सुंदर असावी लागते.
1: बरोबर. सर एक प्रशिक्षक

0: शिक्षक म्हणून तुम्हाला आजपर्यंत मिळालेला सर्वात मोठा सन्मान कोणता, याबद्दल काय सांगाल? कारण तसं तर बरेचदा तुम्हाला सन्मानित करण्यात आलं असेल, त्यात काही वाद नाही, पण एखादा असा प्रसंग आपल्या लक्षात राहतो तर त्याबद्दल काही सांगता येईल?
1: मॅडम, मला तसा वसंतदादा पुरस्कार 1990 मिळालेला आहे. दादूजी कोंडदेव किंवा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारासाठी बरेच अर्ज केले, फारसं काय त्यात यश आलेलं नाही. त्याला वेगवेगळी कारणं असतील किंवा माझा रेकॉर्ड कमी असेल असं मला वाटतं, परंतु असं काही तेवढा मिळालं नाही. परंतु मी कोणत्याही परिस्थितीत नर्वस झालो नाही, कारण पुरस्कार मिळण्यासाठी मी कामच केलेलं नाही.
0: बरोबर,
1: मुळात मुला घडवणं आणि माझ्या शाळेचं नाव चांगलं होणं, त्या मुलांचं आयुष्य चांगल्या पद्धतीनं तयार होईल या पद्धतीनं करणं तयार, हेच माझं उद्दिष्ट होतं. याच्यापेक्षा मला काय नव्हतं. आज माझी मुलगीसुद्धा सुजाता देसाई, ती 2 नॅशनल खेळली आणि ती पण डॉक्टर आहे आता. हा, म्हणजे आज खेळाडू म्हणून हो झालं तरी शैक्षणिक सुद्धा करिअर कमी होत नाही.
0: बरोबर.
1: हा,

0: त्या मुलांचं आयुष्य चांगल्या पद्धतीने तयार होईल या पद्धतीने करणं तयार हेच माझं उद्दिष्ट होतं. याच्यापेक्षा मला काय नव्हतं. आज माझी मुलगीसुद्धा सुजाता देसाई ती दोन नॅशनल खेळ्यांनी ती पण डॉक्टर आहे आता. हां म्हणजे आज खेळाडू म्हणून हो झालं तरी शैक्षणिक सुद्धा करिअर कमी होत नाही.
1: बरोबर.
0: हां आज चार मुली माझ्या फॉरेनला आहेत. म्हणजे तसं पाहिलं गेलं तर भरपूर करिअर चांगलं केलं मुलीने.
1: म्हणजे एक सर्वोत्तम खेळाडू घडवून आपल्या भारताचं जेव्हा प्रतिनिधित्व करेल आणि भारतासाठी काहीतरी चांगलं करेल, मला वाटतं हा सर्वोत्तम पुरस्कार
0: माझ्या दृष्टीने तो जास्त मोठा पुरस्कार.
1: अगदी बरोबर. सर आता इतके खेळाडू तुमचे आंतरराष्ट्रीय पातळीवर पण खेळलेले आहे, तर एखादा खेळाडू ज्याला तुम्ही अगदी पहिल्या दिवसापासून त्याला प्रशिक्षण दिलेलं आहे आणि ती विद्यार्थिनी आंतरराष्ट्रीय लेवलवर गेली, तर तेव्हा तुम्हाला कसं वाटलं होतं आणि तुमच्या कारकिर्दीतला एखादा असा त्याच्याशी संबंधित एखादा असा भावनिक प्रसंग सांगता येईल का?
0: चांगला प्रश्न विचारला मॅडम. मी कोणताही खेळाडू बाहेरनं तयार आणलेला नव्हता.
1: बरोबर.
0: सहावीला खेळाडू पकडायचा आणि तो 11वी 12वीपर्यंत चालवायचा, त्याच्यावरती पूर्णपणे लक्ष माझं केंद्रित असायचं.
1: म्हणजे अगदी बेसिक लेवल पासून.
0: बेसिक लेवल पासून. आणि बेसिक लेवल पासूनच मग त्याच्या साधारणपणे शरीरात कुठले गुण आहेत, त्याचा बाबा बोटे चांगले आहेत, शक्ती अंगात, तर तिला पासर करायची. ज्याचा जम्प चांगला आहे, स्टँडिंग जम्प, जम्प चांगला असेल तर त्यांना स्मॅशिंग करायचं. अशा पद्धती मी त्या ठिकाणी शोधत गेलो. आणि एक महत्वाचा भाग म्हणजे मॅडम सांगतो की जेव्हा माझी अर्चना शिरोटे इंटरनॅशनलला गेली इंडियाशी, त्यावेळेला फोन नव्हते.
1: अच्छा.
0: फोन फक्त शाळेतल्या लँडलाईनवरती फोन येत होता आणि तिनं मला कळवलं की सर मी असं असं या प्लेननं जाणार आहे. मी एक वेडा शिक्षक की त्यावेळेला त्या ग्राउंडवरती आमच्या आरवाडे स्कूलच्या ग्राउंडवरती जाऊन विमान बघत बसलो, वरचं विमान पाहत बसलो. आणि मनात असं झालं की यात बाबा माझी खेळाडू आहे.
1: म्हणजे त्यावेळेचा तो मला वाटतं तुमचं आनंद आणि समाधान ते अवर्णनीय.
0: हे माझ्या पुरस्कारापेक्षा कितीतरी मोठं आहे. कितीतरी मोठं. आणि अशा पद्धतीने जेव्हा अगदी ऑलिम्पिकमध्ये आमच्या शाळा आपल्या देशाला जेव्हा पहिलं गोल्ड मेडल मिळालं, मी शाळाभर साखर वाटली होती.
1: वा.
0: भले कोणत्याही गेम मध्ये असू दे, पण आज आपल्या देशाचं नाव किती मोठं होतं हे जास्त महत्वाचं वाटतं.
1: बरोबर आहे. सर आता व्हॉलीबॉल बद्दलच आपण बोलतो आहे, जसं तुम्ही ऑलिम्पिकचा उल्लेख केला आहात, तर भारताने ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी काय काय करायला हवं, म्हणजे मी हे सगळ्याच

0: निश्चितपणान फार महत्व आहे.
1: म्हणजे त्यांचं प्रोत्साहन देणं किंवा
0: फार प्रोत्साहन दिलं पाहिजे. समजा त्यांनी सोडलंच नाही वेळेत शाळेत, तर कसं खेळाडू तयार कर. शिक्षक काही घराकडे जाऊन येऊ शकत नाही, त्यांच्या घरी जाऊ शकत नाही.
1: बरोबर आहे.
0: म्हणजे पालकांचं पूर्ण लक्ष पाहिजे. मगाशी उदाहरण मी सांगितलंच की त्या मुलीचं करिअर आहे, तुम्ही क्लासला त्याला आम्ही पैसे दिलेले आहेत, तुम्ही शिकवायचं एवढं काम करा, असे म्हणणारे पालक तयार व्हायला पाहिजेत. त्यावेळी ते खेळाडू घडतील.
1: बरोबर.
0: हा, आज ती मुलगी सुद्धा स्वतःची, तिची मुलगी आता इंटरनॅशनल बॅडमिंटन खेळते. हा, म्हणजे आमच्यात ही अशा ठिकाणी वंश परंपरा. आता आमची केरीपाळी जी आहे तर महानगरपालिकेत सर्व्हिसला आहे.
1: अच्छा.
0: हा, तिची मुलगी आता स्विमिंग मध्ये, तिचं स्वप्नच आहे ऑलिम्पिकला खेळायचं. आज ती 6वीला आहे, पण आज रेकॉर्ड करत निघाल्या सगळ्या मुली. म्हणजे अशा पद्धतीने पालकच हे महत्वाचं आहे.
1: बरोबर.
0: पालकांनी जर विरोध केला तर काय उपयोग नाही होत, कारण मुलांचं लक्षच लागत नाही. काय
1: सर, आज तुम्ही एक प्रशिक्षक म्हणून इतक्या वर्षापासून काम करता, इतके खेळाडू आपण घडवले आहेत, पण पुढील पिढीतील प्रशिक्षकांना आपण कोणता सल्ला द्याल की त्यांनी कसं काम केलं, कसं नेतृत्व केलं तर चांगले खेळाडू आपल्या भारतासाठी घडू शकतील?
0: आता मॅडम, परवाच बासनीय गावात आंतरराष्ट्रीय कोच जे अजित पाटील सर आहेत, महाराष्ट्रातल्या कोचेसचं शिबिर होतं.
1: अच्छा. त्यांचं प्रशिक्षण.
0: त्यांचं प्रशिक्षण.
1: बर.
0: तर त्या प्रशिक्षणामध्ये साधारणपणे महाराष्ट्रातून 32 शिक्षक आले होते. आणि त्या ठिकाणी ते दोन इंटरनॅशनल, निलेश मते आणि पाटील सर, ही कोचिंग करत होते. यामध्ये सुद्धा माझं भाषण झाल्यानंतर सगळंच पब्लिक उभं राहिलं, कारण एवढं मी काही न आयुष्यात न खेळता असे एवढे मोठे खेळाडू तयार केले ही सोपी गोष्ट नव्हतीच त्यांच्या दृष्टीने. तर या शिक्षकांनी जास्तीत जास्त खेळावरती, आणि वास्तविक पाहता माझं स्पष्ट मत आहे, शिक्षक कमी पडतात.
1: अच्छा.
0: शिक्षकांनी जर तेवढा वेळ दिला, प्रपंच, घर हा भाग वेगळा आहे, पगार तुम्हाला गव्हर्नमेंट बऱ्यापैकी देतं, थोडंसं ते आहेच, त्याच्या व्यतिरिक्त जर परफेक्टपणानं प्रामाणिकपणानं जर प्रयत्न केलं तर निश्चितपणानं चांगले खेळाडू घडतील, घडावेत अशी माझी अपेक्षा आहे.
1: अच्छा. सर, तुमच्या आयुष्यातील एक व्हॉलीबॉल प्रशिक्षक म्हणून जे तुम्ही मुलांना शिकवलेलं आहे, तर आजच्या पिढीने किंवा आजच्या तरुणाने त्यातनं काय शिकलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? आपला जो जीवन संघर्ष किंवा आपण आजपर्यंत जे मुलांना शिकवलं आहे त्याच्याकडे जर मागे वळून पाहिलं तर आजच्या तरुणांनी काय त्याच्यातनं शिकलं पाहिजे?
0: आज तरुणांनी, आज ग्रामीण भागामध्ये फार विचित्र अवस्था आहे, शहरामध्ये पण आहे थोडीफार, की मुलं बरीचशीच फालतू गोष्टीकडे फिरत असतात.
1: बरोबर.
0: आणि विशेषतः त्या मोबाईलमुळं तर सगळीकडे बेकार झालेलं आहे, कारण मोबाईल बघितल्यामुळं त्याला काहीच कळत नाही आणि नको त्या गोष्टी पाहत असतात, त्यामुळं त्यांचा किती वेळ जातो हेही त्यांच्या लक्षात येत नाही. ते चांगल्या क्लिप बघत नाहीत, चांगली बाबा की जेणेकरून बाबा जगात स्पोर्ट्स काय चाललंय, शिक्षण, एज्युकेशन काय चाललंय, संशोधन काय चाललंय, या गोष्टी त्या मुलांनी पाहिल्या पाहिजे, ती पाहत नाहीत आणि पूर्णपणे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन खेळावरती नसतं. आज खेळावरती कॉन्सन्ट्रेशन आणि त्यांच्या नशिबानं जर चांगला प्रशिक्षक मिळाला, पालकांचा प्रतिसाद चांगला मिळाला, तर निश्चित चांगले खेळाडू घडतील.
2: श्रोते हो, आत्ताच आपण सांगली जिल्ह्यात महिला हॉलीबॉलला नवीन ओळख मिळवून देणारे ज्येष्ठ प्रशिक्षक माणिकचंद देसाई यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकलात आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते श्रीनिवास जरंडीकर.
3: अमृत कलश या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकलं आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: एक क्रीडा प्रकारातील बारकावे सांगणारा,
1: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा,
0: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
1: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
0: क्रीडांगण जरूर ऐका
1: प्रत्येक बुधवारी
0: सकाळी 9:10
1: आणि याचं पुनःप्रसारण
0: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास
0: वर्तमान
1: आणि भविष्यातही.
2: श्रोते हो, उद्या क्रीडांगण या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात मल्लखांब या खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षक पंच सौ मधुरा ज्ञानेश लिमये यांची मुलाखत भाग 4. जरूर ऐका उद्या 9:15 क्रीडांगण हा कार्यक्रम.

अभिजात शास्त्रीय संगीताची आवड जोपासण्यासाठी आणि उपशास्त्रीय संगीताची नजाकत अनुभवण्यासाठी ऐकत रहा फक्त आणि फक्त आकाशवाणी सांगली. मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्ज वर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्ज वर. आकाशवाणी सांगली पहिल्या

आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. श्रोतेहो, आता जाणून घेऊया आमचे आजचे उर्वरित आणि उद्याच्या दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून. 7:10 बाजारभाव आणि काही निवेदनं. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमामध्ये आवड बळीराजाची, हा शेतकरी बांधवांच्या आवडीच्या गीतांचा विशेष कार्यक्रम. 1 गाणे ताजेतवाने रात्री 8:00. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या. हिंदी भक्तिगीतं 8:15. 8:45 समाचार संध्या. 9:00 News@9 ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून. 9:15 स्पॉटलाइट. 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, आज रात्री 10:00 श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित गीतांचा खास कार्यक्रम आपली आवड नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम 10:30. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात वीणा सहस्त्रबुद्धे यांचं गायन, त्यांनी गायलेला राग बिहाग. रात्री 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील.

श्रोतेहो, आता जाणून घेऊया आमच्या उद्याच्या दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा. उद्या बुधवार 15 जुलै 2026 प्रातः सभा सुरू होईल 5

5 मिनिटांनी 6 वाजता हिंदी समाचार, 6:05 गिरवाणवाणी. या कार्यक्रमामध्ये मधुसूदन कानेटकर यांच्या स्वरात श्रीकृष्ण स्मृती, भक्तिसंगीत 6:10, 6:40 कृषी वार्ता. या कार्यक्रमात शेतीचे हिशोब याविषयी संकलित माहिती, आरोग्यम धनसंपदा 6:45, त्वचा विकार तज्ज्ञ डॉक्टर भारती चिलगर भाग 3. याच कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल 2:05. परिसर हा कार्यक्रम 6:50, यामध्ये पावसाळ्यातील पर्यटन, लेखन प्राध्यापक बाबूराव आंधळे. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण 2:10 आपण ऐकू शकाल. कार्यक्रमांची रूपरेषा जाणून घ्याल 6:55 आणि 6:50. 7:10 प्रादेशिक बातम्या, 7:20 एक गाणे ताजेतवाने, पुनःप्रसारण 8:00. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम 7:25 मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. गाणी मनातली 7:40, 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. चिंतन हाज चिंतामणी 8:40, 8:55 जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम, 9:15 क्रीडांगण, मल्लखांब या खेळाच्या राष्ट्रीय खेळाडू प्रशिक्षक पंच सौ मधुरा ज्ञानेश लिमये यांची मुलाखत भाग 4. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकू शकाल 6:30. श्रोतेहो, उद्या सकाळी 9:35 युवक मित्रांसाठी खास युवा बाईट्स, त्याचबरोबर विशेष स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन मालिका भाग 3, मार्गदर्शक श्रीयुत मैनाक घोष, मराठी चित्रपट संगीत 10:00, सामुदायिक गायन पाठ 10:15. उद्या यामध्ये गुजराती पाठ, NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग 10:30. गाता रहे मेरा दिल हा चित्रपट गीतांचा कार्यक्रम 11:40 भावधारा, 12:00 आकाशवाणी मुंबईचे कार्यक्रम, यामध्ये सुरुवातीला 12:00 वनिता मंडळ, महाकवी कालिदास दिनानिमित्त कवी संमेलन काव्य त्रिवेणी, 1:00 हिंदी समाचार, गीतबहार 1:05, 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या, नांदेड जिल्हा वार्तापत्र 1:40, भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम 1:45, 1:55 ऐसी अक्षरे रसिके, कृषीवाणी हा कार्यक्रम 2:00, 2:15 दोपहर समाचार, नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम 2:30, उद्या यामध्ये सावनी शिखरे यांचं गायन राग वृंदावनी सारंग, सभेच्या शेवटी 3:00 प्रादेशिक बातम्या.

सायंकालीन सभा सुरू होईल ठीक 5 वाजता. यामध्ये सुरुवातीला हिंदी चित्रपट संगीत, युवावाणी 5:30. स्टे ट्यून या सदरात 15 जुलै युवा कौशल्य दिनानिमित्त AISSMS इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पुणेचे प्राध्यापक राजेश वाद्योदे यांची मुलाखत. 6 वाजता हिंदी समाचार, लोकसंगीत 6:05. उद्या या कार्यक्रमात सय्यप्पा तातोबा बंडगर आणि सहकारी यांनी गालेल्या धनगरी ओव्या. 6:20 संस्कृत समाचार, 7 वाजता प्रादेशिक बातम्या. 7:10 बाजारभाव आणि काही निवेदनं. 7:15 आजचं विधिमंडळ. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात उद्या आपण ऐकणार आहात खरीपासाठी कडधान्याच्या सुधारित जाती याविषयी लेखक प्राध्यापक डॉक्टर कुमार गुरव यांच्याशी साधलेला संवाद. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या भावधारा. 8:15 8:45 समाचार संध्या. 9 वाजता News@9. 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय आहे. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 10 वाजता मराठी चित्रपट संगीत. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उद्या आपण ऐकणार आहात सिंधू बंधू यांचं गायन राग मारू बिहाग.

आजच्या शेवटी रात्री 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, ही होती आमची आजची उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. संध्याकाळचे 7 वाजतायत. आता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: एक छोटे कलाकार
1: पाऊस आणि प्रेमाची काव्य मैफिल रंगवतील मंदार चोळकर यामिनी दळवी आणि रेशमा कारखानीस
0: मल्हार स्वरांची बरसात करतील गायिका अंकिता जोशी बासरी वादक मीनाज मुळाकर आणि संतूर वादक मंगेश जगताप
1: गुरुवार दिनांक 23 जुलैला सायंकाळी 5 वाजता
0: खेळ आहे रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी
1: प्रवेश निःशुल्क
0: सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक निमंत्रण
1: उत्सव नवचैतन्याचा
2: श्रोते आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातमीपत्र

0: आहे का महत्वाचा, याविषयी जाणून घेऊया इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सचे संचालक कुंजन सावरटकर यांच्याकडून. अवश्य ऐका बलसागर भारत हो. बुधवार दिनांक 15 जुलै रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 16 जुलै रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत हो.
1: यानंतरची उद्घोषणा लगेचच ऐकूयात. प्रादेशिक बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा. एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जागांचा पीपीपी तत्वावर विकास करायला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यातल्या धरणांमध्ये 44% पाणीसाठा. 12 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 75% कमी पाऊस. मोशी दुर्घटनेप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. महापालिकेच्या अभियंताला कारणे दाखवा नोटीस. आणि गुरुवारपासून पंढरपुरात 24 तास दर्शन सुविधा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करायला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. शुक्रवारी विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केली होती. यामुळे 13 लाख शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल. याशिवाय नियमित परतफेडीची अट रद्द केल्यानं 23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळेल. राज्य मंत्रिमंडळाच्या इतर निर्णयाविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जागांचा पीपीपी तत्वावर विकास करायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला. तालुका आणि ग्रामीण भागातल्या 213 ठिकाणांवरच्या जागांचा या माध्यमातून विकास होणार आहे. याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिक माहिती दिली.
2: एकही जागा विकली जाणार नाही. या ठिकाणी लॉंग टर्म डेव्हलपमेंटचा प्लॅन तयार करण्यात आलेला आहे आणि या जागांची लीज होणार आहे. जागांची मालकी ही सदैव एसटी

0: महामंडळाचीच असणार आहे.
1: पालघर जिल्ह्यात दापचरी इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारायलाही राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. 558 हेक्टर जागेवर हा कृषी बाजार असेल. यामुळे शेतमालाचं मूल्यवर्धन होऊन चांगला दर मिळेल असं पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले. यामुळे कृषी मालाची निर्यात वाढायला मदत होईल. काढणीनंतर होणाऱ्या नुकसानीत 15-20% आणि शेतमाल वाहतूक तसंच हाताळणी खर्चातही 15-20% बचत अपेक्षित असल्याचं त्यांनी सांगितलं. याद्वारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या 10,000 रोजगार निर्माण होण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरणही आज मंत्रिमंडळानं मंजूर केलं. अनेक वर्ष कारागृहात शिक्षा भोगल्यावर मुक्त झालेल्या मुक्तबंदी आणि परिवीक्षाधीन यांना 26,000 ऐवजी 50,000 रुपये द्यायला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. किमान एक वर्ष कारागृहात राहिल्यावर निर्दोष मुक्तदार झालेल्यांनाही याचा लाभ मिळेल.
2: राज्यातल्या जलाशयांमध्ये सध्या एकूण साठवण क्षमतेच्या 44% पाणीसाठा उपलब्ध आहे. कालपर्यंत राज्यातल्या 3,009 धरणांमध्ये सुमारे 633 टीएमसी पाणीसाठा होता. हा साठा गेल्या वर्षी याच तारखेला नोंदवलेल्या 843 टीएमसी साठ्यापेक्षा बराच कमी आहे. राज्यातल्या 6 महसूल विभागांपैकी नाशिक विभागात सर्वाधिक 86% पाणीसाठा नोंदवला गेला. छत्रपती संभाजीनगर 66%, कोकण 62%, पुणे 51%, अमरावती 42%, तर नागपूर विभागातल्या जलाशयांमध्ये 40% पाणीसाठा आहे. मोठ्या धरणांमध्ये त्यांच्या उपयुक्त साठवण क्षमतेच्या 48%, मध्यम धरणांमध्ये 42%, तर लहान जलाशयांमध्ये 29% पाणीसाठा आहे. राज्यातल्या प्रमुख जलाशयांमध्ये कोयना धरणात 49%, जायकवाडीत 32%, उजनी 50%, गोसीखुर्द 36%, तर खडकवासला धरण समूहात 41% पाणीसाठा आहे. यंदाच्या पावसाळ्यात कालपर्यंत राज्यात 334 मिलीमीटर पाऊस झाला आहे. राज्याच्या सामान्य सरासरीच्या तुलनेत तो 96% आसपास असला तरी राज्यभरात पावसाचं वितरण समान नाही. ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली आणि जालना या 9 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला, तर नंदुरबारमध्ये सर्वात कमी म्हणजे सरासरीच्या केवळ 29% पाऊस झाला. 12 जिल्ह्यांमध्ये 50-75%, तर अन्य 12 जिल्ह्यांमध्ये 75-100% पाऊस झाला. राज्य मंत्रिमंडळापुढे आज झालेल्या सादरीकरणानुसार 96,21,000 हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी पूर्ण झाली आहे. तेलबिया, सोयाबीन, कापसाची पेरणी सर्वाधिक क्षेत्रावर झाली आहे. काही ठिकाणी भाताची पुनर्लागवड सुरू आहे. शिक्षक पात्रता परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांना या परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्याची आणि फुटीला जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचवड इथल्या मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी एका खासगी ऊर्जा निर्मिती कंपनीच्या 2 अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. डेपोमध्ये या कंपनीचं कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारं केंद्र आहे. मुसळधार पावसामुळे डेपोमधला कचऱ्याचा ढिगारा धोकादायक ठरू शकतो याची माहिती असूनही कंपनीनं कोणतीही सुरक्षाविषयक उपाययोजना केली नव्हती अशी महानगरपालिकेची तक्रार आहे. दरम्यान या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी राज्य सरकारनं एक स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. 8 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसात कचऱ्याचा ढिगारा कोसळून इमारत खचल्यामुळे झालेल्या या अपघातात 9 जणांचा बळी गेला. या प्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनानं पर्यावरण अभियांत्रिकी विभागाच्या मुख्य आणि कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आल्याचं महापालिका प्रशासनानं सांगितलं. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक एटीएसनं पाकिस्तानी गँगस्टर शेहजाद भट्टी याच्याशी संबंधित संशयित नेटवर्क विरोधात पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात मोठी कारवाई केली आहे. एटीएसनं काल एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी करत काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कसलीही दुही किंवा मतभेद नाहीत असं पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष

0: प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं आहे. सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी झालेल्या निवडीला आव्हान देण्याबाबत पक्षाचे राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांनी लिहिलेलं पत्र निरर्थक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या मुद्द्यावर पक्षाचे सर्व नेते सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात गुरुवारपासून 3 ऑगस्टपर्यंत 24 तास दर्शन सुविधा उपलब्ध असेल. यात्रेचा कालावधी 15 ते 29 जुलै असा आहे. या कालावधीत सुमारे 20 लाख भाविक येण्याचा मंदिर समितीचा अंदाज आहे. यात्रेदरम्यान सुमारे 2500 मनुष्यबळ सेवेसाठी उपलब्ध राहणार आहे. मंदिरात मोबाईल आणि कॅमेरा न्यायला बंदी असल्यामुळे 5 ते 6 ठिकाणी मोबाईल लॉकर सुविधा उपलब्ध राहील. पंढरपूर इथं होणाऱ्या आषाढी एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वाशिम इथली संत सूरदास महाराज दिव्यांग वारी आज धाराशिव जिल्ह्यात कळंब इथं दाखल झाली. या दिंडीत 15 अंध वारकरी आणि त्यांचे 5 मदतनीस स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी तसंच 12वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्यभरातून 10वीचे फक्त 29.5% विद्यार्थी तर 12वीच्या परीक्षेत सुमारे 39% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. भारतीय क्रिकेट संघाच्या इंग्लंड दौऱ्यात एक दिवसीय सामन्यांची मालिका आज सुरू झाली. बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 47 षटकात 8 बाद 257 धावा झाल्या होत्या. भारताच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी मनुष्यबळाची सज्जता या कार्यशाळेचं आयोजन पत्र सूचना कार्यालयानं नागपुरात केलं होतं. जागतिक ऑरेंज अर्थव्यवस्थेत 3% योगदान असलेल्या भारताचं पुढच्या 10 वर्षात 12 ते 15% योगदान देण्याचं उद्दिष्ट असून त्या दिशेनं प्रयत्नशील असल्याचं प्रतिपादन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य डॉ आशिष कुलकर्णी यांनी यावेळी केलं. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा. एसटी महामंडळाच्या अतिरिक्त जागांचा पीपीपी तत्वावर विकास करायला मंत्रिमंडळाची मान्यता. राज्यातल्या धरणांमध्ये 44% पाणीसाठा. 12 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 75% कमी पाऊस. मोशी दुर्घटना प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. महापालिकेच्या अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस. आणि गुरुवारपासून पंढरपुरात 24 तास दर्शन सुविधा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त आजचे फळ आणि भाजीपाला यांचे प्रति क्विंटल किमान आणि कमाल दर असे: कांदा 1200 ते 2550, बटाटा 1200 ते 1600, डाळिंब 4000 ते 11000, पेरू 1000 ते 3000, तोतापुरी आंबा 1000 ते 3000, ड्रॅगन फ्रूट 4000 ते 7000 आणि खजूर 3000 ते 6000. सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त आजचे फळ आणि भाजीपाला यांचे बाजारभाव आपण ऐकलेत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

हरवलेल्या व्यक्तीसंदर्भात एक निवेदन. कुमारी प्रतीक्षा राहुल धोत्रे, वय 16 वर्ष, यांना दिनांक 9 जुलै रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कशाचं तरी आमिष दाखवून अज्ञात इसमाने पळवून नेलं आहे. यांचं शिक्षण 12वी, उंची 5 फूट, सडपातळ बांधा.

था, सावळा रंग, काळे लांब केस, बुटके नाक, गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस यांनी घातलेला आहे आणि मराठी, हिंदी, वडर या भाषा त्यांना बोलता येतात. या वर्णनाची मुलगी कुणाला आढळल्यास अथवा कुणाला याविषयीची माहिती असल्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्रामबाग पोलीस ठाणे यांच्याशी संपर्क साधावा. निवेदन संपलं.

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाची कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून सांगली।

संध्याकाळचे 7:15 होत आहेत. आता वृत्त विशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित केला जाईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, आधीच उशिरा आगमन आणि त्यानंतर मोठा खंड ही यंदाच्या मान्सूनची स्थिती. या स्थितीनं या वर्षीचं कृषी चक्र मोठ्या प्रमाणात बाधित झालंय. याच पार्श्वभूमीवर येत्या काळातली पर्जन्यमानाची स्थिती आणि त्या अनुषंगानं करायचं पीक नियोजन यासंबंधीच्या विविध पैलूंची चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण करणार आहोत. श्रोते हो, यंदा देशभरात मान्सून नेहमीपेक्षा उशिरा दाखल झाला होता. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पर्जन्यमानाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाजही यापूर्वीच वर्तवला गेला होता. पण उशिरा का होईना मान्सूनचं आगमन झाल्यावर त्यानं दमदार हजेरी लावली होती, त्यामुळे सामान्य नागरिकांसह शेतकरीही सुखावला होता. पण आता पुन्हा एकदा मान्सूननं मोठा खंड घेतलाय. एल निनोच्या प्रभावामुळे आगामी काळातही पर्जन्यमान कमी आणि अनियमित राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली. खरं तर शेतीच्या दृष्टीनं पाहिलं तर या परिस्थितीनं यंदाच्या खरीप हंगामाला काहीच चिंताजनक वळणावर आणल्याचं नाकारता येणार नाही. याच पार्श्वभूमीवर पावसाच्या या मोठ्या खंडामागची कारण मीमांसा आणि त्याबद्दलचा येत्या काळासाठीचा अंदाज यासंबंधी माहिती देत आहेत हवामान अभ्यासक आणि भवताल मंचचे

0: संस्थापक अभिजित घोरपडे.
1: यावर्षी आपल्या मान्सूनवर दुष्काळाची छाया आहे. याचं कारण म्हणजे मान्सूनवर विपरीत परिणाम करणारा एल निनो हा घटक हा सक्रिय आहे. त्याचा परिणाम म्हणून भारतामध्ये या वर्षी सरासरीच्या 90% पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं दिलाय. हा अंदाज असल्यामुळं आपल्याकडं सुरुवातीला मान्सूनचं आगमन उशिरानं झालं. ते आगमन झाल्यानंतर बराच काळ उघडीप होती, मान्सून आला पण पाऊस पडला नाही. आणि त्यानंतर असं वाटत होतं की आता पाऊस पडेल की नाही. त्यावेळेस जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीला 8 दिवसांचा खूप चांगला पाऊस झाला. त्याच्यामुळे जी जून महिन्यातली तूट होती ती बऱ्यापैकी भरून निघाली. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये तोपर्यंत जून महिन्यामध्ये जवळजवळ निम्माच पाऊस म्हणजे 50% तूट होती पावसाची ती भरून निघून जुलैच्या मध्यापर्यंत सरासरी इतका पाऊस झाला. पण हे संपूर्ण राज्याचं दिसणारं चित्र असं जरी असलं तरी सुद्धा हा जो पाऊस पडला तो मुख्यतः कोकणातले काही जिल्हे, त्याचबरोबर सह्याद्रीचे घाटमाथे आणि पुणे जिल्हा आणि आसपासचा काही परिसर या ठिकाणी पडला. इतरत्र मुख्यतः मराठवाडा असेल, विदर्भाचा काही भाग असेल, तिथं मात्र पाऊस पुरेसा पडला नाही, अतिशय अपुरा पोहोचतोय. त्यामुळं पाऊस हा झाला तरी सुद्धा त्याचं वितरण हे असमान होतं आणि तेच आज आपल्याला पाहायला मिळतंय की बऱ्याच भागामध्ये मराठवाड्यातला छत्रपती संभाजीनगर जिल्हा वगळला तर उरलेले सर्व 7 जिल्हे याच्यामध्ये पाऊस अपुरा पडलेला आहे. विदर्भातले बऱ्याचशा भागात अशी परिस्थिती आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये तर अतिशय कमी पाऊस पडलेला आहे. हे सगळं जे वितरण आहे याचा संबंध निश्चितच यावर्षी एल निनोची छाया असण्याशी आहे. याचं कारण असं की जेव्हा आपल्याकडं कमी पाऊस पडतो आणि दुष्काळी स्थिती असते त्यावेळेस जो पाऊस पडतो तो कमी असतो आणि त्याचबरोबर त्याचं वितरण हे असमान असतं. म्हणूनच आपल्याला या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. दुसरं असं की आपल्या मान्सूनवर यावर्षी दुष्काळाची छाया असण्याचं कारण जसं एल निनो आहे तसाच एल निनोचा विपरीत प्रभाव कमी करणारे काही घटक आहेत ते जर सक्रिय असतील तर हा एल निनोचा परिणाम किंवा प्रभाव हा काही प्रमाणात कमी होऊ शकतो. मागे आपण इतिहासात अशी काही वर्ष अनुभवलेली आहेत की जेव्हा एल निनोचा परिणाम होता तरी सुद्धा पाऊस आपल्याकडे सरासरी इतका पडलाय. पण यावर्षी असं झालेलं आहे की हे जे घटक आहेत की जे एल निनोचा विपरीत प्रभाव कमी करतात त्याच्यामध्ये एक उदाहरण देता येईल ते म्हणजे इंडियन ओशन डायपोल हा हिंदी महासागरातला घटक. तो जर पॉझिटिव्ह असेल तर आपल्याकडं पावसाचं प्रमाण हे तुलनेनं चांगलं असतं. पण यावर्षी हा घटक अजिबातच सक्रिय नाहीये. हा सगळा विचार करता यंदा दुष्काळी परिस्थिती आहे निश्चित. आता आपण पावसाळ्याच्या महत्वाच्या टप्प्यात आहोत. विशेषतः शेतीच्या दृष्टीनं हा महत्वाचा टप्पा आहे कारण जुलै महिन्यातला पाऊस हा शेतीसाठी खूपच महत्वाचा असतो. आणि आत्ताचं जर चित्र पाहिलं तर आत्ता महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागामध्ये विशेष पाऊस पडलाच नाहीये. शेतीची कामं जुलैमध्ये ही व्हावी लागतात आणि त्या दृष्टीनं बऱ्याच भागामध्ये चिंतेचं वातावरण आहे. हवामान विभागाचा पुढचा जो अंदाज आहे की जुलैच्या दुसऱ्या टप्प्यात काय होईल तर जुलैमध्ये सुद्धा अपुरा पाऊस पडण्याची चिन्ह आहेत तसा अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे. त्यामुळं शेतीच्या दृष्टीनं आता काही काळ आपल्याला वाट पाहावी लागेल पावसाची. तो पाऊस आल्यानंतरच पुढचं नियोजन करावं लागेल. याच्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर हे जे 2 महिने आहेत त्या 2 महिन्यांमध्ये नेमकं कसं चित्र असेल याच्या संदर्भात हवामान विभागाकडून जुलै महिन्याच्या अखेरीस अंदाज दिला जाईल आणि त्याच्यानंतर आपल्याला यंदा एकूणच मान्सूनचं चित्र कसं असेल, पाऊस किती कसा असेल हे स्पष्ट होईल. पण सध्याचा जर विचार केला तर आपल्याला पाण्याच्या दृष्टीनं आणि शेतीच्या दृष्टीनं खूपच काळजीपूर्वक पावलं टाकावी लागणार आहेत हेच म्हणावं लागेल.
0: श्रोते हो, पावसाच्या या सध्याच्या परिस्थितीमुळे आगामी रब्बी हंगामही बाधित होणार असल्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याच अनुषंगानं अधिक मार्गदर्शन करत आहेत कृषी तज्ज्ञ चंद्रशेखर भडसावळे.
2: कोकणामध्ये आपल्याकडे ह्या दिवसांमध्ये धुवाधार पाऊस असतो पण आता आपल्याकडे कोकणामध्ये जे दिसतंय ते उन्हाचे चटके बसायला लागलेले आहेत. अगदी गरम होतंय चांगलंच. आणि काल तर आमच्यापैकी एक जण म्हणाला की म्हणे हे जे वातावरण आहे, हे जे ढग आहेत, हा जो वारा आहे किंवा अमुक पक्षी जे ओरडत आहेत ते म्हणजे आपल्याकडे भाताची कापणी करायला येते त्यावेळेची परिस्थिती आहे. म्हणजे आपली जर का कापणी असल्यासारखं वातावरण निरासेल आता दिसत असेल तर आपण तर अजून राब सुद्धा पेरले नाहीत किंवा पेरले ते कुजून गेलेले आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये आपण नेमकं काय करावं तर मंडळी ह्याच्यामध्ये बघा एक सगळंभर आता चर्चा सुरू आहे ती म्हणजे डायरेक्ट सीडेड राईस DSR म्हणजे परस्पर भाताच्या बियाची लागवड म्हणजे त्याच्यामध्ये चिखळणी लावणी हे प्रकार नाहीत. तर समजा तुमच्या शेतात

0: मध्ये आता काही शिल्लक नसेल, म्हणजे राबही गेला, शेत पण आता चिखल करायला पाणी मिळेल तेवढा पाऊस पडेल असं दिसत नाहीये, आणि मग अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर मग आपण काय करायचं? अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तुमच्या शेतामध्ये डायरेक्ट सीडेड राईस म्हणजे परस्पर भाताचं बी लावायचं टोकणी पद्धतीने. आता ते कसं करायचं? तर आपल्याकडे पडगिलवार कंपनीचं हँड पुश सीडर मिळतं बाजारामध्ये, साधारण 7 ते 8 हजार रुपयापर्यंत ते मशीन मिळतं. ते जे मशीन आहे त्या मशीनमध्ये भात टाकायचं, भाताचं बी. पण भाताची जात कोणची निवडाल? तर भाताची जात ही कमी दिवसात तयार होणारी, म्हणजे 100 दिवसात तयार होणारी जात पाहिजे. आणि मग असं जेव्हा आपण हँडपूश सीडरनी ते बी पेरतो आणि परत ते उपटून ते लावणी करण्याचं भानगड ठेवत नाही, अशा परिस्थितीमध्ये ते भात 10 दिवस अगोदर तयार होत, कारण भाताच्या रोपाला तो लावणीचा शॉक बसत नाही, आणि म्हणून भात 10 दिवस अगोदर तयार होतो. म्हणजे तुम्ही काय काय केलं? तर एक लवकर होणारी जात निवडलीत, लवकर होणारी जात हँडपूश सीडरच्या सहाय्याने तुम्ही ती टोकणी करायची, म्हणजे साधारण 2 ओळीमधलं अंतर अंदाजे 25 सेंटीमीटर ठेवायचं आणि टोकणी करायची. आणि मंडळी असं आहे की त्या जमिनीला जेव्हा ओलसरपणा असतो त्या ओलसरपणाच्या वेळेला त्याच्यावर ऑक्सीफ्लोअर फॅन किंवा त्याला एक गोल नावाचं औषध 1 लिटर पाण्यामध्ये 1 मिली गोल औषध टाकून ते मागील पावली चालत फवारणी करून घ्यायची, म्हणजे त्या भाताच्या शेतामध्ये तण होणार नाही पुढची महिनाभर तरी. आणि मग असं जेव्हा भाताचं पीक आपण घेऊ त्यावेळेला त्याला एक तर लावणी करायची नाहीये, म्हणजे पाऊस तेवढा नाही झाला तरी अगदी चालणार आहे. दुसरं काय तर कमीत कमी पाण्यावर किंवा जमिनीच्या आतमध्ये गेलेली जेवढी ओल आहे तेवढ्या ओलीवर सुद्धा तुमचं भाताचं पीक पुढची 20-25 दिवस तग धरू शकेल. 20-25 दिवस जरी पाऊस नाही आला तरी सुद्धा तग धरेल. तर अशा प्रकारे आपण भाताचं पीक हे तुम्ही घेऊ शकाल कमीत कमी पावसात, कमीत कमी पाण्यामध्ये आणि कमीत कमी कष्टामध्ये, म्हणजे मोठा खर्च न वाढवता. आता पारंपरिक पद्धतीमध्ये आपण खर्चही खूप करतो आणि पीक पण जातं, त्यामुळे आपल्याला दुःख जास्त होतं. तर आता अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण वाल किंवा हुलगा ही पिकं रब्बीमध्ये जर घेतली तर ती सुद्धा आपल्याला घेता येणं शक्य होणार आहे. कसं? तर भाताची कापणी केली की भाताच्या चुडामधून जे राहिलेला खालचा चूड असतो त्याच्यामधून 5-7 दिवसांनी छोटी हिरवी पानं येतात बाहेर येतात, आणि ह्या हिरव्या पानांवर आपण ग्लायफोसेट नावाचं तणनाशक फवारायचं. ते फवारलं की त्या भाताच्या चुडाचं अंदाजे वजन हे 75 मिली असतं, पण त्याच्यामध्ये 80% पाणी असतं. पाणी म्हणजे रस असतो, अत्यंत सुपीक असा रस असतो. हा सगळा रस तो त्या भाताचा चूड मेल्यामुळे तो सगळा रस जमिनीमध्ये उतरतो, त्यामुळे जमिनीला नुसतं साधं पाणी नाही तर अत्यंत सुपीक पाणी त्या जमिनीला भूमातेला मिळतं, आणि मग त्याच्यामुळे पुढचं पीक जे आहे फुलगा किंवा वाल किंवा हरभरा अशी पिकं ह्या आमची ओल जी आहे त्याच्यावर तुम्हाला ते पुढचं पीक घेता येऊ शकेल असं मला वाटतं. तर म्हणजे अशी परिस्थिती इथून पुढे भरपूर आणखीन येत राहणार आहे, त्याच्यामध्ये आपल्याला SRT पुनरुज्जीवित शेती हा काय प्रकार आहे हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. तातडीने तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घालायला पाहिजे आणि तुमच्या शेतापैकी थोडासा भाग त्याच्यावर SRTचा तुमचा प्रयोग करायला तुम्ही वापरून पाहायला तातडीने सुरुवात करणं गरजेचं आहे.
1: श्रोते हो, राज्यात सामान्यतः कमी पाऊस पडतो अशा मराठवाडा आणि दुष्काळाच्या दृष्टीनं अत्यंत संवेदनशील असलेल्या इतर भागातली परिस्थिती थोडी गंभीर आहे, याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. आगामी रब्बी हंगाम पूर्णपणे कोलमडू नये म्हणून आतापासूनच जलसंधारणाच्या उपाययोजनांकडे गांभीर्यानं पाहणं महत्वाचं आहे. याविषयी अधिक माहिती देत आहेत परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी हवामान विभाग प्रमुख डॉक्टर कैलास डाखोरे.
2: आपल्याला माहिती आहे की यावर्षी पेरणी उशिरा झालेली आहे, त्यातल्या त्यात आपले जे मुख्य पिक आहेत कापूस तूर असतील सोयाबीन आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांनी पाऊस नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपली पेरणी लांबली होती आणि त्या अनुषंगाने आता जो उघाड दिलेला आहे पावसानं, अशा परिस्थितीमध्ये आपण साधारणतः 1-2 गोष्टी करायला सांगतोय की ज्या ठिकाणी आपल्याला सिंचनाची अगदी व्यवस्था असेल आवश्यकतेनुसार आता आपल्याला पिकांमध्ये कापूस असेल तूर असेल मूग असेल उडीद असेल भुईमुग असेल इथं सूक्ष्म सिंचन पद्धतीने आपल्याला एक पाणी द्यायचं आहे. त्याचबरोबर जे आंतरमशागतीचे जे काम आहेत ते सुद्धा आपल्याला ह्या कालखंडात करून घ्यायचे आहेत. विशेष करून आपल्याला असं बघायचं की जमिनीमध्ये हवा खेळती राहिली पाहिजे आणि हे मॉइश्चर जे आहे खालचं ते कसं आपल्याला जे लागवड केलेल्या पिकांना मिळतं याच्यासाठी आपल्याला साधारणतः त्यामध्ये अंतर्मुख मशागतीचे कामं करून घ्यायचे आहेत. सिंचनाचं फार मोठं क्षेत्र जर नसेल ज्यांच्याकडे आहे सिंचन त्या शेतकरी बंधूंची द्विधा मनस्थिती असते की साधारण आभाळ दिसतंय पाऊस येण्याची शक्यता, तर अशा प्रकारचे काही परिस्थिती नाही पाऊस येणार नाही. आपल्याकडे

0: आवश्यकतेनुसार पाण्याचा उपयोग करायचा आणि तो देखील आपल्या सूक्ष्म सिंचन पद्धतीने याचा वापर करून आपल्याला पिकांना तग द्यायचं आहे. आता हीच परिस्थिती आपण जर बघितली विशेष करून आपल्या महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये आपण विदर्भामध्ये जरी गेला विदर्भामध्ये देखील अशी सारखीच परिस्थिती आहे. फक्त पूर्व विदर्भामध्ये आपण तिकडे पाहिलं तर तिकडे धान पीक आहे आणि तिथे आपल्या धान पिकामध्ये आपण साधारणतः तणाचा आणि कचरा काढून टाकावा साधारण जे पेरणीनंतर जो कालावधी आहे त्याच्यामध्ये रोपवाटिकेमध्ये हे चालतंय आणि अशा परिस्थितीमध्ये आता सध्या आपण बऱ्याच ठिकाणी पाहतोय की जो सोयाबीनचा पट्टा आहे किंवा तूर असेल किंवा कापसाचा पट्टा आहे किंवा पश्चिम विदर्भामध्ये तर त्या ठिकाणी देखील आता सध्या जसं महाराष्ट्रात सांगितलं त्याप्रमाणेच आपण सांगतोय की ज्या ठिकाणी आपल्याला ड्रिकलच्या ऑपरेशन जे आहेत ते करून घ्यायचे आणि त्याचबरोबर आपल्याला ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्ध आहे त्यानुसार देखील आपल्याला सिंचन द्यायचंय. मध्य महाराष्ट्रामध्ये थोडी परिस्थिती वेगळी आहे. इथं आपण जर का विचार केला कोल्हापूर पुणे या भागामध्ये तर या भागामध्ये ज्या ठिकाणी भात आहे घाटामध्ये रोपवाटिकेमध्ये जिथं आपण पाहतोय की तिथं निश्चितपणाने जे 21 ते 23 दिवसाचे जे झाले आहेत तिथं पुन्हा लागवडीचे कामं सुरू आहेत बऱ्याच ठिकाणी आणि बऱ्याच ठिकाणी उशिरा पाऊस झाल्यामुळे यावर्षी काय झालं की तिथं रहू पद्धतीचा अवलंब करावा लागत आहे आणि आपण काय करतोय सध्या की ज्या ज्या ठिकाणी व्यवस्थित कंडिशन्स आहेत तिथं रोपवाटिकेचं आपण पुनर्लागवडीसाठी आपण काम जोरात चालू आहे. आता हे काम करत असताना आपण जे हव्या जातीचे पुनर्लागवड करण्यासाठी आपण काय करतो की जे आपण पुनर्लागवड करण्यासाठी पेरणीनंतर साधारणतः 21 ते 25 दिवसाचा निम गारव्या जातीचा 23 ते 26 आणि गारव्या जातीचा 25 ते 30 दिवसाचे जे रोप झाले याचे आपण जिथं गरजेनुसार आपण याची पुनर्लागवड करत आहोत. आता ह्या खालोखाल आपल्या ठिकाणी नाचणीचं पण एक साधारणतः पीक आहे जे 2 ते 3 पाण्याची अवस्था आहे तिथे त्याला आवश्यकतेनुसार आता पाऊस असल्यामुळे सिंचनाची व्यवस्था करावी लागणार आहे आणि हे नाचणी आता साधारणतः 15 जुलै नंतर आपण याची पेरणी देखील या भागात टावतो. आपण तर तुर्तास आपण जे सध्या जे पेरणी करून लागवड करून आपण जे पीक उभं आहे ह्याला संरक्षण देणं फार महत्वाचं आहे.
1: श्रोते हो, हवामानात होत असलेले बदल आणि त्या अनुषंगाने पर्जन्यमानाची स्थिती यापुढेही बदलत राहणार आहे हे गांभीर्य ओळखूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला कॅच द रेन अर्थात पावसाचा प्रत्येक थेंब प्रयत्नपूर्वक साठवण्याचं आवाहन केलंय. आता या संकटावर मात करण्यासाठी आपल्या सगळ्यांनाच या आवाहनाला अनुसरून कृती करण्याची जबाबदारी पार पाडायची इतकंच. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता आणि तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: मध्यम लहरी 241.8 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 झालेत. आता शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझं घर माझं शेत.

नमस्कार मंडळी, नमस्कार अच्छा, माझं घर माझं शेत या कार्यक्रमात सर्व शेतकरी बांधवांचं खूप खूप स्वागत आणि पूर्वताईचा नमस्कार. मंडळी, आज भारतीय सौर दिनांक 23 आषाढ शके 1948 अर्थात मंगळवार 14 जुलै 2026. मंडळी, आठवडाभर तुम्ही ज्या कार्यक्रमाची अगदी आतुरतेने वाट पाहत असता त्या तुमच्या आवडत्या गीतांचा कार्यक्रम घेऊन मी आज आली आहे. चला तर मग कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूया. कार्यक्रमातील हे सुरुवातीचं गीत आहे भिंगरी या चित्रपटातील. महेंद्र कपूर, उषा मंगेशकर यांच्या स्वरात जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत आहे बाळ पळसुले यांचं. आणि या गीताची

आवड कळवणारे आपले श्रोते आहेत रिअल रिसनर्स ग्रुप जत जिल्हा सांगली येथून, अल्ताफ हुजरे, सैफुल्ला सबाहत, किरत हुजरे, रोहन रेहान शेख, तसंच जामरून तालुका अर्धापूर येथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, साध्वी जोशी, परभणीहून गणेश हरगावकर, त्याचबरोबर मुक्काम पोस्ट हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर येथून उस्माना शेख फौजी, सायराबानो शेख, दस्तगीर शेख, फैजनबी शेख, शाखेर शेख, इस्लामबी शेख, बाबा शेख, कहिश्मा शेख, समीर शेख, सानिया शकील पठाण वळसंगीकर, बिस्मिल्लाबी शेख, गदर शेख आणि निलोफर शेख हिप्परसोगा तालुका बिलोली जिल्हा नांदेड येथून चांदणी अयुब सय्यद आणि बाळ राजेश अमन सय्यद, महिरा सय्यद. ऐकूया या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं भिंगरी या चित्रपटातील हे गीत.

आशा भोसले आणि सुधीर फडके यांच्या स्वरात चंद्र आहे साक्षीला या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीतरचना होती जगदीश खेबुडकर यांची आणि संगीत होतं सुधीर फडके यांचं. आणि या गीताची आवड कळवणारे आपले श्रोते आहेत अभि, आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरगणे, कसबा बावडा, कोल्हापूर, श्रेयश, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभो, शिया, पिया, सोनम, राज पेंटर, राजाराम गायकवाड, आपकी पसंत रेडिओ श्रोता संघ तेरवाड, सौ सुशीला विलास दावणे कागल, सुभाष मिंडसे शिरडोण, सचिन किल्लेदार भडगाव, शशिकांत पाटील कुरुंदवाड, श्रीनिवास कांबळे यड्रावचे श्रोते, त्याचबरोबर सुप्रिया, ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार, बनाचीवाडी तालुका राधानगरीचे श्रोते, या श्रोत्यांच्या आवडीचं गीत आत्ताच आपण ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकूया पुत्र भावा ऐसा या चित्रपटातील सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील गीत. पी सावळाराम यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे वसंत प्रभू यांनी.

या सुंदरशा गीताची आवड कळवणारे आपले शेतकरी बांधव होते मैत्री श्रोता संघ श्री सुरेश रामू साबळे, विजयकुमार स्वामी, रेखासागर साबळे, अलका दयानंद साळवी, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, अश्विनी विमल तानवडे, मेघा सुभाष सातवेकर, अनिता राहुल भ्रांभिष्टे, सारिका संभाजी सुतार, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा, तालुका कागल, जिल्हा कोल्हापूर श्रोते. त्याचबरोबर विद्यानगर कवठे बांकाळ येथून संजीवनी, सुयोग, सुजाता, सुरेश कुलकर्णी, सुप्रिया आणि प्रसाद म्हैसाळकर. त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघची श्रुतिका प्रथमेश, ज्ञानदेव, भक्तिभूषण नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली सयाजी वरुटे, मुक्काम पोस्ट हसूर दुमाला, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूरचे श्रोते. त्याचबरोबर कार्तिक अर्पित, अनुराधा आकाश शिंदे, मुक्काम पोस्ट कंदलगाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूरचे श्रोते यांच्या आवडीचं हे छानसं गीत आत्ताच आपण ऐकलं. श्रोते हो, कार्यक्रमात आता उषा मंगेशकर यांच्या स्वरात प्रभाकर नायक यांचं गीत, संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि चित्रपट वरात. या गीताची आवड आपल्याला कळवली आहे चंद्रशेखर, विमल, पूजा, सागर पाटील, राजू मिठोरी स्टॉप, बाबासो दुकानदार फुगे. त्याचबरोबर श्री बंडोपंत शहा गुरुजी, गावभाग सांगली. ऐकूया या श्रोत्यांच्या आवडीचं उषा मंगेशकर यांच्या स्वरातील हे गीत.

श्रुतेहो कार्यक्रमात आता ऐकूया तानाजी खेमलापुरे अंकुश पार्थ धनाजी खेमलापुरे मुक्काम पोस्ट दत्तवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूरचे श्रोते. मुक्काम पोस्ट बरोळा धरण तालुका मालेगाव येथील दत्ता घायाळ सुनीताबाई घायाळ सानिका घायाळ गजानन घायाळ त्याचबरोबर महादेवराव डोंगरे राहणार घोटवडे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूरचे श्रोते. या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं कार्यक्रमातील हे गीत आहे आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या स्वरात. विवेक आपटे यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे अनिल मोहिले यांनी आणि चित्रपट आहे हमाल ते धमाल.

बरं तर मंडळी, या गीताबरोबरच आजच्या आवड बळी राजाची या कार्यक्रमात आता इथेच थांबूयात. अशीच आपली आवड भरभरून पत्रांनी आम्हाला कळवत राहा आणि आपल्या गीतांचा आस्वाद या कार्यक्रमातून तुम्ही घेत राहा. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. तोपर्यंत मला पूर्वाला निरोप द्या. नमस्कार.

0: माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: घरकाम, बागकाम, साफसफाई, खरेदी, आजारपण सगळं सांभाळणारी सक्षम गृहिणी.
2: छोट्या छोट्या व्यवसायापासून केलेली सुरुवात असो की नोकरीतील मोठमोठ्या पदांवरील यशस्वी कारकीर्द,
1: जबाबदारी तर प्रत्येक मैत्रीण चोखपणे पार पाडतेच.
2: प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या मैत्रिणींना भेटून त्यांच्याशी हितगुज साधणारा आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित कार्यक्रम
1: वनिता मंडळ, तिचं खरं अस्तित्व जाणून घेऊयात दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी दुपारी 12 वाजता
3: महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून. जरूर ऐका वनिता मंडळ.
4: मध्यम लहरी 239° 8' अर्थात 1251 kHz वर FM वाहिनीच्या 100.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजलेत. ऐकूया एक गाणे ताजे तवाने.

आदला बदली या चित्रपटातलं अमर हळदीपूर यांनी संगीतबद्ध केलेलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. एक गाणे ताजे तवाने या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकलं आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. रात्रीचे 8:05 होत आहेत. ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून.

0: श्रद्धा मुखेडकर, राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं महाराष्ट्रातल्या अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू. की रेल्वेमंत्र्यांची घोषणा. भारत युके व्यापार करार उद्यापासून लागू होणार. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज फ्रान्सचा सामना स्पेनशी. आणि इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतापुढे विजयासाठी 259 धावांचं आव्हान. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा करायलाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. शुक्रवारी विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी याची घोषणा केली होती. यामुळे 13 लाख शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल. याशिवाय नियमित परतफेडीची अट रद्द केल्यानं 23 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ मिळेल. पालघर जिल्ह्यात दापचरी इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार उभारायलाही राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. रेल्वेच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेचं व्यवस्थापन व्हावं या उद्देशानं रेलभूमी या नावाने पोर्टल सुरू करण्यात येईल अशी घोषणा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली. ते आज नवी दिल्ली इथं भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी हाती घेतलेल्या सुधारणांबाबत बातमीदारांशी बोलत होते. रेल्वे मंत्रालयानं बांधकामासह अन्य क्षेत्रात सुधारणा केल्या आहेत. आता खतांची वाहतूकही रेल्वे कंटेनरमधून केली जाऊ शकते. विद्युत निर्मिती प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या फ्लाय ऍश राखेची वाहतूक आता कंटेनरमधून केली जाईल असं अश्विनी वैष्णव यावेळी म्हणाले.
1: अगर हम फ्लाय ऍश का एक अच्छा ट्रान्सपोर्टेशन मेकॅनिझम बना सकते तो देन वी कैन यूज फ्लाय ऍश इन इकोनॉमिक वे. सीमेंट में प्रोडक्शन में यूज कर सकते हैं या फिर रोड कंस्ट्रक्शन या किसी दूसरे कंस्ट्रक्शन में हम काम में ले सकते हैं. अभी तक क्या चैलेंज आता था, रेल ट्रांसपोर्टेशन में जब उसको वैगन में भरते हैं तो फ्लाय ऐश बहुत फाइन होने से उसको लोड करने के टाइम में बड़ा पॉल्यूशन होता. सो दैट्स व्हाई वी ब्रॉट दिस रिफॉर्म. फ्लाय ऐश के लिए स्पेशल कंटेनर डिजाइन किया है.
0: राखेच्या वाहतुकीसाठी एकीकृत परवाना प्रणालीची घोषणाही अश्विनी वैष्णव यांनी यावेळी केली. ही प्रणाली जास्तीत जास्त 2 वर्षात सर्व प्रकल्पांमध्ये लागू केली जाईल असं ते म्हणाले. ब्रिक्स देशांमध्ये सामाजिक सुरक्षा, कौशल्य, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सन्मानजनक रोजगार यासारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्याची प्रचंड क्षमता असल्याचं केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. ते आज हैदराबादमध्ये ब्रिक्स व्यापार संघटना मंच शिखर परिषद 2026 उद्घाटन प्रसंगी बोलत होते. देशातल्या पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल पंपावरच्या इंधनाचा दर्जा तपासण्याची मोहीम तीव्र केली आहे. इंडियन ऑइलनं गेल्या आठवड्याभरात 10,000 ठिकाणी अचानक तपासणी करून 8,500 अधिक गुणवत्ता

नुकताच चाचण्या केल्या. हिंदुस्तान पेट्रोलियमनं सुमारे 4,000 तर भारत पेट्रोलियमनं 900 अधिक अशा प्रकारच्या चाचण्या केल्या. या चाचण्यांमध्ये भेसळीची कुठलीही तक्रार आढळली नसल्याचं पेट्रोलियम कंपनीने म्हटलं आहे. वाराणसीतला ज्ञानवापी मशीद तंटा मध्यस्थामार्फत सोडवायला हिंदू आणि मुस्लिम दोन्ही पक्षकारांनी नकार दिला आहे. या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी न्यायालयाबाहेर मध्यस्थामार्फत चर्चा घडवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते. त्यानुसार स्थापन झालेल्या समाधान समारोह लवादासमोर आज दोन्ही पक्षांनी आपापली भूमिका मांडली. मध्य प्रदेशातल्या भोजशाला मंदिर संकुल प्रकरणाची सुनावणी रोजच्या रोज करून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने होकार दिला आहे. मात्र या संकुलात मुस्लिमांना दर शुक्रवारी नमाज अदा करण्याची आणि हिंदूंना विशिष्ट दिवशी पूजा अर्चा करण्याची तात्पुरती परवानगी न्यायालयानं दिली नाही. त्याऐवजी या मंदिरालगत मुस्लिमांना दर शुक्रवारी दुपारी 1 ते 3 या वेळात नमाजाकरता जागा उपलब्ध करून द्यावी असे निर्देश न्यायालयानं मध्य प्रदेश सरकारला दिले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि युनायटेड किंगडम दरम्यानचा सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार उद्यापासून लागू होणार आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. या पथदर्शी आराखड्याच्या मदतीनं 2030 परस्परांबरोबरच व्यापार दुप्पट करून तो 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं आहे. हा करार भारताच्या व्यापार क्षेत्रातल्या प्रगतीचा महत्वपूर्ण टप्पा असल्याचं वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. या कराराचा लाभ अनेक क्षेत्रांना होणार असून आयात शुल्कात कपात होणार आहे. हा करार दुग्ध व्यवसाय आणि कृषी क्षेत्राला सुरक्षा प्रदान करत भारतीय वस्तू आणि सेवांना बाजारपेठा उपलब्ध करून देईल असं ते म्हणाले. हा करार भारतीय व्यावसायिक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी देखील लाभदायक असल्याचं त्यांनी सांगितलं. CBSE अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं आज आपली R3 म्हणजेच त्रिभाषा सूत्राबाबतची भूमिका जारी केली. त्यानुसार तिसऱ्या भाषेचं मूल्यांकन केवळ शाळेतल्या अंतर्गत परीक्षांद्वारेच केलं जाईल. तसंच चालू शैक्षणिक वर्षात CBSE बोर्ड तिसऱ्या भाषेची परीक्षा घेणार नाही. नववीमध्ये जे विद्यार्थी R3 उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना 10वीमध्ये प्रवेश दिला जाईल. मात्र त्यांनी 10वीच्या वर्षात ही परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. इयत्ता 8वीमधील 3 भाषांची निवड इयत्ता 9वीमध्येही कायम राहील आणि त्यापैकी एका भाषेची निवड R3 म्हणून करावी लागेल असं CBSEनं स्पष्ट केलं आहे. पंजाब सरकारनं नशेखोरी विरुद्धच्या मोहिमेअंतर्गत अंमली पदार्थ तस्करांच्या 847 कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या, नष्ट केल्या तसंच 73,000 अंमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली. या मोहिमेला 500 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित वार्ताहर परिषदेत पंजाबचे आरोग्यमंत्री डॉ बलबीर सिंह यांनी ही माहिती दिली. गेल्या 4 वर्षात पंजाबमध्ये अंमली पदार्थ तस्करांकडून 6,400 किलोपेक्षा जास्त हिरोईन जप्त केल्याचं त्यांनी सांगितलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची नाकेबंदी करण्यासाठी हुर्मुझच्या समुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांवर शुल्क आकारण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर काही तासांमध्येच अमेरिकेनं आज इराणच्या बंदरांवर हल्ले सुरू केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणनंही मध्य पूर्वेतल्या अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांवर हल्ले केले. दरम्यान हुर्मुझच्या समुद्रधुनीत 2 तेलवाहू जहाजांवर आज इराणनं केलेल्या हल्ल्यामध्ये एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला तसंच 10 जण जखमी झाले. याबद्दल भारतानं इराणी दूतावास उपप्रमुखांकडे तीव्र निषेध नोंदवला आहे. या जहाजावर एकूण 30 भारतीय खलाशी होते. पश्चिम आशियातल्या घडामोडींवर आपलं बारकाईनं लक्ष असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं असून होर्मुझच्या समुद्रधुनीतून सुरक्षित आणि सुरळीत व्यापारी जलवाहतूक राहावी असं आवाहन केलं आहे. जगाची आर्थिक आणि ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ही बाब अत्यंत महत्वाची असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ता रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितलं. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीतला पहिला सामना आज फ्रान्स आणि स्पेन यांच्यात होईल. अमेरिकेत टेक्सास इथल्या डलास स्टेडियमवर हा सामना भारतीय वेळेनुसार मध्यरात्री 12:30 सुरू होईल. सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत धडक मारण्याच्या इराद्यानं फ्रान्स मैदानात उतरेल तर 2010 विजेते पदक पटकावल्यानंतर पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचण्याचं स्पेनचं लक्ष असेल. उपांत्यपूर्व सामन्यात

0: फ्रान्सनं मोरोक्कोचा 2-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे, तर स्पेननं बेल्जियमवर 2-1 अशी मात केली. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या एक दिवसीय क्रिकेट मालिकेत आज बर्मिंगहॅम इथं सुरू असलेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडनं भारतापुढे विजयासाठी 259 धावांचं आव्हान ठेवलं आहे. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 47 षटक आणि 5 चेंडूत सर्वबाद 258 धावा केल्या. त्यात जो रूटच्या नाबाद 76 आणि लियाम डॉसनच्या 68 धावांचा मोलाचा वाटा आहे. या दोघांनी सातव्या गड्यासाठी 121 धावांची भागीदारी केली. भारतातर्फे अक्षर पटेलनं 4 तर प्रसिद्ध कृष्णा आणि गुरमूर ब्रार यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 6 षटकात बिनबाद 32 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कर्जमुक्ती योजनेचे निकष शिथिल केल्यानं महाराष्ट्रातल्या अतिरिक्त 23 लाख शेतकऱ्यांना होणार फायदा. रेल्वेसाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेकरता रेलभूमी हे नवीन पोर्टल सुरू करण्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणा. भारत युके व्यापार करार उद्यापासून लागू होणार. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज फ्रान्सचा सामना स्पेनशी आणि इंग्लंड विरुद्धच्या एक दिवसीय मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतापुढं विजयासाठी 259 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत. समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रम प्रासंगिक.

नमस्कार श्रोते हो, प्रासंगिक या विशेष कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत। श्रोते हो, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, तशीच ती समाज सुधारकांची आहे। महाराष्ट्र पुरोगामी आहे असं म्हणतो तेव्हा त्यामागे ती प्रगतिशील विचारांची परंपरा आहे। आज आपण ज्या आधुनिक पुरोगामी आणि समतावादी महाराष्ट्रात जगत आहोत त्याचा पाया 19व्या शतकाच्या उत्तरार्धात ज्या काही मोजक्या विचारवंतांनी रचला त्यात गोपाळ गणेश आगरकर हे नाव अग्रस्थानी आहे। इहवाद, बुद्धिप्रामाण्यवाद आणि व्यक्तिस्वातंत्र्य या आधुनिक मूल्यांचा आग्रह धरणारे आगरकर हे महाराष्ट्राच्या वैचारिक क्रांतीचे खऱ्या अर्थाने उद्गाते होते। अशा थोर सुधारक आगरकर यांची आज जयंती। त्यांचे आज स्मरण करणे, त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे। श्रोते हो, सांगलीतून मिरजेकडे जाताना डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे शिक्षण संकुल दिसते। सांगली मिरजेसह दक्षिण महाराष्ट्राचा शैक्षणिक पाया घालणारा हा परिसर। इथे संस्थेचे विलिंगडन चिंतामणराव महाविद्यालय उभे आहे। हा सारा परिसर आपल्याला लोकमान्य आणि आगरकरांच्या स्मृती जाग्या करतो। गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे समकालीन एकमेकांचे जीवलग मित्र आणि प्रचंड बुद्धिवान नेते। या दोघांनी मिळून महाराष्ट्रात शिक्षणाचा प्रसार केला आणि तरुणांमध्ये राष्ट्रप्रेम जगवण्यासाठी 1 जानेवारी 1880 रोजी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली। पुढे याच विचारांचा विस्तार करत 24 ऑक्टोबर 1884 रोजी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्यात आली, ज्यामध्ये आगरकरांचा सिंहाचा वाटा होता। 1885 मध्ये स्थापन झालेल्या फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणूनही त्यांनी धुरा सांभाळली। देशकार्यासाठी एकत्र आलेल्या या दोन महापुरुषांमध्ये पुढे वैचारिक मतभेद निर्माण झाले। ते मतभेद वैयक्तिक नसून सैद्धांतिक होते। आधी राजकीय स्वातंत्र्य, मग सामाजिक सुधारणा असं टिळकांचं मत होतं। मात्र आगरकरांनी आधी सामाजिक सुधारणांना आग्रह धरला। जो समाज जातीभेदाने सडलेला आहे, जिथं अंधश्रद्धा, बालविवाह आणि महिलांवर अत्याचार होत आहे, तो समाज स्वतंत्र झाला तरी त्या स्वातंत्र्याला काही अर्थ उरणार नाही, इतके स्पष्ट विचार त्यांनी मांडले। आजही सर्वत्र बुवा बाबांचे

वाढलेले स्तोम पाहता आगरकरांचे विचार आपल्याला किती दूरदृष्टीचे होते याची प्रचिती येते. याच वैचारिक मतभेदांमुळे आगरकरांनी दैनिक केसरीचे संपादक पद सोडले आणि आपल्या विचारांच्या प्रसारासाठी सुधारक हे स्वतंत्र वृत्तपत्र सुरू केले. आज 21व्या शतकात महाराष्ट्रातील महिला शिक्षण घेत आहेत, नोकऱ्या करत आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात उच्च पदांवर कर्तृत्व गाजवत आहेत. आजच्या स्त्रिया स्वावलंबी आणि सन्मानाने जगत आहेत. यामागे आगरकरांचे फार मोठे वैचारिक योगदान आहे. आजच्या महिलांनीच नव्हे तर सर्व समाजाने आगरकरांचे ऋण मानलेच पाहिजेत, कारण त्यांनी तत्कालीन समाजाविरुद्ध जाऊन स्त्री मुक्तीचा जाहीरनामा मांडला. केवळ स्त्रियांनी शिकले पाहिजे एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी महिलांना पुरुषांच्या बरोबरीनं उच्च शिक्षण दिले पाहिजे असा आग्रह त्यांनी धरला. केसरी आणि सुधारकमधून त्यांनी बालविवाह, जरठ कुमारी विवाह या प्रथांवर कडक शब्दात टीका केली. विधवा महिलांचे होणारे केशवपन प्रथा थांबवण्यासाठी त्यांनी रान उठवले. स्त्रियांना शारीरिक सुलभतेसाठी आणि आरोग्यासाठी पुरुषांसारखाच सुटसुटीत पोशाख घालण्याच्या स्वातंत्र्याचा आग्रह त्यांनी धरला. स्त्री ही पुरुषांची दासी नसून ती तिची सहचरणी आहे. तिला स्वतःची बुद्धी आणि भावना आहेत हे त्यांनी समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न केला. मुलींच्या विवाहाचे संमती वय वाढवण्याच्या कायद्याला त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला. हे सारे करताना त्यांनी मोठा समाज रोष ओढावून घेतला. जेव्हा एखादी व्यक्ती समाजाच्या शेकडो वर्ष जुन्या रूढी परंपरांना आवाहन देते तेव्हा समाजाचा सनातनी वर्ग तिच्यावर तुटून पडतो. आगरकरांच्या बाबतीतही हेच घडलं. त्यांच्या बुद्धिप्रामाण्यवादी आणि सुधारणावादी विचारांमुळं तत्कालीन कर्मठ समाजानं त्यांना अतोनात मानसिक आणि सामाजिक छळ केला. त्यांच्या जिवंतपणीस त्यांच्या प्रतिकात्मक अंतयत्र काढली होती, बहिष्कृत करण्याचा प्रयत्न झाला, पण या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही गरिबीशी आणि दमा या आजाराशी झुंजत असतानाही आगरकरांनी आपल्या तत्वांशी कधीही तडजोड केली नाही. जे जे प्रगतीला पोषक आहे ते स्वीकारलेच पाहिजे यावर ते ठाम राहिले. त्यांच्यासारख्या अशा आग्रही समाज सुधारकांमुळेच महाराष्ट्राची आजची पुरोगामी ओळख तयार झाली आहे. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्यानंतर बुद्धीच्या निकषावर समाजाची पुनर्रचना करण्याचा आग्रह आगरकरांनी धरला. त्यांनी देव धर्म आणि परलोकापेक्षा इहलोक आणि मानवी कल्याण याला सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांचे जन्मगाव कराडजवळचे टेंबू, आज सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला समृद्ध करणाऱ्या टेंबू योजनेमुळेही आगरकरांची आठवण येते. आगरकर वयाच्या अवघ्या 39व्या वर्षी म्हणजे 17 जून 1895 मध्ये गेले. मरतानाही त्यांनी माझ्या प्रेताला ब्राह्मणांनीच खांदा दिला पाहिजे असा अट्टहास करू नये आणि अंत्यविधीसाठी फार खर्च करू नये अशी अत्यंत विवेकवादी इच्छा व्यक्त केली होती. असे सुधारक करते होते म्हणून आपण पिढ्यांच्या कर्मठ प्रथांमधून बाहेर पडलो आहोत याचे सतत स्मरण ठेवले पाहिजे. आज 14 जुलै रोजी आगरकरांच्या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या स्मृतीस अभिवादन करूया आणि त्यांनी दर्शवलेली इहवाद, बुद्धिप्रामाण्यवाद आणि व्यक्तिस्वातंत्र्य या आधुनिक मूल्यांचा अंगीकार करूया. प्रासंगिक या कार्यक्रमासाठी लेखन केलं होतं वरिष्ठ पत्रकार जयसिंग कुंभार यांनी. तर श्रोते हो पुन्हा भेटूया अशाच प्रासंगिक विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.

हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आता ऐकूया हरी शर्मा यांच्या आवाजातील गीत.

हिंदी भक्तिगीतांचा आस्वाद आपण घेतोय आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. यानंतर ऐकूया देवी नेहा सरस्वती यांच्या आवाजातील भक्तिगीत.

या भक्तिगीताबरोबरच हिंदी भक्तिसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

रात्रीचे 8:45 होत आहेत. आता ऐकूया हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आणि त्यानंतर ठीक 9 न्यूज ॲट 9 हे इंग्रजी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

मध्यम लहरी 239 अंश 8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजलेत. ऐकूया श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम आपली आवड.

आपली आवड या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं अगदी मनापासून स्वागत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया उषा मंगेशकर आणि शैलेंद्र सिंग यांनी गायलेलं मुरलीधर गोडे यांचं गीत. संगीत आहे ऋषीराज यांचं आणि या गीताची आवड कळवणारे श्रोते आहेत संघमित्रा श्रोता संघ पोफाळी जिल्हा यवतमाळ इथून जयराम सिंगणकर, दिशांतकुमार सिंगणकर, वंदना धुळे, अर्पिता आणि समस्त सिंगणकर परिवार. त्याचबरोबर प्रभाकर जोंधळे, आरती जोंधळे हे गौतमनगर जिल्हा नांदेडचे श्रोते. सेनापती कापशीहून ऋषिकेश, पौर्णिमा, तेजा, विद्या, सुवर्णा, बाजीराव तेलवेकर आणि सूर्यकांत चव्हाण. त्याचबरोबर त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघाचे श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव, भक्तीभूषण नामदेव, आकाश कुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली वरुटे, मुक्काम पोस्ट हसूर दुमाला, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूरचे श्रोते. कार्तिक, अर्पित, अनुराधा, आकाश शिंदे, मुक्काम पोस्ट कंदलगाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर. त्याचबरोबर गांधी चौक रोपड पंजाबचे श्रोते हरदेव मिका, बलविंदर बिरक, जयतेग बिरक आणि मिका बिरक. ऐकूया बन्या बापू या चित्रपटातलं हे गीत.

लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत, महानंदा चित्रपटासाठी संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. या गाण्याची आवड कळवली होती वसमत रोड परभणीहून रणजित कारेगावकर, कांचन कारेगावकर, सृष्टी आणि समरजित कारेगावकर, संपत्ती खेमलापुरे, राणी आणि अंकिता खेमलापुरे, तानाजी अंकुश पार्थ आणि धनाजी खेमलापुरे, मुक्काम पोस्ट दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूरचे श्रोते, संजीवनी सुयोग कुलकर्णी कवठेमहांकाळचे श्रोते, राजाराम गायकवाड, श्रेयश सुयोग संस्कृती, शिवज्ञ शिवशंभो, शिया पिया, सोनम प्रशांत, राज पेंटर तेरवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूरचे श्रोते, अभि आदिती मंजुळा अजय राधाकृष्ण बिरणगे कसबा बावडा कोल्हापूरचे श्रोते, त्याचबरोबर सुशीला विलास दावणे कागलचे श्रोते, सुभाष मिणचे शिरढोणचे श्रोते, श्रीनिवास कांबळे, शशिकांत पाटील कुरुंदवाडचे श्रोते आणि सचिन किल्लेदार भडगावचे श्रोते. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया बिनकामाचा नवरा या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत.

या गाण्याची आवड कळवलेले श्रोते आहेत अतुल गौतमी धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, मुक्काम पोस्ट यळगुडचे श्रोते, तुषार कुरणे, प्रसिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे, अरुण यळगुडकर, मुक्काम पोस्ट चंदूरचे श्रोते, त्याचबरोबर महादेवराव डोंगळे, राहणार घोटवडे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूरचे श्रोते, कात्रज पुणेहून महेश मितांशू, आदित्य हजारे आणि इचलकरंजीहून वसंतजी हजारे, प्रमोद हजारे आणि हजारे परिवार, त्याचबरोबर स्नेहजिव्हाळा रेडिओ श्रोता संघ, कुमारी भक्ती, प्रसाद, शोभा, संजय डी गवळी, गणेशनगर बांबवडेहून श्रोते, कुमारी कीर्ती, अहिल्या, स्वरा, आदिराज, सीमा, उमा उत्तम पाटील, वारणा कापशीहून श्रोते हो।

सोनू निगम आणि सहकारी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत होतं जितेंद्र कुलकर्णी यांचं, आणि आवड कळवणारे आपले श्रोते आहेत धूमधडाका ग्रुपचे रसिक श्रोते सुधीर लोले, अनिल कुंभार, समीक्षा, अथर्व, आविरा, आरव, सुहास लोले, शानू, विश्वास, निर्मला आणि गजानन लोले संग्राम चौक इचलकरंजीतून, त्याचबरोबर सुप्रिया, ओमकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार बनाची वाडी तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर इथून. श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया लक्ष्मीची पावले या चित्रपटातलं सुधीर फडके आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. गीतरचना सुधीर मोघे यांची आणि संगीत आहे श्रीधर फडके यांचं. या गीताची आवड कळवणारे आपले श्रोते आहेत नसवाला चौक मलकापूर इथून संजय पाटील, सौ उषा पाटील, प्रथमेश पाटील, निवृत्ती क्षीरसागर, संजय चौहान, त्याचबरोबर जत जिल्हा सांगलीचे श्रोते आहेत श्याम कुलकर्णी आणि राम कुलकर्णी, तसंच मुक्काम पोस्ट गोवर्धन जिल्हा वाशिमवरून श्रोते आहेत रवींद्र पवार, मीना पवार, श्रीकांत, एकनाथ काळे, वसारीकर. ऐकूया आपली आवड या चित्रपटातलं पुढचं गीत.

या गीताबरोबरच आपली आवड या कार्यक्रमात आता इथेच थांबूया. आम्हाला अशीच भरपूर पत्र पाठवत रहा आणि आपली आवड ऐकत रहा. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आपली आवड हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, रात्रीचे 10:30 झाली आहेत. ऐकूया नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये आपण ऐकणार आहोत वीणा सहस्रबुद्धे यांचं गायन राग बिहाग.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात वीणा सहस्रबुद्धे यांनी गायलेला राग बिहाग आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. रात्रीचे 11 वाजतायत. हिंदीतून बातम्या आणि त्यानंतर इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मध्यम लहरी 239° आठ एक मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्स वर एफ एम वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. रात्रीचे 11:10 झालेत. आमची दुसरी प्रसारण सभा